0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.
1: नमस्कार नगरकर, मी अस्मिता दाते. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार, सुप्रभात नगरकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सकाळचे 7 वाजलेत आणि मंडळी सकाळच्या या ताज्या आणि हिरव्या निळ्या किरणांनी भरलेल्या क्षणी तुमचं सगळ्यांचं नगरचं अंतरंग या मॉर्निंग शोमध्ये मी आरजे कोमल स्वागत करते. आणि मंडळी, आज आहे 5 जून 2026, वार आहे शुक्रवार आणि हा नवा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनात खूप सारी आनंदाची, उत्साहाची आणि सकारात्मक ऊर्जेची भर घालो बरं का अशी सगळ्यांचीच इच्छा असते. आणि मित्रांनो, सकाळ ही दिवसाची सर्वात सुंदर आणि आशादायी वेळ असते, जेव्हा मन ताजंतवानं होतं, हृदय आशेनं भरलेलं असतं आणि प्रत्येक क्षण नव्या संधी आणि नव्या सुरुवाती घेऊन येतो. आज आपण सर्वजण मिळून या दिवसाला खूप आनंदी, खास आणि सकारात्मक बनवूया. हसूया, प्रेम करूया, स्वप्न पाहूया आणि ती पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. आजचा दिवस विशेष आहे कारण आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे, म्हणजे आज जागतिक पर्यावरण दिन आहे. आपल्या पृथ्वीचं रक्षण करण्याची आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्याची संधी आपल्या छोट्या छोट्या सवयींनीही आपण निसर्गाचं रक्षण करू शकतो बरं का. नगरचा अंतरंग आजही आपल्यासाठी घेऊन आलाय खूप साऱ्या प्रेरणादायी गोष्टी, शहरातील महत्वाच्या बातम्या, सकारात्मक कथा आणि आपल्या सगळ्यांच्या मनाला स्पर्श करणारे क्षण आणि काही गाणी. तर मग तयार आहात ना? चला तर मग या दिवसाला खूप सुंदर, उत्साही, हिरवगार आणि आनंदी बनवूयात. मी तुमची आरजे कोमल तुमच्या सोबत असणार आहे. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 एफ.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये कोमल आहे तुमच्यासोबत. आणि सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह भक्तिमय होण्यासाठी आपण एक अभंग ऐकत असतो. ऐकूयात आजचा अभंग. पूजा समाधान अतिशय वाढे सीण, हे तो जाणा तुम्ही संत, आहे बोलिली ते नीत. पहिले पाहिजे ते केले, सहज प्रसंगी घडले, तुका म्हणे माथा पायी माझा तुम्हा संता. याचा अर्थ असा, साधूची वृत्ती समाधानी असली पाहिजे, अन्यथा लोकांकडून अपमान होतो. हे संत सज्जन हो, तुम्हीही अशीच वृत्ती ठेवा. नीतीनं वागणं हेच साधुत्व आहे. परमार्थ तुम्ही सहजपणे केला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा नीतिमान संतांच्या पायांवर मी माझा माथा ठेवतो. बोला, संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आजचा हा 5 जून दिवस खूप खास आहे बरं का, आणि महत्वाचा देखील आहे, कारण आज आहे वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे, म्हणजेच आज आहे जागतिक पर्यावरण दिन. आणि जगभरात साजरा होणारा हा दिवस आपल्या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी, निसर्गाचं जतन करण्यासाठी आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता करण्यासाठी समर्पित आहे. मित्रांनो, आज आपण सर्वजण वचन देऊया की आपल्या छोट्या छोट्या सवयी बदलूनही आपण पर्यावरणाचं रक्षण करू, प्लास्टिक कमी करूया, झाडं लावूया, पाण्याचा वापर जपून करूया आणि स्वच्छता ठेवूया, कारण स्वच्छ आणि हिरवीगार पृथ्वी म्हणजेच आपल्या पुढच्या पिढीचं उज्ज्वल भविष्य. याशिवाय आज नॅशनल डोनट डे आणि हॉट एअर बॅलून डे देखील आहे बरं का, आणि हे खरं तर मजेशीर दिवस आहेत. तुम्हाला काय वाटतंय? थोडे थोडे खाऊयात आणि आकाशात उंच उडण्याच्या स्वप्नांना प्रोत्साहन देऊयात. चला तर हा दिवस पर्यावरण स्नेही, आनंदी आणि उत्साही बनवूया, आपल्या आजूबाजूला सकारात्मकता पसरवूया आणि निसर्गाशी एकरूप होऊया. काय म्हणताय? मग आज आपण एक छोटासा पर्यावरणीय शपथ घेऊयात का? तर सगळ्यांनी पर्यावरणासाठी काम करणं, पर्यावरण वाचवण्यासाठी काम करणं हे महत्वाचं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
2: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
1: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
2: सखी वन स्टॉप सेंटर.
1: संपर्क क्रमांक 90102015.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू होणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. बरं काय, इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण वन डे मालिकेतून बाहेर झाला आहे. आरसीबीला चॅम्पियन बनवल्यानंतर अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत विराटच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता टीम इंडियाला मोठा धक्का बसला. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे आपला सगळ्यांचा आवडता स्टार खेळाडू म्हणजेच विराट कोहली जो आहे तो अफगाणिस्तान विरुद्धच्या वन डे मालिकेतून बाहेर जाणार आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा. आता वेळ एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा. रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

सकाळचे 7:53 झालेत आणि नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. मंडळीला देखील खूप जणांचे वाढदिवस आहेत, त्यांना सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे टू ऑल, ज्यांचा ज्यांचा आज हॅपी वाला बर्थडे आहे त्यांच्यासाठी. आणि मंडळी आज तसंच शैलेश यांचा देखील आहे हॅपी वाला बर्थडे. शैलेश कुमार यांना माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून, स्नेहालय परिवाराकडून आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे शैलेशजी.

आज आहे शैलेश कुमार यांचा हॅपी बाला बर्थडे. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि म्हणजे तुम्हाला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, अॅनिव्हर्सरी शुभेच्छा द्यायच्या असतील, किंवा त्यांच्या स्पेशल दिवसाला अजून जास्त स्पेशल रेडिओ नगरच्या माध्यमातून करायचं असेल, तर नक्की तुम्ही 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून मला सांगू शकताय. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 8 वाजलेत आणि मंडळी आता घेऊयात आपल्या शोचा एक अतिशय खास आणि मनाला स्पर्श करणारा भाग म्हणजेच पॉझिटिव्ह थॉट. आजचा पॉझिटिव्ह थॉट आहे की प्रत्येक सकाळ ही नव्या संधीची कुंजी घेऊन येते. ज्यानं काल चुकीनं केलं त्याला आज ते दुरुस्त करण्याची संधी मिळालेली असते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात कधी कधी असं वाटतं की कालचा दिवस वाया गेलाय, की काय काहीतरी चुकलंय, की काय काहीतरी अपुरं राहिलं. पण सत्य हे आहे की प्रत्येक नवा दिवस हा नव्या सुरुवातीचा दिवस असतो. काल तुम्ही जे करू शकला नाही ते आज करू शकता. कालची निराशा आजच्या आशेनं बदलू शकता. फक्त एकच गोष्ट हवी, सकारात्मक मानसिकता आणि छोटे छोटे पाऊल टाकण्याची तयारी. आणि मंडळी, खरं म्हणजे आज 5 जून वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगते, जसं आपण निसर्गाला नवं जीवन देतो तसंच आपल्या मनालाही रोज नवं सकारात्मक आणि आनंदी विचार द्या. एक चांगला विचार, एक चांगला निर्णय आणि एक चांगली सवय, यातून मोठे बदल घडतात. तर चला आजपासून आपण सर्वजण वचन घेऊया, मी प्रत्येक दिवसाला एक संधी म्हणून स्वीकारणार आहे आणि त्याला सकारात्मकतेनं जगणार आहे. चला आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज सकाळी एक मोठी आणि छान अभिमानास्पद गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. कारण आशियातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांचं वर्चस्व कायम आहे. मुकेश अंबानी यांना मागं टाकत झांग यिमिंग यांनी दुसरं स्थान पटकावलंय. अदानी यांनी आपली पहिली जागा अबाधित राखली आहे. हे भारतीय उद्योग जगतासाठी खूप अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी आहे. मित्रांनो, यावरून एकच शिकवण मिळते बरं का. मेहनत, धैर्य आणि सातत्याने मोठे स्वप्न पूर्ण करता येतात. आपल्या भारतातील जे उद्योजक आहेत ना, ते जगभरात आपला झेंडा रोवत आहेत हे पाहून कसं मन भरून आलंय आणि छान वाटतंय, अभिमान वाटतोय. आणि मंडळी, याशिवाय आज 5 जून आहे, वर्ल्ड इन्व्हायरमेंट डे आहे. आणि आपल्या पृथ्वीचं रक्षण करणं, झाडं लावणं, प्लास्टिक कमी करणं आणि स्वच्छता राखणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आज आपण एक छोटासा संकल्प करूया की आपण पर्यावरण स्नेही आणि आपण पर्यावरण स्नेही सवयी अवलंबूया. चला तर मग या दिवसाला यशस्वी, हिरवगार आणि सकारात्मक बनवूया. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर, बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 5 जून, आज आहे जागतिक पर्यावरण दिन, आणि याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. आणि मंडळी, आपण ना हे पर्यावरण वाचवण्यासाठी, पर्यावरण कसं टिकवता येईल यासाठी ना नेहमीच गप्पा मारत असतो आपल्या नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. आणि आपल्यासोबत असतात निसर्गप्रेमी, निसर्ग अभ्यासक, झाडं वाचवणारे, झाडांवर प्रेम करणारे अमित गायकवाड सर. आणि आज देखील आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की पर्यावरण म्हणजे नक्की काय, आणि पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक येतात, ते कसं वाचवलं पाहिजे. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, आज आपण बोलणार आहोत पर्यावरण याविषयी, किंवा पर्यावरण ओळख आपण करून घेणार आहोत. तर पर्यावरण नेमकं काय म्हणजे, पर्यावरण म्हणजे नेमकं काय, आणि काय काय घटक पर्यावरणात येतात?
1: पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला जे पण काही वातावरण आहे त्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात. म्हणजे जिवंत असणारे घटक आणि निर्जीव असणारे घटक. जे घटक नैसर्गिक असतात तर त्यांना आपण पर्यावरण असं म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये अजैविक घटकामध्ये हवा, वारा, पाणी, दगड हे सगळं येतं. आणि जैविक घटकामध्ये आपण माणसं, त्यानंतर झाडं, प्राणी, सूक्ष्मजीव हे सगळे येतात.
0: आणि सर, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत?
1: जेव्हा जैविक आणि अजैविक घटक एकत्र काम करतात त्याला पर्यावरण आपण असं संबोधतो. तर ह्या पर्यावरणावर काम करणारे जे घटक असतात तर यातले जे पण काही सूक्ष्म घटक आहेत, सूक्ष्म घटक त्याच्यामध्ये कीटक असतील, त्यानंतर वेगवेगळे प्राणी, पक्षी, तर हे वेगवेगळे प्राणी पक्ष्यांचा जो अधिवास आहे तर तो 1-2 वर्षांचा नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोट्यावधी वर्षांपासून हे इव्होल्युशन होत आलेलं आहे. अनेक वन्य प्राणी त्याच्यामध्ये नामशेष झाले, डायनासोर सारखे. काही जे आता शिल्लक आहेत ते आपण सगळ्यात इव्हॉल्व्ह झालेले असं समजू शकतो. आणि हे इव्होल्युशन जे आहे ते दिवसेंदिवस चालूच आहे, वर्षानुवर्ष चालूच आहे. तर याच्यामध्ये जे निरंतर चालू आहे त्याच्यामध्ये सडनली एखादा काही बिघाड झाला

0: किंवा सडनली एखादं समजा आपण वातावरण बदल आता म्हणतोय, तर वातावरण बदलामुळे थोडं जर 1 डिग्री जरी टेम्परेचर वाढलं तर त्याच्यामुळे देखील काही वनस्पतींच्या किंवा कीटकांच्या प्रजाती ज्या आहेत ते संपुष्टात येऊ शकतात. म्हणजे हे झालं ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीत. तसंच काही केमिकल जे आहेत, समजा आता शेतकरी त्यांच्या शेतामध्ये फवारतात, तर हे कीटकनाशक जे आहेत ते केमिकल्स आहेत, सिंथेटिक केमिकल ज्याला म्हणतो आपण, तर ते जर त्या ओढ्यामध्ये, जवळच्या ओढ्यामध्ये, नदीमध्ये जर गेले तर नदीमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत किंवा माशांच्या प्रजाती आहेत त्याच्यावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, त्या प्रजाती नामशेष होऊ शकतात. आणि एकंदर ही जी इकोसिस्टीम आहे, या इकोसिस्टीमवर या ह्याच्या मानवनिर्मित ज्या गोष्टी आहेत, मानवनिर्मित जे ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा केमिकलायझेशन जे आहे, तर त्याच्यामुळे एक विपरीत परिणाम होत असतो. आणि असा हा विपरीत परिणाम जो आहे तो सध्याच्या जे औद्योगिकरण जे झालेले आहे आता सध्या 150 वर्षापासून 200 वर्षापासून, तर त्यापासून हा परिणाम जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याच्यामुळं अनेक वन्य प्राणी जे आहेत ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक कीटकांच्या प्रजाती ज्यांची नोंद पण आपल्याला अजून माहीत नाही आहे, तर अशा कीटकांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आणि सर्वसामान्य जनता याला याविषयी काहीच माहीत नाही आहे. म्हणजे अशा पण गोष्टी आपल्या आजूबाजूला अगदी शेजारी असणाऱ्या भूभागामध्ये चालू आहेत. हा जो विध्वंस आहे पर्यावरणामधला एक सगळ्यात मोठा विध्वंस सध्याच्या काळामध्ये चालू आहे. आणि त्याच्यामध्ये हे मोठमोठे होणारे युद्ध जे आहेत ते सगळ्यात कारणीभूत आहेत. शहरामध्ये किंवा गावामध्ये होणारा प्रदूषण, अगदी आपल्या घराशेजारी जो पालापाचोळा किंवा कचरा जाळला जातो तो कचरा जाळणं देखील हा विध्वंसाला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत आहे. आपल्या आजूबाजूला डोंगरावर माळरानावर लावले जाणारे वनवे या पर्यावरणाचे विध्वंसाला कारणीभूत आहेत. त्याचबरोबर आपली सिन्हा नदी जी आहे, त्या सिन्हा नदीमध्ये काही कित्येक दशकांपासून आपण जे सांडपाणी सोडतोय, आपलं प्रशासन जे सांडपाणी सोडतोय, तर ते पण या नदीमधले इकोसिस्टीम याला जबाबदार आहे. इकोसिस्टीमचा ऱ्हास याच्यामुळे होतोय. तर त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये जे पोल्युशन होतंय, तर याच्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास सध्या होतोय.
1: आणि सर, खरं म्हणजे तुम्ही पूर्वी फक्त झाडांसाठी काम करायचात, झाडांसंदर्भात काम करायचात, पण आता तुम्ही पर्यावरण वाचवण्यासाठी देखील काम करत आहात. मग असं का वाटतं की करायला हवं काम, म्हणजे याचं महत्व काय वाटलं तुम्हाला?
0: खरं तर झाडं असतील, पक्षी असतील, पाणी असेल, डोंगर असतील आणि पर्यावरण आहे, हे सगळं एकमेकाशी कनेक्टेड आहे. कारण ज्या वातावरणामध्ये आपण राहतो त्याच वातावरणामध्ये झाडं राहतात, त्याच वातावरणामध्ये पक्षी राहतात. आपल्या आजूबाजूला जो कचरा जाळला जातोय त्याच्यामधून निघणारा धूर जो आहे तो जसा आपल्याला त्याच्यावर आपल्यावर अफेक्ट करतोय, तसंच तो त्या झाडावर पण अफेक्ट करतोय, त्या प्राण्यावर पण अफेक्ट करतोय. फरक एवढाच आहे की आपल्याला काही त्या धुरामुळं सर्दी खोकला किंवा फुफ्फुसाचा एखादा आजार झाला तर आपल्या चांगल्या डॉक्टरांकडे जाऊ शकतो, आपल्याकडे पैसे आहेत. परंतु ते वन्य प्राणी, ते झाडं जे आहेत, तर त्यांच्यासाठी डॉक्टर्स नाही आहेत. कारण ते त्यांना जर एखादा आजार झाला तर ते स्वतःहून डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही आहेत. तर त्यामुळं हे जे काही विध्वंस आपल्या आजूबाजूला होत आहे त्याचे तात्पुरते परिणाम न बघता त्याचे दूरगामी परिणाम आपण जर पाहिले तर हे खूप विध्वंसकारी आहेत. त्यामुळं हा विचार डोक्यात आला. आणि साहजिकच आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो, ज्या झाडांवर प्रेम करतो, ज्या नैसर्गिक जलाशयांवर प्रेम करतो, असे जलाशयांवर जर भविष्यात धोका निर्माण होत असेल किंवा वर्तमानात धोका निर्माण होत असेल तर ते प्रत्येक प्रदूषणावर आपण काम केलं पाहिजे. ते प्रदूषण नाहीसं करण्यासाठी किंवा ते जनजागृती करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. या विचारातून आम्ही पर्यावरण क्षेत्रामध्ये देखील उतरलो.
1: पर्यावरण जे आहे त्याला आपल्यामुळे किती हानी होते दिवसाला, प्रत्येक दिवशी?
0: प्रत्येक दिवशी जर आपण प्रत्येकाने जर विचार केला, प्रत्येकाचा लाईफस्टाईल जे आहे, तर त्यानुसार आपण जे पण गाड्या वापरतो, गाड्यामधून धूर निघतो, किंवा आपण जे पण काही मोबाईल वापरतो, आता तुम्ही म्हणाल की मोबाईल मधून काही धूर निघत नाही, त्याच्यामधून काही प्रदूषण निघत नाही, परंतु मोबाईलचं जे मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे त्याच्यामुळं कित्येक किलो कार्बन डायऑक्साईड जे आहे किंवा वेगवेगळे घातक केमिकल जे आहेत ते वातावरणामध्ये गेलेले आहेत. तसंच आपण जे कपडे घालतो त्या कपड्यांमुळे जो आपला सिंथेटिक कलर आहे या कपड्यांवर, तर त्याच्यामुळं अनेक ठिकाणचे जलाशय जे आहेत तर ते प्रदूषण झालेले आहे. त्याच्यामध्ये हे प्रदूषण जे आहे ते आपल्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर आपण जर त्याच्यावर डीप स्टडी जर करण्याचा प्रयत्न केला आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, की आपण दररोजच्या जीवनामध्ये काय काय वापरतो, अक्षरशः सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण जर विचार केला, सकाळी उठल्यानंतर आपण जे ब्रश करतो, मग ते जे टूथपेस्ट आपण वापरतो ते टूथपेस्टमध्ये काय असतं, त्याच्यामध्ये सोडियम लॉरेल सल्फेट असतं, फ्लोराईड असतं, तर हे आपण आपल्याला असं वाटतं की आपण दातावर ते घासलं ब्रशच्या सहाय्याने आणि आपल्या मोरीमध्ये बेसिनमध्ये टाकून दिलं ते पाणी तर ते संपलं, पण तसं नाहीये. त्याचे काही अंश आपल्या दातावर पण राहतात, ते आपल्या पोटामध्ये जातात. आपण ते इडिबल नाहीये म्हणजे ते आपण खाऊ नाही शकत, तरी पण काही प्रमाणात ते अंश आपल्या पोटात जातात. त्यामुळं आपला पण आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर आपल्या बेसिनमधून जी पाईपलाईन झालेली आहे ती पाईपलाईन कुठे जाते, ती सिन्हा नदीमध्ये जाते. मग ते सिन्हा नदी पण तुम्ही प्रदूषण करताय त्याच्यामुळं. त्याचबरोबर ते सिन्हा नदीचं पाणी कुठे जात आहे, पुढे वेगवेगळ्या नद्यांमधून म्हणजे भीमा नदी असेल, गोदावरी नदी असेल, त्यातून जे आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये जातं म्हणजे थेट समुद्रामध्ये तुम्ही ते पोल्युशन टाकताय. त्याचबरोबर सिन्हा नदीवर जे शेती होतात सिन्हा नदीच्या पात्रामध्ये, तर सिन्हा नदीच्या पात्रावर जे शेती होतात त्याचा चारा जो आहे तो जनावरे खातात. जनावरांचं दूध जे आहे गाई म्हशींचं तर ते आपण पितो, त्यामुळे पुन्हा ते पोल्युशन आपल्याच पोटात जात आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विध्वंस हा चालू आहे दररोजच्या आयुष्यामध्ये. आपल्या नगरची लोकसंख्या जी आहे, समजा आपण 500,000 जर पकडली एखाद्या भागामधली आणि 500,000 लोकांपैकी 1,00,000 कुटुंब आहेत समजले आपण, तर 1,00,000 कुटुंबामध्ये रोज किती प्रमाणात सर्फ लागतो कपडे धुण्यासाठी. समजा आपण मूठभर जर सर्फ पकडला आणि तो मूठभर सर्फ जर आपण किलोच्या माध्यमात जर पाहिलं तर कमीत कमी 5-7 टन सर्फ जो आहे तो रोज आपण सिन्हा नदीमध्ये टाकतोय. म्हणजे इतका मोठ्या प्रमाणात विध्वंस चालू आहे आणि त्याच्यावर इथलं प्रशासन जे आहे ते काहीच काम करत नाहीये. तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे प्रशासनाने जनजागृती तर केलीच पाहिजे, पण ते जनजागृती पण पुरेशा प्रमाणात करताना आपल्याला दिसत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑन ग्राउंड जे पावलं उचलली पाहिजेत प्रदूषण टाळण्यासाठी ते आपल्याला होताना दिसत नाहीये. आपल्या नगरमध्ये STP प्रकल्प पाहिजे तेवढे नाहीयेत जलशुद्धी करण्यासाठी. त्याचबरोबर जे प्रदूषण होत आहे वायू प्रदूषण त्याचं एकच सेंटर आपल्या नगरमध्ये आहे, असे कमीत कमी 7-8 सेंटर आपल्या नगरमध्ये पाहिजेत एकवेळ मोजण्यासाठी, जेणेकरून लोकांना खरी माहिती पर्यावरणाची मिळेल की आपलं प्रदूषण किती आहे. तर ह्या उपाययोजना ज्या आहेत त्या आपण केल्या तरच जे प्रदूषण आहे किंवा पर्यावरण जे आहे ते आपल्याला खऱ्या अर्थाने समजेल आणि त्याच्यावर आपण काम करू शकतो.
1: आणि सर, तुम्ही आणि तुमची टीम पर्यावरण ऱ्हास थांबवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी कशा प्रकारे काम करता?
0: सगळ्यात महत्वाचं आम्ही स्टडी करतोय, म्हणजे पर्यावरणाचे जे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत, बायोडायव्हर्सिटीचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत, तर त्यांचं अधिवास जो आहे त्या प्रत्येक प्राण्याचा त्या झाडांचा तो कशा प्रकारे आहे, त्या दिवसेंदिवस त्या भागातले जे वनवे आहेत किंवा प्रदूषण आहे जसजसं वाढतंय तसं त्या झाडांच्या वाढीवर काय परिणाम होतोय त्याचा. त्याचबरोबर जे कचरा आपल्या नगर शहरामध्ये पेटवला जातो त्या कचऱ्याविषयी आम्ही जनजागृती करतोय. प्रत्येक वर्षी त्याचा एक रिपोर्ट आम्ही प्रसारित करत असतो. त्या माध्यमातून प्लॅस्टिक जाळल्यामुळं, तो कचरा जाळल्यामुळं कोणते कोणते विषारी वायू निर्माण होतात, त्याचा वातावरणावर किती गंभीर परिणाम होतो, ते वायू आपल्याला सहज डोळ्यांनी दिसतात का? बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्या रूममध्ये खूप चांगलं वातावरण आहे किंवा स्वच्छ हवा आहे, परंतु जे पोल्युशन निर्माण करणारे वायू आहेत, जे हानिकारक वायू आहेत, तर ते वायू डोळ्यांना सहज दिसत नाहीत. म्हणजे ते कलरलेस असतात, ऑर्डरलेस असतात, म्हणजे त्यांना टेस्ट नसते आणि त्यांचा गंध पण येत नाही. त्यामुळं आपल्या आजूबाजूला एखादा कार्बन मोनॉक्साईड जर असेल तर आपल्याला समजणार पण नाही की ते कार्बन मोनॉक्साईड या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे भविष्यात कॅन्सर पण होऊ शकतो. तर इतके गंभीर जे परिणाम आहेत ते लोकांना माहितीच नाहीयेत. त्यामुळं आम्ही स्वतः त्याचा स्टडी करतोय सध्या आणि जसा एक लेवलपर्यंत स्टडी पोहोचेल तसं आम्ही ते लोकांना त्याचं अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करतोय. जसं वनव्याच्या बाबतीत, आधी आम्ही वनव्याच्या साठी काम नाही करायचो, आम्ही फक्त आधी स्टडी केला की हे खरंच किती गंभीर आहे. आणि जेव्हा आम्हाला त्याची गंभीर्य लक्षात आलं तर त्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने त्यासाठी काम करायला लागलो. तर तसंच प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला कदाचित आमची टीम काम करते त्या व्यतिरिक्त पण अनेक समस्या आहेत या पर्यावरणामध्ये, तर प्रत्येकाने जर हे निरीक्षण केले आपल्या आजूबाजूला की खरेच आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास कशामुळे होतोय आपल्या आजूबाजूला, तर ते छोट्या छोट्या नोंदी किंवा ऑब्झर्वेशन जर करत गेले तर आपल्याला त्याची भीषणता लक्षात येते. म्हणजे एखाद्या भागामध्ये एक झाड असतं आणि झाड तुम्ही रोज बघताय, परंतु सडनली कोणीतरी त्या झाडाच्या बुंद्यावर कचरा आणून पेटवतोय आणि त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण खोड जळतोय आणि एवढं शेकडो वर्षाचं झाड काही तासांमध्ये ते खाली पडून जात आहे. म्हणजे खूप मोठा विध्वंसक गोष्ट आहे. तर याच्यासाठी तुम्ही आपल्या आजूबाजूला जो पण काही विध्वंस होतोय पर्यावरणाचा, तर त्याच्याविषयी स्वतः आधी माहिती घेणं गरजेचं आहे किंवा जे काम करतात, जसं आमची टीम काम करते, आमच्या टीमला भेटून तुम्ही जे काम सध्या चालू आहे किंवा जे ज्या गोष्टींचा अभ्यास झालेला आहे तो अभ्यास तुम्ही माहीत करून घ्या आणि त्याच्यामध्ये अजून कशी भर टाकता येईल किंवा अजून चांगल्या प्रकारे कसं काम करता येईल या पर्यावरण क्षेत्रामध्ये ते तुम्ही काम केलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याकडे PhD झालेले लोक असतात जे खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतात या पर्यावरणाच्या वेगवेगळ्या गोष्टींवर, परंतु तो अभ्यास जो आहे तो फक्त कागदांपुरताच मर्यादित असतो. म्हणजे एखादी पोस्ट मिळवायची त्यासाठीच तो अभ्यास केला जातो आणि त्या अभ्यासाचा त्या निसर्गाला किंवा येथील नागरिकांना अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी त्याचा अभ्यास त्या अभ्यासाचा उपयोग होत नाही. तर असं नाही झालं पाहिजे. जो पण आपण अभ्यास करतोय तो सर्वसामान्य जनतेपर्यंत आणला पाहिजे आणि फक्त सर्वसामान्य जनतेपर्यंत आणून उपयोग नाही आहे. त्याचं खऱ्या अर्थाने ती जी समस्या आहे ती कशा प्रकारे मुळापासून नष्ट होईल, ते प्रदूषण कमी करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणं गरजेचं आहे, हे प्रयत्न जमिनी स्तरावर झाले पाहिजे तर खऱ्या अर्थाने पर्यावरण जे आहे ते आपण वाचवू शकतो.
1: आणि सर, तुम्ही आणि तुमची टीम जनजागृतीसाठी काही उपक्रम करता का?
0: हा, जनजागृतीसाठी सगळ्यात महत्वाचं आता सोशल मीडियाचं युग आहे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचं जे इंस्टाग्राम पेज आहे RNA फाउंडेशन, त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या जे उपक्रम आम्ही राबवत असतो त्याची माहिती आम्ही लोकांना देतो. त्याचबरोबर त्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, मग ते प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, तुम्ही सहभागी होण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करत असतो. आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, समजा फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल किंवा पर्यावरण विभाग असेल, उद्यान विभाग असेल, त्या त्या विभागांना ती समस्या आम्ही लक्षात आणून देतो. बऱ्याचदा काय होतं की त्या विभागाला अशी एखादी समस्या त्यांच्या भागात आहे, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आहे, हे माहीत पण नसतं. जसं की मागच्याच महिन्यामध्ये आम्ही बिबट्यांसाठी काम केलं होतं. बिबटे जे आपल्याकडे बंदिस्त करून ठेवलेले होते गेल्या 3-4 महिन्यापासून, ते खूप छोट्याशा पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केलेले होते आणि त्यातले काही पिंजरे जे आहेत, म्हणजे ते बिबटे जे आहेत, ते उन्हामध्ये होते खूप महिन्यांपासून. ऊन त्याला जास्त आवडत नाही आणि अशा बिबट्याला तुम्ही जर पूर्ण उन्हामध्ये जर ठेवत असाल तो पिंजरा पण लोखंडाचा तापलेला असतो. तर अशा परिस्थिती मध्ये आम्ही DFO भेट देऊन ही परिस्थिती लक्षात आणून दिली. त्यांनी काहीतरी सावरण्याचा प्रयत्न केला, त्यातून ते बिबट्यांना दुसरीकडे हलवलं. पुन्हा वारंवार सांगून देखील त्याच्यामध्ये आम्हाला फरक जाणवला नाही. त्यावेळेस आम्ही जे न्यूज चॅनल्स आहेत तर वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सला ही माहिती दिली आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगला इम्पॅक्ट झाला. त्या बिबट्याचं पुनर्वसन होण्यासाठी, त्यांना सुरक्षित जागी हलवण्यासाठी त्याची मदत झाली. म्हणजे फक्त प्रशासनावर अवलंबून राहून उपयोग नाही आहे. प्रशासन जर ऐकत नसेल, आपल्या जे मीडियाचा जो आपल्याला आधार आहे त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. असं जर सोशल मीडियाचा किंवा नॅशनल मीडियाचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून बदल हा नक्कीच होतो.
1: आणि सर, जसं तुम्ही पण प्रयत्न करता आहात, तर प्रशासनाच्या पण काही उपाययोजना आहेत या संदर्भात पर्यावरण वाचवण्याच्या?
0: पर्यावरण वाचवण्यासाठी म्हणजे प्रशासनाच्या उपाययोजना आहेत. म्हणजे कागदोपत्री ते खूप स्ट्रॉंग आहेत, त्यांचे कायदे नियम जे आहेत ते खूप कडक आहेत, परंतु ऑनग्राऊंड आपल्याला ती पूर्ण अंमलबजावणी होताना दिसत नाही. जसं की आपण प्रशासनाला खूप जवळपास 3-4 वर्षापासून सांगतोय की जो पण कचरा पेटवला जातो आपल्या आजूबाजूला तर त्यासाठी तुम्ही एक टोल फ्री नंबर द्या, किंवा एखाद्या नागरिक जे कर्मचारी आहे तुमचे त्यांचा नंबर द्या. ज्या ठिकाणी पण कचरा पेटवला जाईल तिथल्या नागरिकांनी त्या नंबरवर जर फोन केला तर इमिजिएट त्या ठिकाणी येऊन तो पेटवणारा दंड ते आकारू शकतात किंवा ऍटलीस्ट समज देऊ शकतात. NGT जी आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, ही एक नॅशनल लेवलची एक बॉडी आहे पर्यावरणाविषयी काम करते ती. तर त्यांनी एक नवीन कायदा बनवला, त्यानुसार ज्या ठिकाणी पण कचरा जाळला जातो, छोटा जरी कचरा असेल, म्हणजे एक फुटाचा जरी कचरा असेल किंवा छोटा तुम्ही पान एखादा प्लास्टिकचा तुकडा जरी जाळला, त्याच्यावर 5,000 रुपये दंड होऊ शकतो. म्हणजे इतकी मोठी त्याच्यामध्ये दंडाची तरतूद दिलेली आहे, परंतु आपल्या नगरमध्ये तसं कारवाई होताना दिसत नाही. म्हणजे कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही. तर आपण प्रत्येक वर्षी हे सांगत असतो की तुम्ही प्लास्टिक फायर रिपोर्ट आपण बनवतो, त्याच्यामध्ये उपाययोजना सगळ्या दिलेल्या आहेत आपण ऑलरेडी, म्हणजे जे आपण अभ्यास केलेला आहे त्यानुसार काय उपाययोजना केल्यानंतर हे कचऱ्याचं प्रदूषण थांबू शकतं, हे सगळं देऊन पण त्याची अंमलबजावणी होत नाही. तर याचं कारण एकच आहे, ते म्हणजे लोक जोपर्यंत पुढे येत नाहीत, लोक जोपर्यंत संघटित होऊन याविषयी आवाज उठवत नाहीत तोपर्यंत प्रशासन देखील जागेवरून हल्ला नाही. आता आमची टीम छोटी आहे, आमच्या टीमचा आवाज कदाचित तिथपर्यंत पोहोचत नसेल, परंतु सर्वसामान्य नागरिक जेव्हा जास्त संख्येमध्ये एकत्र येतील आणि याविषयी आवाज उठवतील, प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक भागामध्ये याविषयी आवाज उठवतील, तेव्हा नक्कीच बदल होऊ शकतो.
1: आणि सर, पर्यावरण ऱ्हास होतोय त्यामुळे प्राणी असतील, पक्षी असतील, वनस्पती असतील, त्यांना तर खूप मोठा फटका याचा बसतोय किंवा त्रास होतोय, पण तसं मानवाला पण होतोय का?
0: नक्कीच. जसं पर्यावरणाच्या बाबतीत जर बोलायला झालं, जैवविविधता जी आहे त्याच्यामध्ये मागच्या 50 वर्षांमध्ये जवळपास 30% कीटक जे आहेत ते कीटकांच्या प्रजाती संपुष्टात आलेल्या आहेत. म्हणजे याच्याविषयी आपल्याला माहिती पण नाही आहे. तसंच माणसाच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर आपल्या नगरमध्ये थंडीच्या दिवसामध्ये पोल्युशन जास्त प्रमाणात वाढतं, कारण थंडी जी असते हवेमध्ये तर ती किंवा धुकं जे असतं ते धुकं खाली आलेलं असतं आणि त्यावेळेस आजूबाजूचे जे घातक वायू जे असतात ते पण खाली असतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला श्वसनाचे वेगवेगळे आजार होतात किंवा खोकला होतो किंवा तापेचे आजार किंवा सर्दी खोकला. बऱ्याच जणांचं सर्दी जी आहे ती 12 महिने राहते. तर हे का होतं? कारण हे जे केमिकल्स वायू प्रदूषण जे होतं आपल्या नगरमध्ये याचा इम्पॅक्ट तो आहे. बऱ्याच लोकांना व्यसन नसतं काहीच, परंतु त्यांना कॅन्सर होतो. मग तो का होतो? तर हे कळत न कळत आपण हे केमिकल जे आहेत ते आपल्या पोटामध्ये जातात आहे. तर याच्याविषयी आपल्याला माहिती नाही आहे, म्हणजे पुरेसा अवेअरनेस आपल्याकडे अजून पण केला जात नाही आहे. जो केला जातोय तो खूपच लिमिटेड लेवलला केला जातोय, किंवा कोणाला तरी दाखवायचं आहे की आम्ही अवेअरनेस करतोय, या प्रकारचा अवेअरनेस ते करतात आहे. परंतु सर्वसामान्य जनता जी आहे जी याच्या बाबतीत अनभिज्ञ आहे, त्यांना माहिती पण नाही की पोल्युशनमुळं सगळं होतं आहे, की आपण जे आजारी पडतो त्याच्यामुळं पोल्युशन हे सगळ्यात मोठं कारण आहे. तर हे माहीत नसणं हे सगळ्यात मोठा एक धोका आहे. माणसांच्या आरोग्यावर याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतोय. माणसांचं सरासरी आयुष्य जे 30-40 वर्षापूर्वी लोक 80-90 वर्षापर्यंत 100 वर्षापर्यंत जगायचे, अगदी निरोगी राहायचे, म्हणजे त्यांना आजार पण कोणते होत नव्हते. परंतु तेच लोक आज म्हणजे मूल जन्मल्या ते आयसीयूमध्ये जात आहे, किंवा महिलांच्या डिलिव्हरी ज्या आहेत त्या सिझेरियन होतात या सगळ्या, किंवा जे पण काही लहान मुलं आहेत मोठे माणसं आहेत प्रत्येक वर्षी कमीत कमी 4-5 वेळा आजारी पडतात. तर हे आजारी पडण्याचं काहीच कारण नाही. ज्या अर्थी तुम्ही चांगला आहार घेताय, तुमचं आयुष्य एकदम चांगलं आहे, तुम्हाला कोणतेच कष्ट नाही आहे, तरी पण तुम्ही आजारी का पडताय, याच्या पाठीमागं प्रदूषण हे सगळ्यात मोठं कारण आहे. मग ते जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल किंवा लाईट पोल्युशन असेल. तर हे वेगवेगळं पोल्युशनचे प्रकार आहेत. त्याच्यामुळं माणसाचं आरोग्य कमी होत चाललंय दिवसेंदिवस, आणि जे माणसं जगतात आहे ते पण त्यांचा सगळा पैसा जो आहे तो आरोग्यावर खर्च होतोय. त्यामुळे हे खूप गंभीर विषय आहे.
1: आणि सर, खरं म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच, आपण दिवसेंदिवस ऐकतो आहोत, दाखवल्या जात आहे, किंवा आपल्याच आरोग्यावरून आपण ते अनुभवत देखील आहोत. तर हे बंद होण्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येक माणसानं काय करायला हवं रोजच्या लाईफमध्ये?
0: पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ऱ्हास पर्यावरण म्हणजे काय आहे सगळ्यात आधी पर्यावरण माहीत करून असणं गरजेचं आहे. मग पर्यावरणामध्ये घटक कोणते कोणते असतात? मग हवा आहे, त्याच्यानंतर पाणी आहे, त्यानंतर ती माती आहे, हे झालं अजैविक घटक. त्यानंतर जैविक घटकामध्ये जे झाडं आहेत कीटकापासून तर मोठ्या प्राण्यापर्यंत, या घटकाचं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की हे घटक त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर आता त्याच्यामध्ये पाणी जर आहे, पाण्यावर जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर पाण्याचं तुम्ही पोल्युशन चेक करू शकता. तुमच्या घरामध्ये जे पाणी येत आहे तर त्याच्यामध्ये किती प्रमाणात क्लोरीन मिसळलेलं आहे, किंवा किती प्रमाणामध्ये कोणते प्रदूषक मिसळलेले आहेत ते तुम्हाला स्वच्छ वाटत आहे, पण त्याच्यामध्ये केमिकल्स कोणते कोणते तुम्हाला माहीत नाही आहे. तर त्याचं आपल्याकडे पाण्याचं टेस्टिंग केलं जातं. म्हणजे जे पण पाणी, कोणतं पण पाणी जर तुम्ही त्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीकडे घेऊन गेले, आपल्या सावडी भागामध्ये ते आहे, तर त्या ठिकाणी ते चेक करून देतात. किंवा प्रायव्हेट पण काही लॅब्स आहेत, ते 500-1000 रुपयामध्ये ते वॉटर सॅम्पल पॅरामीटर्स असतात त्याच्यामध्ये, सांगतात 10-12 पॅरामीटर्स असतात, तर त्यानुसार ते चेक करून देतात. मग त्याच्यामध्ये पाण्याचा पीएच मीटर किती आहे, टीडीएस किती आहे, हे सगळे बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत, टर्बिडिटी किती आहे, त्याच्यामध्ये डिझोल्ड ऑक्सिजन किती आहे, बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. म्हणजे थोडक्यात काय की नागरिकांनी जर जागरूक होऊन या पर्यावरणाकडे जर पाहिलं, आणि जे लहान मुलं आहेत ते लहान मुलांना शाळेतल्या शिक्षकांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ह्या गोष्टी जर समजून सांगितल्या, ज्या रोजच्या आयुष्यामध्ये पर्यावरणाशी निगडीत आहे किंवा पर्यावरणाचे विषय जे आहेत ते अशा प्रकारे प्रॅक्टिकली जर समजून सांगितले, तर निश्चितपणे पर्यावरण लोकांना अजून चांगल्या प्रकारे समजेल आणि पर्यावरणासाठी ते खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतील. कारण जोपर्यंत आपल्याला पर्यावरण म्हणजे काय किंवा आपल्या आजूबाजूला जे पर्यावरण आहे त्याच्या नोंदी आपण घेत नाही, अभ्यास करत नाही, तोपर्यंत पर्यावरणाचा ऱ्हास कशा प्रकारे होतोय हे आपल्याला समजणारच नाही.
1: नक्कीच सर. आणि सर, खरं म्हणजे आज तुम्ही पर्यावरण ओळख ही खूप चांगल्या प्रकारे करून दिली आणि सांगितलं की पर्यावरणाचा ऱ्हास का होतोय, ते कसं थांबवलं पाहिजे, आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: तर म्हणणं यातच आपण अमित गायकवाड सरांसोबत गप्पा मारलेल्या आहेत आणि आजचा आपला विषय होता पर्यावरण ओळख. खरं म्हणजे आपण पर्यावरणात राहतो, जगतो, पर्यावरणातील अनेक घटक आपल्यासोबत असतात, पण आपल्याला तरीही माहीत नसतं की ऱ्हास पण आपणच करतो आहोत आणि ह्याच घटकांमध्ये आपण येतो आणि आपण हे सगळं टिकवून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन आणि याच निमित्त आपण निसर्ग अभ्यासक, निसर्ग प्रेमी अमित गायकवाड सरांसोबत गप्पा मारलेल्या आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव मंगल विनायक साठे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज. मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आज आहे 5 जून, म्हणजेच आज आहे जागतिक पर्यावरण दिन. सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांना रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून आणि माझ्याकडून जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, दरवर्षी हा जो दिवस आहे म्हणजेच जागतिक पर्यावरण दिवस, हा 5 जून रोजी आपण साजरा करतो आणि पर्यावरणाचा आपणच ऱ्हास करत असतो. आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी, पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी, पर्यावरण कसं जपता येईल, त्याची काळजी कशी घेता येईल आणि पर्यावरणाला जे धोके निर्माण झाले ते कसे कमी करता येतील, या सगळ्या गोष्टींची जनजागृती होण्यासाठी आजचा हा दिवस साजरा केला जातो. तर मंडळी, पर्यावरण म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूचा निसर्ग, आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याला आपण पर्यावरण म्हणतो. आणि पर्यावरणात आपण आहोत, अनेक जीवजंतू आहेत, नदी, नाले, ओढे, जे झाडं, झुडपं, हे सगळं पर्यावरणात येतं. आणि त्या सगळ्यांची काळजी घेणं, ते व्यवस्थित चालवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे असतात आणि त्याचसाठी आजचा दिवस आपण साजरा करतो. आणि आजच्या या दिवशी आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे, आपल्यामुळे पर्यावरणाला कसलीही हानी होणार नाही, त्याला कसलाही धोका पोहोचणार नाही, याची काळजी देखील आपण घ्यायला हवी. आपण याबद्दल अशाच गप्पा मारणार आहोत. मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
2: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
1: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
2: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
1: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी, अर्थात दिलबंद गाणी.
3: एक हसी शाम को
0: शनिवारी रात्री 9 वाजता, तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि सकाळची ही वेळ आहे। आता मंडळी आपल्या शो मध्ये वेळ झाली आहे 4 जून म्हणजेच काल घडलेल्या काही महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी जाणून घेण्याची। तर मंडळी, नेपाळचे नवनिर्वाचित तरुण पंतप्रधान बालेन शाह यांच्या समोरील अडचणी वाढल्या असून देशात नवीन राजकीय संकट निर्माण झालंय बरं का। ज्या विद्यार्थी संघटनांच्या जोरावर बालेन शाह सत्तेवर आले त्यांनीच आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उग्र आंदोलन केलं आहे, म्हणजे सुरू केलंय। सध्या देशावर भयंकर आर्थिक सुनामी येणार आहे, एवढं मोठं आर्थिक संकट येणार आहे की तुम्ही ते कधीही पाहिलं नसेल। देशातील परिस्थिती बदलत आहे आणि लोकांच्या विरोधामुळं आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं मोठं वक्तव्य राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले। राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई सुरू केली आहे। IAS तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर धडक मोहीम भेसळखोरांविरोधात उघडण्यात आली आहे। गेल्या 6 दिवसात राज्यात 203 ठिकाणी छापे टाकण्यात आलेत। स्थानिक स्वराज्य संस्था, मतदारसंघ, विधान परिषद निवडणुकीचा अर्ज माघार घेण्याची काल शेवटची तारीख होती आणि यामध्ये राज्यामध्ये राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आणि त्यामध्ये 17 पैकी 5 जागा बिनविरोध तर 12 ठिकाणी महायुती मव्यामध्ये लढत होणार आहे। तसंच म्हणजे आपल्या अहिल्यानगरमधील विधान परिषद निवडणुकीदरम्यान 7 तास चाललेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला असून प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध विजयी झाले आहेत। तर म्हणजे हे होते काल म्हणजेच 4 जून रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज. तुमचा सकाळचे 9:13 झालेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आपण ना आपल्या भाषेवर प्रेम करत नाही. संस्कृत ही देखील आपलीच प्राचीन भाषा आहे, मराठी भाषा आहे. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्याला स्टँडर्ड वाढवण्यासाठी की काय किंवा इतर गोष्टींमुळे आपला जो मराठीवर संस्कृतवरचा प्रभाव आहे ना, तो कमी होत चाललाय. पण असं म्हणताना देखील अनेक लोक आहेत जे मराठी, संस्कृत आणि आपल्या भाषेवर, आपल्या बोलीभाषेवर प्रेम करतात. तसंच काहीसं अभिनेता विद्युत जामवाल याच्याकडून, म्हणजे याच्याबद्दल आपल्याला ऐकायला मिळालंय बरं का, कारण लोणावळा इथं आयोजित कैवल्यधाम योगोत्सवमध्ये आपलं संपूर्ण भाषण त्यानं हिंदी किंवा इंग्रजीमध्ये देण्याऐवजी शुद्ध संस्कृत भाषेत दिलंय. आणि त्याच्या या भाषणानं उपस्थितांना आश्चर्यचकित केलंय. आणि या उल्लेखनीय भाषणाचा एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. तो व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. त्यांनी संस्कृतमध्ये इतकं सुंदर बोललंय की असं वाटतंय वा, म्हणजे संस्कृत पण एवढं छान भाषा आहे आणि ते अजूनही बरेच जण बोलू शकतात. आणि संस्कृतमुळे ना आपले उच्चार स्पष्ट होतात, संस्कृतमुळे आपले भाषेचं वळण छान होतं. म्हणून संस्कृत ही खूप सुंदर आणि छान भाषा आहे, सगळ्यात प्राचीन भाषा आहे. तर मंडळी, तुम्हाला देखील संस्कृत येते का? नक्की कळवा. 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात

कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे, जिथे प्रेम

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 5 जून. आज आपण सगळेजण हवामान सॉरी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतो आहोत. पर्यावरणामध्ये अनेक घटक येतात, मग त्यामध्ये आपण येतो, जैविक घटक, अजैविक घटक, असे अनेक घटक येतात. पण ना, हा दिवस आपण साजरा करतो आहोत कारण आपल्याला पर्यावरण वाचवायचं आहे. कारण आत्ता सध्या जे पर्यावरणाचे हाल आहेत ना, ते बघणं कठीण झालंय. पण अशातच आता जगावर हवामान संकटाचं सावट आलंय. एल निनोच्या तीव्रतेमुळे ना जगभरात अतिवृष्टी, दुष्काळ आणि उष्णतेचा तडाखा असं होऊ शकतं, आणि ते होतंय देखील, आपण पाहतो आहे. आता एल निनो म्हणजे काय? तर एल निनो ही पॅसिफिक महासागराशी संबंधित नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. समुद्राचं तापमान 0.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढल्यास एल निनोची स्थिती निर्माण होते. तापमानातील वाढ 2.5 अंश सेंटीमीटर किंवा 2 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास त्याला सुपर एल निनो म्हटलं जातं. आणि मंडळी, एल निनोचा परिणाम केवळ पॅसिफिक महासागरापुरता मर्यादित राहत नाही, तर याचा प्रभाव जो आहे तो जगभरातील हवामान व्यवस्थेवर पडतो. आणि काही भागांमध्ये दुष्काळ आणि पावसाचं प्रमाण घटतं, तर काही भागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि तीव्र हवामान घटना घडतात. तसंच तीव्र एल निनोमुळे जागतिक तापमानात वाढ होण्याची देखील शक्यता असते. आणि 2026 म्हणजे या वर्षात ना एल निनो अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. WMOच्या अंदाजानुसार हा सुपर एल निनो ठरण्याची शक्यता आहे. आणि अतिवृष्टी, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांचा धोका जागतिक हवामानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी आणि पाणी आणि पर्यावरणावर देखील परिणाम होऊ शकतो. डिसेंबरमध्ये मध्य प्रशांत महासागरातील पाणी सरासरीपेक्षा थंड होत आहे आणि एल निनोची कोणतीही चिन्ह नव्हती. अवघ्या 3 महिन्यांत चित्र पालटलंय. मध्य प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान वाढलंय, तर दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ उष्ण पाण्याचा पट्टा तयार झालाय. एप्रिलपर्यंत एल निनोची स्पष्ट चिन्ह दिसू लागली होती. प्रमुख निरीक्षण क्षेत्रातील समुद्राच्या पाण्याचं तापमान सातत्यानं वाढत आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता आपल्यावर अजून एक हवामान बदलाचं सावट येऊ शकतं, आणि त्या सगळ्याला कारणीभूत मी समजते मनुष्य हाच आहे. हे कसं मी सांगणारच आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, ब्रेकवर जाण्याआधी मी जसं म्हणाले होते की वातावरण बदल, हवामान बदल किंवा मग या ज्या गोष्टी होत आहेत ज्याच्यामुळे खूप नुकसान होत आहे आपलं पर्यावरणाच्या बाबतीत किंवा नैसर्गिक, ते सगळं मनुष्याची चुकी आहे जसं मी म्हणाले होते. आणि ते कसं तर हे मी तुम्हाला सांगणार, कारण बरेच जण म्हणतील कोमल तर हा आपल्यावरच सगळं ढकलून घेतीये, तर नाही, हे खरं आहे. तर मनुष्यामुळं ना तापमानात अनेक बदल होतात, हवामानात पर्यावरणाचं नुकसान होतं. आणि हे केवळ वैज्ञानिक शब्द नाहीत तर आपल्या पृथ्वीवर आणि आपल्या मुलांच्या भविष्यावर होणारा हल्ला देखील आहे. बरं का, मनुष्य ना जेव्हा औद्योगिक क्रांतीपासून म्हणजे 1750 नंतर विशेषतः गेल्या 100 ते 150 वर्षात खूप वेगानं विकास करतोय, तेव्हा तो नैसर्गिक संतुलन बिघडवतो आहे. जसं की कार्बन डायऑक्साईड जे असतं ते पसरवतोय, मग कोळसा, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक गॅस झाल्यास प्रचंड कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. आणि कारखाने, वाहने, विजेच्या उत्पादनात हे मुख्य आहे आणि त्याचमुळे प्रदूषण होत आहे. तसंच गुरढोरांच्या पचन प्रक्रियेत, भात शेतीत, कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये, तेल गॅस उद्योगातून मोठ्या प्रमाणात मिथेन निघतं आणि ते तर कार्बन डायऑक्साईडपेक्षा 80 ते 85 पट जास्त तापमान वाढवणारं आहे. आणि रासायनिक खतं वापरल्यानं शेतातून नायट्रस ऑक्साईड देखील होतं आणि ते देखील हानिकारक आहे. तसंच फ्लुरिनेटेड वायू जे आहे ते देखील आपल्याला हानिकारक आहे, जे एसीमध्ये आणि आपल्या फ्रीजमध्ये असतं. आणि हे सर्व वायू जे आहे ते हरितगृह प्रभाव म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट्स निर्माण करतात आणि सूर्याची किरणं पृथ्वीवर येतात पण हे वायू उष्णता परत जाऊ देत नाहीत. जणू काही पृथ्वीवर एक जाड ब्लँकेट टाकलं गेलं आहे असं होतं. आणि गेल्या 140 वर्षात पृथ्वीचं सरासरी तापमान 1.1 सेल्सिअस वाढलंय आणि शेवटचं 10 वर्ष हे नोंदवलेल्या इतिहासातील सर्वात गरम वर्ष आहेत. आणि 1850 ते 1900 तुलनेत 1.5 सेल्सिअस वाढ झालीये, तर आपण टिपिंग पॉइंट जवळ पोहोचू जिथून परत फिरणं कठीण होणार आहे. तर मंडळी, अतिउष्णता आणि दुष्काळ हे देखील आपण पाहतोय. महाराष्ट्र, राजस्थान सोबत अनेक भागांमध्ये तापमान 45 ते 48 सेल्सिअस पर्यंत जात आहे आणि 2025 अनेक ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक उष्णता होती आणि 26 पण आपण पाहतोय की रेकॉर्ड ब्रेक उष्णता आहे. जोरदार पाऊस आणि पूर देखील येत आहेत. एका बाजूला दुष्काळ, दुसऱ्या बाजूला अचानक मुसळधार पाऊस, मुंबई, चेन्नई, उत्तर भारतातील पूर याचं उदाहरण आहेत. आणि ग्लेशियर आणि आर्टिक बर्फ वितळण आहे. 1900 समुद्र पातळी 20 ते 25 सेंटीमीटर वाढली आहे आणि यामुळे द्वीप जे आहेत आणि किनारपट्टीचं शहर बुडण्याचा धोका आहे. तसंच अधिक तीव्र आणि वारंवार चक्रीवादळ येत आहेत, टायफून येत आहे. तसंच प्रजाती लुप्त होत आहेत, 10 लाखांपेक्षा जास्त प्रजाती संकटात आहेत. तसंच जंगलं तोडली जात आहेत, त्यामध्ये जंगलं तोडून शेती, रस्ते आणि शहरांसाठी जागा केली जाते. जंगलात कार्बन डायऑक्साईड जे आहे ते शोषलं जातं, ते नष्ट झाल्यानं कार्बन डायऑक्साईड देखील वाढत चाललंय. तर तशा प्रकारे हे देखील एक कारण आहे आणि हे देखील मनुष्यच करतो, साहजिक आहे. हवेचं प्रदूषण होत आहे, त्यामुळं आपल्या आरोग्यावर श्वसनाचे आजार होत आहेत, जल प्रदूषण होत आहे, नद्या समुद्रात प्लास्टिक रसायनं आहेत, मातीचं प्रदूषण होत आहे जास्त खतं आणि कीटकनाशकांमुळे. तसंच समुद्रात कार्बन डायऑक्साईडनं पाणी आम्लं होत आहे आणि यामुळं कोरल रीफ आणि शेल फिश जे असतात ते नष्ट होत आहेत. आणि जास्त शेती आणि रासायनिक वापरामुळं माती खराब होतीये. आणि तर मंडळी, अशा प्रकारे खूप घटक आहेत, अजून मी खूप घटक सांगेल तुम्हाला, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि हे सगळं ऐकाच, कारण आपल्या चुका आहेत ज्या आपण आत्ता सहन करतो आहोत.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव मोहन नरहरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे जागतिक पर्यावरण दिन आणि याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत. आणि मी तुम्हाला सांगितलंय ब्रेकवर जाण्याआधी की जे हवामानात, वातावरणात किंवा निसर्गात किंवा मग पर्यावरणात होणारे बदल आहेत, पर्यावरणाचं होणारं नुकसान आहे ना, ते आपल्यामुळं, मनुष्यामुळे कसं होत आहे तर मंडळी हे लक्षात ठेवा, हे बदल जे आहेत ना ते नैसर्गिक नाहीत. 97% हवामान शास्त्रज्ञ मानतात की मानवी क्रियाकलाप हे मुख्य कारण आहेत. मी एकटीच म्हणत नाही आहे की तुम्ही म्हणाला असतात की कोमल असं कसं काय बोलू शकते, तर मी एकटी हे बोलत नाही आहे, तर सगळे हेच सांगतायत, हवामान शास्त्रज्ञ देखील हेच सांगतात. आणि नवीकरण किंवा नवीकरणीय ऊर्जा म्हणजे सौर वारा हे जे आहे ना ते वापरा, वृक्षारोपण, जंगलं वाचवा, प्लास्टिक कमी करा, पुनर्वापर करा, शाश्वत शेती, कमी मांसाहार मिथेन कमी करण्यासाठी उपयोगी आहे, सरकारला दबाव द्या की पॅरिस ॲग्रीमेंट सारखे करार पाळण्यासाठी. तर मित्रांनो, मंडळी पृथ्वी आपली आई आहे, तिला आजारी पडाल तर कसं होईल ना, आणि तो आजार आपणच निर्माण केला आहे, पण उपचारही आपल्यालाच करायचा आहे, आपल्याच हातात आहे. आजच छोटे छोटे बदल करा, लाईट बंद करा, सायकल वापरा, झाडं लावा, उद्या आपल्या मुलांना हिरवी पृथ्वी द्या, नको ती जळती पृथ्वी. तर हे लक्षात ठेवा. आणि आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त याच गोष्टी आपण फॉलो करूयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

नाही तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या भंडारदरा धरणातील पाणी साठाना सध्या 24% आलाय बरं का. आणि आपल्या परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय. मंगळवारी म्हणजे 3 तारखेला दुपारनंतर भंडारदरा आणि कळसुबाई परिसरात वाऱ्यासोबत जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आणि उन्हाळ्याच्या अखेरीस राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असताना भंडारदरा धरणातही पाण्याची उपलब्धता मर्यादित राहिली आहे आणि सध्या धरणात सुमारे 24% पाणीसाठा शिल्लक आहे. प्रवरा नदीपात्रात आवश्यकतेनुसार विसर्ग सुरू आहे आणि मागील काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढली असताना अचानक वाढलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळालाय. तर म्हणजे अशा प्रकारे आता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 24% आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 5 जून. आज आहे जागतिक पर्यावरण दिन, म्हणजेच जागतिक पर्यावरणासाठी हा दिवस आहे. जागतिक स्तरावर आपण सेलिब्रेट करतो आणि त्याच निमित्त आपण गप्पा मारतो आहोत. आणि मंडळी, याच निमित्त गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत अहिल्यानगरमधील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे क्षेत्र अधिकारी रविराज पाटील सर. तर ऐकूयात ते काय बोलतात.
1: नमस्कार, मी रविराज पाटील, क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर. आपण यावर्षी 5 जून साजरा करणार आहोत. तर त्या 5 जूनसाठीची आपली वर्ल्ड जी थीम आहे ती आहे निसर्गाकडून प्रेरणा हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी. तर या प्रेरणेतून आपल्याला घेण्यासारखं भरपूर आहे. पण यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की हवामानासाठी म्हणजे आपलं जे वाढतं टेम्परेचर आहे याच्यामुळं आपल्या पूर्ण देशामध्येच जशी की समुद्राची लेवल वाढते आहे आणि हवामान वाढल्यामुळं आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगमुळं आपल्याला खूप इफेक्ट आपल्या जाणवत आहे की ज्यावर्षी आपण ह्यावर्षी अनुभवलेलं आहे की उन्हाळा आपला तीव्र गेलेला आहे. हा मेजरली आहे याच्यामध्ये मुद्दा. आणि दुसरा आहे की हा जो इम्पॅक्ट आपल्याला थांबवायचा आहे हा आपल्या भविष्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्या मुलांसाठी म्हणा किंवा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण जर हे निसर्गाचा जाई साधला नाही तर हे विपरीत परिणाम होतात हे आपण ह्यावर्षी अनुभवलेलं आहे. यामुळे ह्यावर्षीची थीम ही खूप आपल्यासाठी उपयोगाची आहे आणि सर्वांना नागरिकांनी माझी विनंती राहील की या थीमचा सगळ्यांनी वापर करून या थीमच्या प्रमाणे यावर्षी आपण काहीतरी कार्य करावं जेणेकरून की आपल्या भविष्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी करू शकू. त्या निमित्त मी सर्व विनंती करतो की प्रत्येकाने एक घर एक झाड तरी लावावं. धन्यवाद.
2: नमस्कार, मी देवव्रत चित्रे.
0: श्रोते हो, आताच आपण आपल्या अहिल्यानगर मधील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे क्षेत्र अधिकारी रविराज पाटील यांच्याशी गप्पा मारल्यात आणि त्यांनी सांगितलंय की ही जी थीम आहे त्यानुसार किंवा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सगळ्यांनी आपल्या घरी एक तरी झाड लावायला हवं, जेणेकरून पर्यावरणासाठी पर्यावरण रक्षणासाठी आपला थोडासा हातभार लागेल. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडई आज आहे जागतिक पर्यावरण दिन आणि त्याचनिमित्त आपण गप्पा मारत आहोत. आणि मंडई खरं म्हणजे पर्यावरण वाचवणं, पर्यावरण समतोल राखणं, झाडं लावणं, निसर्गाची काळजी घेणं हे किती गरजेचं आहे आपण पाहतो आहोत. मी तुम्हाला मगाशी सांगितलंय देखील, त्याची काळजी नाही घेतली त्यामुळे काय काय होत आहे आपल्या सोबत. आणि मंडई त्याच निमित्त मला एक गोष्ट आठवतीये बरं का, ती म्हणजे एक छान चार ओळी आहेत. धत्ते भार कुसुमपत्र फलावलीना, घर्म व्यथा वहती शीतभवहा रुजच, दो देह मर्ययती दो यो देहर्पयती चान्य सुखस्य हेतोहा, तस्मै वदान्य गुरुवेतर्वे नमोस्तु. याचा अर्थ असा, फुलं पानं आणि फळांच्या समूहाचं ओझं वाहणाऱ्या, उन्हाची झळ आणि थंडीचा त्रास सहन करणारा आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःचं संपूर्ण शरीर अर्पण करणारा जो वृक्ष आहे त्या उदार गुरुस्वरूप वृक्षाला माझा नमस्कार. एकूणच आयुर्वेद शास्त्र हे मानवाच्या कल्याणाचं शास्त्र आहे, त्यामुळं भारतीय परंपरेत वृक्ष आणि नैसर्गिक संपदेला खूप महत्व दिलं जातं बरं का. आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपल्या आयुष्यावरती निसर्गाचे होणारे सकारात्मक परिणाम, प्रभाव आणि योगदान या सगळ्यांची जी जाणीव आहे ती आपण ठेवली पाहिजे. त्यांचा ऱ्हास तरी करणार नाही असं प्रण घेणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे. प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या आयुष्यासाठी आणि आपल्यासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी देखील खूप महत्वाचं आहे. जर त्यांचं भविष्य वाचवायचं असेल तर आत्ता हे निसर्ग, हा पर्यावरण, ही पृथ्वी वाचवायला हवी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी सय्यद मुदस्सर, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: पाणी आहे अनमोल रतन ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक व्हा, करा पाण्याचे रक्षण. भविष्याला सुरक्षित बनवूया, पाणी वाचवूया.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे जागतिक पर्यावरण दिवस आणि त्याचबद्दल आपण गप्पा मारत आहोत. आणि मंडळी, आपल्या कोपरगाव येथील, म्हणजे कोपरगाव तालुक्यातील श्री गोम विद्यालयातील, म्हणजे विद्यालयाच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्या संगीता मालकर, आणि यांनी ना 3 वर्षांपूर्वी राज्य सरकारचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळवला होता. आणि त्यांनी या पुरस्काराच्या 1,10,000 रुपयांच्या रकमेतून शिलाई मशीन खरेदी केल्या आणि कोपरगाव तालुक्यातील एकल महिलांना त्या भेट दिल्या. हो, राज्य सरकारच्या साऊ एकल महिला समितीच्या कोपरगाव तालुका समन्वय या नात्यानं त्यांनी या महिलांना शिलाईचं प्रशिक्षण देखील दिलं. आणि त्यांच्या या उपक्रमामुळे या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मोठी मदत झाली. अकोले येथील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी एकल महिला साठी राज्यव्यापी काम उभं केलं. त्यातील कोपरगाव तालुक्याची जबाबदारी मुख्याध्यापिका मालकर ह्या सांभाळतात. म्हणजे मंडळी, विचार करा ना की स्वतःला मिळालेल्या पुरस्कारातून महिलांचा विचार करणं. आपण जे म्हणतो ना, आत्ता सध्या जर आपण समाजात पाहिलं तर खूप काही चालू आहे. समाजाचा विचार करणारे लोक खूप कमी आहेत, पण तरीही काही लोक अशा प्रकारे समाजाचा विचार करतात. जसं की आपली स्नेहालय ही संस्था आहे, तसंच या मुख्याध्यापिका मालकर मॅडम यांनी देखील केलेलं आहे. खरंच तुमच्या कार्याला सल्यूट आहे. आणि असंच जर सगळ्यांनी विचार केला तर समाजात किती बदल होईल ना, खरंच यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 91.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग मध्ये. मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची आणि थोड्याच वेळात म्हणजेच सकाळी 11 वाजता तुमची लाडकी मैत्रिणी आर्ष ऋतू तुमच्यासोबत गोष्टी तुमच्या आमच्यामध्ये खूप साऱ्या गप्पा मारायला येणार आहे आणि 1 वाजता स्नेह वार्ता शो मध्ये वैशाली सोबत खूप साऱ्या गप्पा तुम्ही मारणार आहात. तर 2 वाजता हार्मोनी द परफेक्ट ट्यून यावर तुम्ही छान गाण्यांचा कार्यक्रम ऐकणार आहात. तसंच 3 वाजता आपला पर्यावरण विषयक नाटिका तुम्ही ऐकणार आहात जी रेडिओ नगर 90.4 FM सादर केलेली आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त. 4 ते 7 या वेळेत तुम्ही सांजरंग या शोमध्ये आरजे अनुसोबत गप्पा मारणार आहोत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या सकाळी पुन्हा भेटूया नगर संतरंग या मॉर्निंग शोमध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी कल्पना करा, जर उद्या सकाळी उठल्यावरती पक्ष्यांचा किलबिलाट ऐकूच नाही आला तर, जर नदीचं पाणी फक्त पुस्तकांमध्ये पाहायला मिळालं तर, जर झाडांची सावली आणि थंड हवा ही फक्त जुन्या आठवणींमध्येच उरली तर काय होईल? कदाचित हे ऐकायला एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल, पण आपण आज जे पर्यावरणासोबत करत आहोत ना, तर त्यांचं भविष्य असंच असू शकतं। मित्रांनो, आज आहे 5 जून, म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन। हा दिवस केवळ साजरा करण्याचा नाही, तर स्वतःला एक प्रश्न विचारण्याचा आहे की आपण पृथ्वीला काय देत आहोत। 1972 साली झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ऐतिहासिक परिषदेनंतर पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस सुरू करण्यात आला। 1974 पासून जगभरामध्ये तो मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातोय। पृथ्वी आपल्याला सर्व काही देते, श्वासासाठी हवा, तहान भागवण्यासाठी पाणी, साठी जमीन आणि जगण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट, पण बदल्यामध्ये आपण तिला काय देतो बरं? प्लास्टिकचे ढीग, प्रदूषित नद्या, तोडली जाणारी जंगलं आणि वाढत चाललेलं तापमान। मंडळी, याच पार्श्वभूमीवर यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे ती म्हणजे बीट प्लास्टिक पोल्युशन, म्हणजेच की प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध लढा। आज समुद्रामध्ये माशांपेक्षा प्लास्टिक जास्त होण्याची भीती व्यक्त केली जाते। अनेक प्राणी प्लास्टिक खाऊन मृत्युमुखी पडतात। सूक्ष्म प्लास्टिक आपल्या अन्नामध्ये आणि पाण्यातही पोहोचलेलं आहे। मात्र आशेची गोष्ट अशी आहे की बदलाची सुरुवात एका छोट्या कृतीतून होऊ शकते। बाजारात जाताना कापडी पिशवी घेणं, घरासमोर एखादं झाड लावणं, नको तेवढा पाण्याचा वापर टाळणं आणि प्लास्टिकला शक्य तितकं नाही म्हणणं, ही छोटी पावलं उद्याचं मोठं भविष्य घडवू शकतात। मित्रांनो, पर्यावरण वाचवण्यासाठी आपल्याला दुसरी पृथ्वी मिळणार नाही, कारण आज विज्ञान कितीही पुढे गेलेलं असलं ना, तरी श्वास घेण्यासाठी दुसरा ग्रह अजून तरी सापडलेला नाहीये। म्हणूनच आजच्या दिवशी एक संकल्प करूयात, झाडे लावण्याचा नाही तर ती जगवण्याचा, निसर्गाचा वापर करण्याचा नाही तर त्याचा सन्मान करण्याचा, आणि पृथ्वी आपल्या पूर्वजांकडून मिळालेली संपत्ती नसून ती पुढच्या पिढीकडून घेतलेली उधारी आहे याची जाणीव सुद्धा ठेवण्याचा। तर मंडळी, पर्यावरणाचं संरक्षण ही जबाबदारी नाही तर ती आपल्या अस्तित्वाची गरज आहे, त्यामुळे सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हरित अशा शुभेच्छा आहेत। सर्वांनी आपल्या पर्यावरणाचं रक्षण करा आणि एक तरी झाड लावा, आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी अक्षय वाघमारे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज पर्यावरणाबद्दल बोलताना आपण मोठमोठ्या गोष्टी ऐकतो, प्रदूषण कमी करा, पृथ्वी वाचवा, झाडे लावा, पण अनेकदा प्रश्न असा पडतो की हे सगळं ठीक आहे पण मी एकटा किंवा एकटी नेमकं काय करू शकते बरं. खरं तर पर्यावरण वाचवण्याची सुरुवात ही आपल्या घरापासून होऊ शकते बरं का मंडळी. बाजारात जाताना प्लास्टिकच्या पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरणं, गरज नसताना दिवे आणि पंखे बंद ठेवणं, पाण्याचा अपव्यय टाळणं, घरातील ओला आणि सुका कचरा वेगळा करणं, या छोट्या वाटणाऱ्या सवयी मोठा बदल घडवू शकतात बरं का मंडळी. झाडे लावणं महत्वाचं आहेच, पण त्याहून महत्वाचं आहे ते म्हणजे त्यांचं संवर्धन करणं, त्यांना जगवणं. अनेकदा आपण फोटो काढण्यासाठी झाडे लावतो पण त्यांची नंतर काळजी घेत नाही. पर्यावरणासाठी खरी मदत म्हणजे लावलेल्या झाडांचं संगोपन करणे, तसंच शक्य असेल तेव्हा सायकलचा किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंना नकार देणं आणि स्थानिक उत्पादने खरेदी करणं हेही पर्यावरणपूरक पाऊल ठरू शकतं. मित्रांनो, पर्यावरण वाचवण्यासाठी एखाद्या मोठ्या मोहिमेची वाट पाहण्याची गरज नाहीये, कारण बदलाची सुरुवात एका व्यक्तीकडूनच होत असते. आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं एक छोटासा असा संकल्प करूयात की मी पर्यावरणासाठी दररोज एक चांगली गोष्ट करेल, कारण पृथ्वी आपली गरज पूर्ण करू शकते पण आपला हव्यास नाही. तर मंडळी, या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
3: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 5 जून आणि आज आहे जागतिक पर्यावरण दिन. आणि त्याच निमित्तानं आपण मगापासून गप्पा मारत आहोत, भरपूर अशा चर्चा करत आहोत. आणि याच निमित्तानं स्वाती पाटील या देखील आपल्याशी संवाद साधत आहेत.
1: नमस्कार, मी स्वाती पाटील. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन आणि या दिनाच्या निमित्ताने सर्वांनाच पर्यावरण संरक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा. खरं तर हा दिवस खूप सगळीकडे पर्यावरण विषयक उपक्रम राबवून साजरा केला जातो, पण नंतरचे 364 दिवस आपण आपल्या पर्यावरणाकडे तितक्याच आस्थेने, आत्मीयतेने आणि तितक्याच जबाबदारीने बघतो का? या प्रश्नाचं जर उत्तर शोधायचं गेलं तर ते नाहीच आहे. म्हणजे आपल्या समाजात काही संस्था आणि काही संघटना, काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांनी पर्यावरण संरक्षणाला वाहून घेतलंय. त्या संस्था, संघटना आणि व्यक्ती जर सोडल्या तर बाकी कुणीच पर्यावरण संवर्धनाला गांभीर्याने घेत नाही, असं चित्र आज आपल्या समाजामध्ये दिसतंय. पण खरं सांगायचं तर भविष्यातील धोके असं म्हणण्यापेक्षा आताच आपल्या समोर जी संकट आवासून उभी राहत आहेत ते लक्षात घेता जर प्रत्येकानेच खारीचा वाटा उचलायला सुरुवात केली तर खूप काही होऊ शकतं. वृक्ष लागवड आणि संवर्धन ही आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. प्रत्येकाने हा विचार आपल्या कृतीमध्ये आणला पाहिजे असं मला आजच्या दिवशी तरी वाटतं. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे शाळकरी मुलांमध्ये पर्यावरण विषयक आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. यासाठी फक्त एकाच दिवसापुरतं नाही तर वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यात मुलांचा वाढदिवस असो, आपल्या घरातील कुठल्याही सदस्याचा वाढदिवस असो किंवा कुणाचा स्मृती दिन असो, चांगली आठवण म्हणून एक देशी जातीचे रोप लावून ते जगवण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास जरी नेला तरी सुद्धा आपल्या हातून खूप मोठं पवित्र काम केल्याचं पुण्य आपल्याला मिळवता येईल, एवढंच मला या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपल्याला सांगावं असं वाटतं.
2: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शोमध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: मारायचे दोन शॉट आयफेल वर लावणार मॉरिशसला इमोशन लव सीन मी करणार.
1: अरे
0: यही तो सीक्रेट है ना भाई, देर इज नथिंग.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। मंडळी, आज 5 जून तुम्हा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी निसर्ग, झाडे, हवा, पाणी आणि जमीन यांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती केली जाते। पर्यावरण संतुलन राखणे हे मानवाच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदल यामुळे निसर्गावर मोठा परिणाम होत आहे। त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावावेत, त्याचबरोबर प्लास्टिकचा कमी वापर करावा आणि स्वच्छता राखणे आवश्यक आहे। तर मंडळी, महत्त्वाचा संदेश म्हणजे निसर्ग जपवा, जीवन वाचवा। तर मंडळी, आज पर्यावरण दिनानिमित्त स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहे। यामध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित हिम्मतग्राम हा एक प्रकल्प आहे। यामध्ये शेतीला विशेष महत्त्व दिले जाते। या प्रकल्पात मुलांना आणि तरुणांना पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले जाते। येथे रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय शेती, भाजीपाला उत्पादन, वृक्ष लागवड आणि पाणी बचत तंत्र यावर भर दिला जातो। मातीची सुपीकता टिकवण्यासाठी नैसर्गिक खतांचा वापर केला जातो आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जाते। या शेती उपक्रमातून मुलांना व्यावहारिक ज्ञान, कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरता मिळते। तसेच पाणी व्यवस्थापन, कंपोस्ट खत तयार करणे आणि नैसर्गिक कीड नियंत्रण यांसारख्या गोष्टी शिकवल्या जातात। मंडळी, हिम्मतग्राम प्रकल्पातील शेती ही पर्यावरणपूरक असून ती मुलांना शिक्षणासोबतच स्वावलंबन आणि शाश्वत जीवनशैली शिकवते। आज पर्यावरण दिनाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। निसर्ग जपवा, जीवन वाचवा। मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडई आज 5 जून हा सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आहे. या दिनानिमित्त आज आपल्या सोबत आहेत स्नेहालय संचलित परिस बालभवन मधील केंद्र समन्वयिका जयश्री रासने मॅडम. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार. प्रथम पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी परिस बालभवन केंद्र समन्वयक जयश्री रासने. खर तर पर्यावरण वाचवणं म्हणजे हा एकच दिवस नाही तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पर्यावरणाचा विचार करूनच पर्यावरण कसं आपल्याला स्वच्छ आणि निरोगी ठेवता येईल याच्याकडं खरंच आपण प्रत्येक दिवशी हे लक्ष ठेवलंच पाहिजे. तर माझी सर्वांना विनंती आहे की झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा. खर तर पर्यावरण वाचवणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि आज जर आपण विचार केला तर अति थंडी किंवा अति पाऊस हे आपण पर्यावरण वाचवू शकत नाही, याच्या ह्या गोष्टी घडत आहेत. यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतोय. परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे सुद्धा ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी झालंय. विशेषतः आपण जे घरामध्ये वापरतो, छोटी गोष्ट आहे ही की घरामध्ये वापरलं जाणारं एसीमुळे सुद्धा ऑक्सिजन हा कमी प्रमाणात होत आहे आणि त्यामुळं पर्यावरणाचं खूप नुकसान होत आहे. आणि आणखीन एक की आपण उन्हाळ्यात म्हणतोय की पर्यावरण वाचवा, पण आपण एसीमधनं बाहेर पडल्यानंतर आपण देखील हा विचार केला पाहिजे की आपण एकदम जे उन्हात जातो त्यामुळं सुद्धा हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे किंवा ऊन लागण्याची शक्यता आहे. तर हे केवळ कशामुळे होतं तर आपण पर्यावरण वाचवू शकत नाही यामुळेच या गोष्टी होतात आहे. तर म्हणून आपण पर्यावरण दिन हा साजरा करून पर्यावरणाला जितकं निरोगी आणि सुदृढ ठेवता येईल तितकं आपण आणि आपला आजूबाजूचा समाज आणि कुटुंब हे निरोगी आणि सुदृढ राहील. तर पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
1: थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. मंडळी आताच आपल्या सोबत होत्या स्नेहालय संचलित परिस बालभवन मधील केंद्र समन्वयिका जयश्री रासने मॅडम. त्यांनी अगदी उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला पर्यावरण विषयी संदेश दिलेला आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन हा आपल्या सर्वत्र साजरा केला जात आहे. याच दिनानिमित्त आज आपल्या सोबत आहे शायनमूल. ती पर्यावरणाविषयीचे आपल्याला खास संदेश देत आहे. तिचा आपण पर्यावरणाविषयी मत जाणून घेऊया.
1: हॅलो, मी दिशा. सर्वांना पर्यावरण दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारी सजीव आणि निर्जीव सृष्टी, ज्यामध्ये हवा, पाणी, जमीन, वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होतो. मानवाचा वाढता हस्तक्षेप, प्रदूषण आणि वृक्षतोड यामुळे आज पर्यावरण धोक्यात आलं आहे. आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढीला सुरक्षित भविष्य देण्यासाठी पर्यावरणचं सगळ्यांनी संवर्धन करावे आणि पर्यावरण वाचवावे. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त झाडे लावा आणि वृक्षतोड जे आहे ते कमी करा, जेणेकरून आपण सगळे सुरक्षित राहू आणि हॅपी सुद्धा राहू.

धन्यवाद. मंडळी आत्ताच आपल्या सोबत होती दिशा येनमूल. हिने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला पर्यावरण विषयीचा महत्वाचा संदेश दिलेला आहे. त्याचबरोबर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, आज 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. याच दिनानिमित्त आज आपल्या सोबत आहे कोजागिरी जोशी. आपण तिचे मत जाणून घेणार आहोत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त.
1: नमस्कार, मी कोजागिरी जोशी. तुम्ही ऐकता रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर आज पर्यावरण दिवस आहे आणि आज मी त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. तर पर्यावरण म्हणजे नक्की काय? तर आपल्या आजूबाजूचा जो निसर्ग असतो तो म्हणजे पर्यावरण. आणि आपल्याला एवढी सुंदर जी सृष्टी लाभलेली आहे तिला आपण त्याची काळजी घेण्याच्या ऐवजी आपल्या कर्मांनी तिला पूर्ण आपण भ्रष्ट करत आहोत आणि तिला पूर्ण आपण खराब केलेलं आहे. तर आजकालचे जे समस्या आहेत म्हणजे तापमान वाढ झाली किंवा ऋतू बदल किंवा अतिवृष्टी आहे आणि अविकाळी पाऊस वगैरे, हे सगळे जे समस्या आता येतात आपल्यासमोर, ते जे आहेत ते आपल्या कर्मांनीच आपण ओढावून घेतलेले आहेत स्वतःवर. तर आता ह्याच्यापुढे आपण म्हणजे झालं ते झालं, आपण त्याला काही करू शकत नाही सध्या. पण आपल्या हातात पुढे जाऊन जे काय आहे ते करण्याची आपल्याकडे ताकद आहे. तर आपण काय करू शकतो, म्हणजे आधी ज्या चुका केलेल्या आहेत त्याला आपण सुधारू शकतो. तर सुधारायचं म्हणजे काय करायचं? तर जास्त काही नाही, आपल्यापासून सुरुवात करायची. थेंबे थेंबे तळे साचे असं आपण म्हणतो, तसंच करायचं. म्हणजे घरापासून सुरुवात करायची, तर त्याला बघून बाकीचे लोक पण त्याचं अनुकरण करायला सुरुवात करतात. म्हणजे कसं की प्लास्टिकचा वापर कमी करायचा, कापडी पिशव्या किंवा कागदाच्या पिशव्या ज्या आहेत त्यांना वापरायला जास्त सुरुवात करूया. त्याच्यानंतर आज आपण करू शकतो ते म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे बस वगैरे ज्या सेवा आहेत त्यांना आपण वापरू शकतो. म्हणजे जे उत्सर्जन होत असतं कार्बन डायऑक्साईडचं सारखं आपल्या गाड्यातून वगैरे, ते कमी होईल. पाण्याचा वापर आपण काळजीने करू शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण केल्या तर आपल्या निसर्गाला नक्कीच त्याचा खूप फायदा होईल. तर चला मित्रांनो, आज आपण अशी शपथ घेऊया की आपण पुढे जाऊन ह्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या परत आपण करणार नाही.
0: मंडळी, आताच आपल्या सोबत होती कोजागिरी जोशी. तिचे आपण पर्यावरणाविषयीच तिचं प्रेम आपुलकी आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिकहो, रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: नमस्कार, माझं नाव प्रशांत भोसले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. मंडळी, सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्त्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्यासोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. रात्री 9 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवणीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात।
2: नमस्कार। हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। मी गायिका कविता खरवंडीकर
3: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक। या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नाद विश्वासा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून। तर सादर करत आहोत
4: हार्मनी द परफेक्ट ट्यून।
2: कवी कुसुमाग्रज यांची आम्हाला भावलेली ही अत्यंत सुंदर रचना। यामध्ये कवी सांगतात परमेश्वराचं अस्तित्व आपल्याला कशा कशामधून जाणवतं। नुसतंच अस्तित्व जाणवत नाही तर त्याचा प्रत्ययही आपल्याला येत असतो छोट्या छोट्या गोष्टींमधनं। त्यासाठी अनेक दाखले कवींनी या कवितेमध्ये दिलेले आहेत। चांदण्याचा झोत झरे नभातून, चांदण्याचा झोत झरे नभातून, माझ्या मनातून ध्यास तुझा। ही कविता आम्ही पुणे आकाशवाणीच्या स्वरचित्र या सदरामध्ये सादर केली होती आणि ती रसिकमान्यही झाली होती।

कवयित्री इंदिरा संत यांची ही कविता. हाकेवरी आहे गाव याच आशेने चालले, गेले दिवस महिने वाटे युगच संपले. ही कविता गाताना वाचताना मला नेहमी असं वाटत आलंय की ही आजच्या स्त्रीची कथा व्यथा सांगणारी कविता आहे. आजची स्त्री ही आपल्या करिअरच्या मागे धावतीये असं वाटतं एका क्षणाला, की आपल्याला हातात काहीतरी गवसलंय पण तिथपर्यंत पोचताच जाणवतं की अरे नाही, ते तर अजून दूर आहे, अजून खोलवर आहे, त्याचा थांग काही लागत नाही. आणि शेवटी मला ते कुठे गवसणार आहे, कवयित्रीच त्याचं उत्तर या कवितेमध्ये शेवटी देतात. ऐकूया.

कवी मंगेश पाडगावकर यांची ही एक प्रसन्न अशी निसर्ग कविता. ते किती लपविले तरीही मज नकळत कळते कळते, पाकळ्यात दडले तरीही गंधातून गूढ उकलते.

मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प

0: नमस्कार, मी प्रतीक्षा आव्हाड. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: जरा नजरों से कह दो जी,

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा।
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आपला नगरचे अंतरंग हा शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत मंडई. आज आहे 5 जून, म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. याच निमित्त रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे पर्यावरण जनजागृती विषयक विशेष नाटिका हिरवाईची हाक. यातील पात्र आहेत सूत्रधार आणि वैशाली हे आरजे कोमल यांनी साकारलेलं पात्र, सविता कोजागरी जोशी, पूजा साक्षी रासकर, रेखा परी सूर्यवंशी, आजी आणि डॉक्टर सीमा आर जे ऋतू, शालिनी अमृता घोरपडे, नागरिक 1 महेश खतार, नागरिक 2 हे पात्र साकारलं आहे अंशुल सब्बन यांनी. लेखन आणि संपादन महेश खताळ यांचं. ऐकूयात हिरवाईची हाक. श्रोते हो, एक काळ होता जेव्हा माणसाची सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटानं व्हायची. झाडांच्या दाट सावलीत गावं सुखानं नांदत होती. नद्यांचं पाणी थेट हातानं पिण्या इतकं स्वच्छ होतं आणि हवेत एक वेगळाच ताजेपणा होता. पण आज विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाचा गळा घोटतोय. सिमेंटची जंगलं उभी करताना आपण विसरलोय की खऱ्या जंगलाशिवाय आपण जगू शकत नाही. 5 जून जागतिक पर्यावरण दिन हा फक्त दिनविशेष साजरा करण्याचा किंवा स्टेटस ठेवण्याचा दिवस नाही, तर निसर्गाने आपल्याला दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून देणारा दिवस आहे. आजची गोष्ट आहे अशाच एका गावाची आणि तिथल्या काही स्वाभिमानी महिलांची, ज्यांनी फक्त गप्पा न मारता आपल्या धरणी मातेला पुन्हा हिरवं करण्याचा विडा उचललाय. चला तर ऐकूयात हिरवाईची हाक.
2: खुश, अरे बापरे, 5 जून उजाडला तरी या उन्हाचा आणि उकाड्याचा मारा काही कमी होईना झालाय ग. जून महिना आला की वाटत पाऊस येईल, गारवा होईल, पण घरा बाहेर पडायची सोय नाही. जीव पार कासावीस झालाय माझा.
3: खरंय सविता काकू, यंदाचा अख्खा मार्च एप्रिल आणि मे महिना पण आपण जळणाऱ्या भट्टीत काढलाय. उन्हाने तर जीव नकोसा केला होता आणि आता जून सुरू झाला तरी हा उकाडा काही कमी होत नाहीये. आधी आपल्या गावात उन्हाळा संपताना इतका जीवघेणा दमटपणा आणि उकाडा नसायचा ना.
4: आणि या तापलेल्या वातावरणाला कारणीभूत कोण आहेत माहितीये का? आपण स्वतः. आपणच निसर्गाचा समतोल बिघडवलाय. मार्च एप्रिलच्या कडक उन्हात जी झाडं आपल्याला सावली द्यायची ना, ती रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आपण तोडून टाकली. मग मे जून महिन्यात गाव तापणार नाही तर काय होईल?
2: हे तुझं शिक्षिकेचं बोलणं बरोबर आहे ग रेखा, पण आता जी झाडं तुटली ती तर संपली. मग आता आपण काय करायचं? नुसतं ऊन ऊन म्हणून कपाळाला हात लावून बसायचं का? आज 5 जून पर्यावरण दिन आहे म्हणून फक्त गप्पा मारायचं का आपण?
4: प्रश्न विचारून हात जोडून बसण्यापेक्षा आता पदर खोचून काहीतरी करायची वेळ आली आहे सविता. पाय आपल्याच हातात.
5: काय ग पोरींनो, काय चाललंय चौकात? ऊन आणि उकाडा तर बघा कशी अंगाची लाही लाही करतो. आमच्या काळात ना जून महिना लागला की आभाळ यायचं, गारवा जाणवायचा, विहिरी पाण्यानं डबरलेल्या असायच्या. कधी पाण्यासाठी वणवण करायची गरज नव्हती. आता तुम्ही लोकांनी सगळी झाडं भुई सपाट केली आणि स्वतःच्याच हातानं पायावर धोंड पाडून.
3: आजी, जे झालं ते झालं, पण आज पर्यावरण दिनानिमित्त जर आम्ही सगळ्यांनी ठरवलं तर ते जुने दिवस, ती जुनी आपल्या गावात परत आणू शकू का ग आम्ही?
5: का नाही आणू शकणार पोरी, इच्छा असेल तिथं मार्ग. मी फक्त जी नको तर घरातल्या प्रत्येकानं ते मुलासारखं जपण्याची जबाबदारी घ्यायला हवी, तरच ही धरणी माता आपल्याला पुन्हा थंड सावली देईल. सविताबाई, हे औषध वेळेवर घ्या आणि हो, जरा बाहेर जाताना तोंडाला रुमाल बांधत जा.
2: काय करावं डॉक्टर बाई, घरात लहान मुलगा आणि हे दोघही मागच्या 2 महिन्यापासून खोकतातच आहेत. उन्हाळा संपत आला पण औषध देऊनही गुण येत नाही काही.
5: याच कारण औषधात नाहीये तर आपल्या आजूबाजूच्या हवेत. उन्हाळ्यात तर धूळ उडतेच, पण हल्ली रोज दवाखान्यामध्ये श्वसनाचे, दम्याचे आणि अलर्जीचे रुग्ण पण वाढत चालले. हवेत एवढा धूर आणि धूळ वाढली ना की शुद्ध ऑक्सिजन मिळणं कठीण झालं. त्यात आपण जे पाणी पितोय त्यात प्लास्टिकचे कण आणि प्रदूषण मिसळले. आपण स्वतःच आजारपणाला आमंत्रण देतो.
2: बापरे, म्हणजे परिस्थिती केवढी गंभीर आहे तर. पण डॉक्टर, आम्ही साध्या बायका काय करू शकतो? फक्त 2-4 झाड लावून हे सगळं आजार पण थांबेल का?
5: झाड लावणं ही तर पहिली पायरी आहे सविता. झाड हवेतली धूळ शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध हवा देतात, पण त्यासोबतच घरातून निघणारा कचरा, प्लास्टिकचा बेसुमार वापर यावर पण आपल्याला लगाम लावावा लागेलच की पाणी जपून वापरावं लागेल.
3: म्हणजे डॉक्टर, पर्यावरण वाचवणं हा काही फक्त फॅन्सी शब्द नाहीये, तर ते थेट आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याशी, आयुष्याशी जोडलेलं आहे. तर
5: अगदी 100% बरोबर आहे पूजा. जर निसर्ग निरोगी राहिला तरच आपण आणि आपली पुढची पिढी निरोगी राहील.
6: वैशाली ताई, जून सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. मागच्या वर्षी सोयाबीनचं पीक कसं हातचं गेलं ते आठवून अंगावर काटा येतोय. आधी पाऊस आलाच नाही आणि नंतर जेव्हा आला तेव्हा असा धो कोसळला की उभं पीक शेतातच सडून गेलं. निसर्गाचा खेळच कळेनासा झालाय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? कर्ज काढून बी बियांची सोय करतो, रात्रीचा दिवस करून शेतात राबतो. पण या लहरी निसर्गामुळे दरवर्षी कर्ज अंगावर वाढत चालले. निसर्गाला तरी आमची दया कशी येत नाही.
5: शालिनी, निसर्गाला दोष देऊ नको ग पोरी. आपण निसर्गाशी एवढी छेडछाड केली आहे, जंगलाची जंगलं साफ केली, डोंगराचे डोंगर पोखर.

0: मग जो निसर्ग वर्षानुवर्ष आपल्याला भरभरून देत होता तो आता कोपणार नाही तर काय करणार?
1: आजीचं बरोबर आहे. कॉलेजमध्ये आम्हाला हेच शिकवतात, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचं गणित पूर्ण बिघडलंय. म्हणजेच पर्यावरणाचा प्रश्न हा काही फक्त शहरातल्या लोकांचा किंवा जंगलाचा विषय नाहीये, तो तर आपल्या शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा जगण्याचा प्रश्न आहे.
2: खरंय पुरी, आत्ता डोळे उघडले माझे. शेती वाचवायची असेल तर आधी आपल्या शेताच्या बांधावर आणि गावात झाडं जगवावी लागतील.
3: त्या असविता ताई तुमची भाजी आणि ह्या प्लास्टिकची पिशवी त्यात भरून न्या.
4: नको ग बाई, ती प्लास्टिकची पिशवी तुझ्याकडेच ठेव. मी घरून निघताना हे कापडे पिशवी सोबत घेऊन आली. आज 5 जून आहे ना, निदान आजच्या दिवसापासून तरी आपण प्लास्टिकला नाही म्हणायला शिकूया.
5: अरे वा सविता, काय मोठं पर्यावरण प्रेम उठवून आलंय वाटतं तुझं. अगं तू एकटीने प्लास्टिकची पिशवी नाही घेतली तर काय एवढा मोठा फरक पडणार आहे? प्रदच आहे ना.
1: फरक पडतो, अगदी नक्की फरक पडतो. थेंबे थेंबे तळे साचे. तसंच प्रत्येक एका पिशवीने कचऱ्याचा डोंगर कमी होतो. दरवर्षी लाखो टन प्लास्टिक आपण कचऱ्यातच फेकतो, ते नद्यांमध्ये जातं, समुद्रात जातं आणि तेच प्लास्टिक खाऊन गाई गुरांचे बळी जातात.
6: आणि एवढंच नाही, आपण जे प्लास्टिक जाळतो त्यातून येणारा विषारी धूर थेट आपल्या फुफ्फुसात जातो. म्हणूनच आम्ही ठरवलंय एक व्यक्ती एक कापडी पिशवी. जर आपण स्वतःहूनच सुरुवात नाही केली तर बदल कधीच घडणार नाही.
5: आम्ही एवढा विचारच केला नव्हता कधी. आम्हाला वाटायचं कचरा आहे दिला टाकून, पण हे तर जीवावर भेटतंय.
3: मलाही पटलंय तुमचं. उद्यापासून मी सुद्धा दुकानावर पाटी लावणार आहे. कापडी पिशवी आणा नाहीतर भाजी मिळणार नाही.
7: गावातील सर्व माता भगिनींनो, आज आपण या 5 जूनच्या विशेष ग्रामसभेत एका महत्वाच्या विषयावर एकत्र आलो आहोत बरं का. आपल्या गावाचा पाण्याचा प्रश्न, उन्हाची तीव्रता आणि आजार पण थांबवायचे असतील तर आपल्याला काही कडक आणि ठोस निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही सगळे साथ द्यायला तयार आहात का?
4: माझा असा प्रस्ताव आहे की आता पावसाळा तर सुरू होईलच, तर ह्या पावसाळ्यात गावातल्या प्रत्येक घरांनी आपापल्या अंगणात किंवा घरासमोर किमान 2 झाडं तर लावलीच पाहिजेत आणि ती जगवण्याची जबाबदारी पण त्याच घराची असेल.
6: आणि मी शिक्षिका म्हणून शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दत्तक दे. झाडांना पाणी घालणं, झाडांची निगा राखणं हेच काम असेल. लहानपणापासूनच
2: गुढीकडून एक जात आपण शेताचे बांध आणि गावात लगांवर पावसाचे पाणी साठवण्यासाठी छोटे छोटे चर खणूया. हा केवळ कागदावरचा नारा न राहता प्रत्यक्षात आणूया.
8: या सोबतच दर रविवारी आपण गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवूयात. कुठेही कचरा किंवा प्लास्टिक साठून राहणार नाही याची काळजी घेऊयात. साचलेल्या पाण्यांमुळे डास होतात, आपण ते पण थांबूयात. वा माझ्या पोरींनो, आज मन अगदी कसं तृप्त झालंय तुमचं बोलणं ऐकून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडं लावणं सोपं असतं पण ते मूल जन्माला घालून सोडून देण्यासारखं करू नका. लावलेली झाडं जगवणं, त्यांना खत पाणी देणं ही खरी देशसेवा आहे.
1: रेखाताई, सविता काकू, जरा इकडे या आणि बघा तर खरं. आपण त्या 5 जूनला लावलेली कडुनिंबाची आणि गुलमोहराची झाड बघा किती छान वाढली आहेत, अगदी हिरवीगार झालीत.
4: हो ग पूजा, आणि गावातले रस्ते बघ ना किती स्वच्छ आणि सुंदर दिसत आहेत. आता कुठेही प्लास्टिकचा कचरा उडताना दिसत नाहीये. गावात पाऊल ठेवलं की मनाला एक वेगळीच शांतता मिळते बघ आता.
2: आणि यंदा आपण जे पाणी जिरवलं ना त्यामुळे विहिरीची पाणी पातळी सुद्धा वाढली. माझ्या शेताला वेळेवर पाणी मिळालं. निसर्गाने आपली मेहनत वाया जाऊ दिली नाही बघा.
8: मला तुमचा अभिमान वाटतोय पोरेंनो, तुम्ही या मातीचं ऋण फेडलत. हाच तो खरा विकास आणि हीच ती खरी निसर्गाची सेवा.
9: आम्ही आज ही शपथ घेतो की आम्ही केवळ झाडे लावणार नाही तर ती पोटच्या मुलांसारखी जगू, पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरू आणि पाणी जिरू, प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून कापडी पिशव्यांचा वापर करू, आपलं घर, आपला परिसर आणि आपला देश स्वच्छ ठेवू, निसर्गाच्या चक्राचा आदर करून त्याचे संरक्षण करू आणि आमच्या भावी पिढ्यांसाठी एक शुद्ध, सुंदर आणि हिरवेगार भविष्य निर्माण करू.

श्रोते हो, आज आहे 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. याच निमित्त रेडिओ नगर 90.4 FM ने सादर केलेली पर्यावरण जनजागृती विषयक विशेष नाटिका हिरवाईची हाक आपण ऐकलीत. यातील पात्र होते सूत्रधार आणि वैशाली आर्जे कोमल यांनी साकारलेलं पात्र सविता कोजागरी जोशी, पूजा साक्षी रासकर, रेखा परिसूर्यवंशी, आजी आणि डॉक्टर सीमा आर्जे ऋतुजा, शालिनी अमृता घोरपडे, नागरिक एक महेश खताळ आणि नागरिक दोन हे पात्र साकारलं अंशुल सब्बन यांनी. लेखन आणि संपादन होतं महेश खताळ यांचं. ही नाटिका कशी वाटली नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अनु आहे तुमच्या सुपर सांजरंग। तुम्ही ऐकताय गुड इव्हनिंग आणि ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि रोजच्या वेळेप्रमाणे अनु आली आहे तुम्हाला भेटायला। आणि आज आहे 5 जून 2026 आणि फ्रायडे इव्हनिंग तुम्ही ऐकताय मला म्हणजे अनुला। आणि आज 5 जून आहे आणि आज जागतिक पर्यावरण दिवस आपण साजरा करत आहोत। सगळ्यांना माहिती आहे की आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे आणि खरंच पर्यावरणाला खरं तर संरक्षित करण्यासाठी किंवा पर्यावरण वाचवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो हा विचार करणं आजच्या दिवशी फार महत्त्वाचं आहे। दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो पण पर्यावरणाचं खरंच रक्षण होतं का? निसर्गाचं महत्त्व आपण समजून घेतलं आहे का? आणि पृथ्वीवर जे वाढतं प्रदूषण होतं आहे त्याला कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत आणि पुढच्या अनेक पिढ्यांना आपण पर्यावरण निसर्ग हे काय दाखवणार आहोत याबद्दल काय सांगणार आहोत आणि याबाबतच अवेअरनेस करणं हा एक आजच्या दिवसाचा महत्त्वाचा हेतू आहे। आणि आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे, जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि दरवर्षीची काही ना काही थीम संकल्पना असते आणि याही वर्षाची आहे। याबद्दल आपण बोलूया थोड्याच वेळात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी। सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल। अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र 3 वाजेचं आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
3: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में हैं.
2: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला, त्यामुळे बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांची समजूत काढल्यावर उशिरा त्यांनी आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथं विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि

0: बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणीपुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 पाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता. आकाशवाणी
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण नुकतंच ऐकलं. श्रोते हो, पुन्हा भेटूयात सांजरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वी पर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, गुड इव्हनिंग. तुम्ही ऐकताय सांजरंग अनुसोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे फक्त साजरा करण्यासाठी हा दिवस नाहीये, तर खरंच पर्यावरणाचं रक्षण आपण किती करतो, संवर्धन किती करतो आणि मनापासून पर्यावरणाला निसर्गाला किती जपतो हे समजून घेण्याचा आजचा दिवस आहे. 2026 म्हणजे यावर्षीची थीम आपल्याला काय सांगते, तर निसर्गाद्वारे आपण प्रेरित होऊयात हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी. इन्स्पायर बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. खरंच इथे कुठेतरी पर्यावरणाचं भविष्य समजून घेण्याची ही वेळ आली आहे. आणि हवामान बदल जे सातत्यानं होत आहे, ज्याला आपण फाईट करतो आहोत, शेतकरी वर्ग जो आहे, आपला कृषी वर्ग जो आहे, तो फाईट करताना आपल्याला दिसतोय. आणि हवामानातले वातावरणातले बदल असे का होत आहेत, ते कोणामुळे होत आहेत, त्याच्या मागची कारणं भौगोलिक कुठली आहेत हे आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. संयुक्त राष्ट्रांनी UN 1972 खऱ्या अर्थानं या दिवसाची सुरुवात केली होती, स्थापना केली होती आणि अधिकृतपणे 1974 सालापासून आपण जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतोय. आपल्या निसर्गाचं आपल्यासोबत किती नातं आहे हा अधोरेखित करणारा आजचा दिवस आहे. आणि या दिवसाबद्दल बोलूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंगी या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरण दिवसाबद्दल आपण बोलतो आहोत. आणि खरं तर आपलं निसर्गाशी नातं कसं आहे किंवा आपण निसर्गाशी नातं कसं जोडायला हवं, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपणच जबाबदार आहोत. आणि त्यासाठी फक्त एका व्यक्तीनं प्रयत्न करणं किंवा कुठल्या निसर्ग अभ्यासकांनी प्रयत्न करणं महत्त्वाचं नाही आहे, तर सगळ्यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. गेल्या काही दशकांपासून आपण प्लॅस्टिकच्या जगात वावरतो आहोत किंवा प्लॅस्टिकचा वापर वाढतो आहोत. म्हणजे प्रत्येक ग्रहामध्ये गृहिणी ज्या आहेत त्या किचनमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करतात. अगदी उरलेलं खरकटं अन्न असेल, शिळं अन्न असेल किंवा काही भाजीपाला असेल किंवा अगदी चहाचा गाळ असेल, अशा अनेक गोष्टी कॅरीबॅगमध्ये स्टोअर केल्या जातात आणि ती कॅरीबॅग कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकली जाते. घंटागाडी आल्यानंतर ओला सुका कचरा याचं कुठलंही वर्गीकरण आपण करत नाही आणि आपण सरळ आपल्या कचऱ्याचा डबा जो आहे तो रिकामा करतो. प्लॅस्टिक प्रदूषण इतक्या मोठ्या प्रमाणात आज वाढत आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. शहरी भागामध्ये तर तो झपाट्यानं वाढतो आहे. कानाकोपऱ्यात जगाच्या हे प्लॅस्टिकचं प्रदूषण शिरलं आहे. आपण किती प्लॅस्टिकचा वापर करतोय, किती कचरा त्याचा करतोय, हा जर बारकाईनं विचार केला आणि आपण दिवसाचा, आठवड्याचा आणि महिन्याचा विचार केला तर आपण किती प्लॅस्टिक वापरतो आहोत हे लक्षात येईल. आणि याबाबत बोलूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. जागतिक पर्यावरण दिवसाबद्दल आपण बोलतोय आणि सगळ्यात घातक गोष्ट म्हणजे कचरा प्रदूषणातली प्लास्टिक, ज्याचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलाय की त्याचं विघटन होणं शक्य नाहीये. पर्यावरणासाठी गंभीर समस्या आहे प्लास्टिक. वन्यजीव मानवी आरोग्यासाठी ते खूप हानिकारक आहे. प्लॅस्टिकच्या प्रदूषणामुळे हवामान बदल होत आहेत, जमिनीचा ऱ्हास होतोय, जैवविविधता बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो ती कमी होतीये, आणि गंभीर समस्येवर लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. प्लॅस्टिकचं प्रदूषण आज आपण कमी केलं नाही तर भविष्यामध्ये आपल्याला आपलं नेचर, आपला निसर्ग आणि आपलं पर्यावरण कशा अर्थानं दिसू शकेल हे आपणच इमॅजिन करू शकतो. पर्यावरण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की 20 मायक्रॉनपेक्षा कमी जाळीच्या प्लास्टिकचं विघटन होण्यासाठी अगदी शेकडो वर्ष लागतात आणि त्यातल्या त्यात आपण प्लास्टिक वापरतो आहोत. खूप मोठी चिंता आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणाच्या दृष्टीनं. हे खूप मोठं चॅलेंज आज आपल्यासमोर आहे आणि यावर स्पष्ट उपाय करणं, अंमलबजावणी करणं फार महत्त्वाचं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांजरंग। या कार्यक्रमात अनु आहे तुमच्या सोबत आणि वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे अर्थात जागतिक पर्यावरण दिवसाबद्दल आपण बोलतोय। आणि ज्याला पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी किंवा पर्यावरण निसर्गाचा समतोल कुठेतरी बिघडत चाललाय त्याला कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत। एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपलं पर्यावरण संवर्धन या संदर्भातलं योगदान जास्तीत जास्त देणं फार महत्वाचं आहे। सध्या ना आपल्या शहरामध्ये ग्रीन सिटी मोहीम सुरू आहे आणि काल तुम्ही नगर डायरी या कार्यक्रमामध्ये मुलाखत नक्कीच ऐकली असेल की नगरपालिका आपली आहे नगर महानगरपालिका साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या शहरामध्ये 1,00,000 वृक्ष लागवड केली जाते आणि फक्त पर्यावरण दिन आहे म्हणून नाही तर वर्षभर हा उपक्रम जो आहे तो सुरू असणार आहे। गेल्या 1 मेपासून या मोहिमेला सुरुवात झाली आणि आपल्या शहरामधल्या अनेक शाळा आहेत, अनेक काही शैक्षणिक संस्था आहेत, अनेक कुठल्या तरी संघटना आहेत की ज्यांनी पुढाकार घेऊन खरंच आमच्या इथे झाडं ही लावली पाहिजेत असा पुढाकार घेतलेला आहे। आणि ग्रीन सिटी मोहिमेचं एक वैशिष्ट्य सुद्धा असं आहे की या मोहिमेमध्ये स्वतः या मोहिमेचे जे कार्यकर्ते आहेत तर ते स्वतः तुमच्या परिसरामध्ये येऊन खड्डा खोदून त्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये देशी झाडं जी आहेत ती लावली जातात आणि त्याचं संवर्धन करणं तर नक्कीच आपल्या हातात आहे, काळजी घेणं। त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर टाळा, पिशव्यांचा वापर करा, कापडी पिशव्या सतत वापरा, सोपत ठेवा, पाणी विजेची बचत करा, जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याकडून हे करणं फार महत्त्वाचं आहे। निसर्ग रक्षणाचा ध्यास घेऊ, सर्वांच्या सहकार्याची आस, पृथ्वीला घेऊ देऊ आज मोकळा आश्वास, असं म्हणत जागतिक पर्यावरण दिवसाच्या मी शुभेच्छा देते आणि पुन्हा येते भेटायला। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM. आवाज तुमचा, सांजरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. आज जागतिक पर्यावरण दिवसाबद्दल आपण भरभरून बोलतो आहोत, अनेक पोस्ट पाहत आहोत, अनेक गोष्टी पाहत आहोत. पण जसं मगाशी मी सांगितलं की रोज आपण कुठेतरी प्रयत्न करू शकतो, मग आपल्या दिनचर्येतून आपण पर्यावरणाचं संवर्धन कसं करता येईल किंवा ही परिस्थिती बिघडलेली सुधारणं कसं शक्य होईल यावर बोलूयात. आपल्या चारही बाजूनं सुंदर निसर्ग आहे आणि परमेश्वरानं एकाहून एक अद्भुत गोष्टी इथे बनवल्यात. सुंदर फुलं आहेत, हिरवीगार झाडं आहेत, वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळी रूपं असलेली पशुपक्षी आहेत आणि मन मोहून घेणारं हे सगळं आपल्याला दिसतं. पण हे टिकवून ठेवणं आणि या झाडांना विशेष महत्त्व आहे, ती अत्यंत उपयोगाची आहे निसर्गासाठी, मानवासाठी सुद्धा. आणि आज आपण वेगवेगळे शोध लावतो आहोत पण कुठेतरी पर्यावरणाला नुकसानसुद्धा पोहोचवतो आहोत. अशा काळामध्ये पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. पृथ्वीवरचे असे अनेक प्राणी आहेत की आपल्या अन्नासाठी ते वृक्षावर अवलंबून आहेत आणि इथे वृक्षतोड केली जाते. कुठेतरी त्यांची अन्नसाखळी आपण तोडत आहोत आणि मनुष्य हवेत असलेला ऑक्सिजन हा प्राणवायू जो श्वसनाद्वारे ग्रहण करतो, अशा पद्धतीनं वृक्ष मनुष्यासाठी अत्यंत उपयोगात आहे. अनेक कारखान्यांमध्ये लागणारा कच्चा माल जो आहे तो तयार करण्यासाठी अनेक झाडं तोडली जातात. देशामध्ये पर्यावरणाचा हा ऱ्हास होतोय आणि तो वेळीच रोखण्यात आला नाही तर काळात खूप मोठी येणाऱ्या समस्या निर्माण होईल, प्रश्न आपल्यासमोर असेल. तर थोड्याच वेळात आपण दिनचर्येतून पर्यावरणाचं रक्षण कसं करणार आहोत याबद्दल बोलूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव शिवाजी गोविंदराव नायकवाडी आणि तुम्ही जे ऐकत आहात ना रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. दिनचर्येतून म्हणजे आपल्या रोजच्या अनेक रोजच्या जगण्यामधून आपण वृक्ष संवर्धन, पर्यावरण संवर्धन करू शकतो. निसर्गातून आपल्याला पाणी विनामूल्य मिळतं आणि आपल्या आयुष्यामध्ये तो एक अविभाज्य घटक आहे. गाड्या धुण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं की पाण्याचा प्रचंड उपसा होतो आणि गाड्या आपण सर्रास त्यासाठी खूप वेस्ट पाणी आपण करतो, पाणी जास्त वापरतो, पाण्याचा इथे प्रचंड उपसा होतो आणि अशा वेळेस गाड्या तुम्ही आठवड्यातून एकदा धुवू शकता. पाण्याची टाकी भरून बऱ्याच वेळा पंप चालू राहतो आणि त्यामुळे ना ओव्हरफ्लो पाणी होतं. अनेक आपल्या शहरामध्ये अपार्टमेंट्स आहेत, कॉम्प्लेक्स आहेत की ज्या ठिकाणी पिण्याची पाण्याची टाकी भरलेली असते, ती भरून ओव्हरफ्लो होत असते, पण तरीसुद्धा जो काही पंप आहे किंवा जी काही मोटार आहे ती लवकर वेळेमध्ये बंद केली जात नाही. थोडासा जरी उशीर झाला तरी पाणी फुकट वाया जातं आणि याला आळा घालण्यासाठी काही सेन्सर असणारे सुद्धा पंप आहेत, ते आपण वापरू शकतो की टाकी भरल्यानंतर पाण्याची ते आपोआप बंद होतील, स्विच होतील. पाण्याचा आणि विजेचा अपव्यय आपण नक्कीच रोजच्या जगण्यामध्ये टाळू शकतो. बऱ्याच वेळा काय होतं की आपण आपला मोबाईल फोन चार्जिंगला लावतो आणि आपल्याला जेव्हा फोन हवा असतो तेव्हा आपण फक्त चार्जिंगची केबल काढतो आणि बटन मात्र बंद करत नाही. तिथेसुद्धा कुठेतरी आपण वीज वाया घालवतो आहोत आणि एवढी काळजी आपण घेत नाही आहोत, त्यामुळे खरंच इथे विजेचाही आपण अपव्यय टाळू शकतो. आंघोळीसाठी आपण शॉवरच्या ऐवजी कमी कमी किंवा

बादलीमध्ये पाणी घेऊन सुद्धा आंघोळ करू शकतो, कारण पाणी कधी खराब होत नाही, ते कधी शिळं होत नाही. त्यामुळे कालचं पाणी आहे, परवाचं पाणी आहे असं म्हणून जे आपण पाणी फेकतो आहोत ते चुकीचं आहे. बऱ्याच वेळा घरातले बिघडलेले नळ असतात आणि ते लीक होत असतात, तर तिथे सुद्धा थोड्या थोड्या प्रमाणात का होईना पण पाणी वेस्ट होत असतं. तर घरातले बिघडलेले नळ असतील, पाईप असतील, ते वेळेत दुरुस्त करून घ्या. पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था करणारं रेन वॉटर हार्वेस्टिंग हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. यावरही आपण बोलूयात एकत्र. हा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळ रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ लगे 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि पर्यावरण निसर्ग जर मानवाला भरभरून खूप चांगल्या गोष्टी देत असेल तर मानवाची सुद्धा जबाबदारी आहे, माणसाची जबाबदारी आहे की निसर्गाचं संगोपन आणि संवर्धन करणं. बऱ्याच वेळा आपण रोजच्या दैनंदिन गोष्टीमध्ये ज्या गोष्टी आपल्याला निसर्गाकडून मिळालेल्या आहेत त्या आपण खूप वाया घालतो. जसं आपण मगाशी बोलत होतो की आपण पाणी वेस्ट घालतो, त्याचबरोबर आपण वीज वाया घालतो. तर पाणी वेस्ट होऊ नये, किंवा आता पावसाळा लवकरच सुरू होतो आहे आणि जर तुमच्या घराच्या गच्चीवर जर तुम्ही पाणी साठवू शकत असाल पावसाचं पाणी, तर तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा सारखे उपक्रम राबवू शकता. तुमचा शेती असेल, उद्योग व्यवसाय असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल याचा सुद्धा काहीतरी विचार करू शकता. धरणं, विहिरी, झरे या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांमध्ये आपल्यामुळे प्रदूषण होणार नाही ना, याची आपण काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा या झरांमधून विहिरीमध्ये, धरणांमध्ये कचरा फेकला जातो आणि त्या कचऱ्यामुळे पाणी खराब होतं, प्रदूषित होतं, तर ही काळजी आपण घेऊ शकतो. प्लॅस्टिकबद्दल सुद्धा आपण बोललो की प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करण्याऐवजी जर आपण कापडी पिशवी सतत सोबत ठेवली तर ती रियुजेबल आहे, तुम्ही नेहमी पुन्हा पुन्हा वापरू शकता, जी खराबही लवकर होत नाही, जी वॉशेबलसुद्धा आहे. आणि जर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करत असाल तर प्लॅस्टिकच्या पिशव्यांचं विघटन लवकर होत नाही. कचरा म्हणून ती आपण फेकून देतो किंवा त्याचा वापर झाल्यानंतर आपण फेकून देतो, पण प्लॅस्टिक वापरून फेकून देत जरी असलो तरीसुद्धा ते पुन्हा रिसायकल होत नाही. प्लॅस्टिकचा कचरा, प्रदूषण वाढत जातं, त्यामुळे ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत आणि आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलतो आहोत की पर्यावरण दिवस तर आहेच आहे, पण त्याचबरोबर आपण आपल्या रोजच्या दैनंदिन दिनचर्येतून सुद्धा पर्यावरण संवर्धन करू शकतो, पर्यावरणाला वाचवू शकतो. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या काही महत्त्वाच्या इंडेक्सनुसार ना बऱ्याच वेळा आपण पाहतो की दुकानात, रेस्टॉरंटमध्ये जे काही उपलब्ध अन्न असतं किंवा जे काही पदार्थ असतात त्यापैकी 17% पदार्थ हे रोज वेस्ट होतात किंवा रोज अन्न हे वाया जातं. आणि या खरं तर दुकानांमधून, रेस्टॉरंट्समधून, हॉटेल्समधून वाया जाणारं अन्न हा सुद्धा एक कुठेतरी खूप मोठा वाटा आहे कचऱ्याच्या व्यवस्थापनामधला. बऱ्याच वेळा काय होतं की वाया गेलेलं अन्न आपण फेकून देतो, ते कुचतं आणि त्यातून मिथेन वायू बाहेर पडतो आणि जागतिक तापमानवाढीसाठी हा वायू खूप घातक आहे किंवा कारणीभूत आहे. वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडच्या अंदाजानुसार बऱ्याच वेळा जर अन्नाची नासाडी आपण थांबवली तर माणसाकडून होणारं हरित वायूंचं उत्सर्जन हे 6-7% कमी होऊ शकतं. समजा अन्न उरलं असेल तर ते वाया गेलंच तर त्याचं कंपोस्ट खत आपल्याला घरच्या घरी बनवता येऊ शकतं. अगदी लहान घराच्या बाल्कनीमध्ये सुद्धा कंपोस्टिंग आपल्याला करता येऊ शकतं. किंवा ते शक्य नसेल तर आपण सोसायटीमधल्या कंपोस्ट प्लांटमध्ये सुद्धा आपण हे स्टोअर करू शकतो. निदान घरामध्ये तरी आपण ओला, सुका कचरा याचं वर्गीकरण करू शकतो, जेणेकरून आपण सुद्धा रिसायकल कशा पद्धतीनं कचरा करतो आहोत आणि कुठला कचरा होऊ शकतो हे आपल्याला लक्षात येईल. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. जागतिक पर्यावरण दिवस आज आपण साजरा करतो आहोत आणि त्यानिमित्तानं प्रिया सावंत यांनी गायलेलं एक पर्यावरणावर आधारित असलेलं सुंदर गीत आपण ऐकणार आहोत, ज्याचं म्युझिक कंपोज केलेलं आहे मधुमिता यांनी, म्युझिक अरेंजमेंट केली आहे मजुमदार यांनी, आणि या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत, लिरिक्स लिहिलं आहे प्रिया सावंत यांनी. त्याचबरोबर हे जे गाणं आहे ते गाणं प्रिया सावंत यांनी आपल्याला पाठवलेलं आहे, जे पर्यावरणावर आधारित असणारं गीत त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे गीत आपण ऐकूयात.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आपला नगरचे अंतरंग हा शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत मंडई। आज आहे 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन। याच निमित्त रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे पर्यावरण जनजागृती विषयक विशेष नाटिका हिरवाईची हाक। यातील पात्र आहेत सूत्रधार आणि वैशाली हे आरजे कोमल यांनी साकारलेलं पात्र, सविता कोजागरी जोशी, पूजा साक्षी रासकर, रेखा परी सूर्यवंशी, आजी आणि डॉक्टर सीमा आर जे ऋतू, शालिनी अमृता घोरपडे, नागरिक एक महेश खतार, नागरिक दोन हे पात्र साकारलं आहे अंशुल सब्बन यांनी, लेखन आणि संपादन महेश खताळ यांचं। ऐकूयात हिरवाईची हाक। श्रोते हो, एक काळ होता जेव्हा माणसाची सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटानं व्हायची, झाडांच्या दाट सावलीत गावं सुखानं नांदत होती, नद्यांचं पाणी थेट हातानं पिण्याइतकं स्वच्छ होतं आणि हवेत एक वेगळाच ताजेपणा होता। पण आज विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाचा गळा घोटतोय। सिमेंटची जंगलं उभी करताना आपण विसरलोय की खऱ्या जंगलाशिवाय आपण जगू शकत नाही। 5 जून जागतिक पर्यावरण दिन हा फक्त दिनविशेष साजरा करण्याचा किंवा स्टेटस ठेवण्याचा दिवस नाही, तर निसर्गाने आपल्याला दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून देणारा दिवस आहे। आजची गोष्ट आहे अशाच एका गावाची आणि तिथल्या काही स्वाभिमानी महिलांची, ज्यांनी फक्त गप्पा न मारता आपल्या धरणी मातेला पुन्हा हिरवं करण्याचा विडा उचललाय। चला तर ऐकूयात हिरवाईची हाक।
1: खुश, अरे बापरे, 5 जून उजाडला तरी या उन्हाचा आणि उकाड्याचा मारा काही कमी होईना झालाय ग। जून महिना आला की वाटतं पाऊस येईल, गारवा होईल, पण घराबाहेर पडायची सोय नाही। जीव पार कासावीस

0: झालाय माझा.
1: खरंय सविता काकू, यंदाचा अख्खा मार्च एप्रिल आणि मे महिना पण आपण जळणाऱ्या भट्टीत काढलाय. उन्हाने तर जीव नकोसा केला होता आणि आता जून सुरू झाला तरी हा उकाडा काही कमी होत नाहीये. आधी आपल्या गावात उन्हाळा संपताना इतका जीव घेणं दमटपणा आणि उकाडा नसायचा ना.
2: आणि या तापलेल्या वातावरणाला कारणीभूत कोण आहे माहितीये का? आपण स्वतः. आपणच निसर्गाचा समतोल बिघडवलाय. मार्च एप्रिलच्या कडक उन्हात जी झाडं आपल्याला सावली द्यायची ना, ती रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आपण तोडून टाकली. मग मे जून महिन्यात गाव तापणार नाही तर काय होईल?
0: हे तुझं शिक्षिकेचं बोलणं बरोबर आहे ग रेखा, पण आता जी झाडं तुटली ती तर संपली, मग आता आपण काय करायचं? नुसतं ऊन ऊन म्हणून कपाळाला हात लावून बसायचं का? आज 5 जून पर्यावरण दिन आहे म्हणून फक्त गप्पा मारायचं का आपण?
2: प्रश्न विचारून हात जोडून बसण्यापेक्षा आता पदर खोचून काहीतरी करायची वेळ आली आहे सविता. पाय आपल्याच हातात.
3: काय ग पोरींनो, काय चाललंय चौकात? ऊन आणि उकाडा तर बघा कशी अंगाची लाही लाही करतो. आमच्या काळात ना जून महिना लागला की आभाळेच गारवा जाणवायचा. विहिरी पाण्यानं डबरलेल्या असायच्या. कधी पाण्यासाठी वणवण करायची गरज नव्हती. आता तुम्ही लोकांनी सगळी झाडं भुई सपाट केली आणि स्वतःच्याच हातानं पायावर धोंड पाडून.
1: आजी, जे झालं ते झालं, पण आज पर्यावरण दिनानिमित्त जर आम्ही सगळ्यांनी ठरवलं तर ते जुने दिवस, ती जुनी हिरवण आपल्या गावात परत आणू शकू का? आम्ही
3: का नाही आणू शकणार पोरी? इच्छा असेल तिथं मार्ग निघतोच, पण त्यासाठी फक्त भाषणबाजी नको तर घरातल्या प्रत्येकानं एक झाड लावून ते मुलासारखं जपण्याची जबाबदारी घ्यायला हवी. तरच ही धरणी माता आपल्याला पुन्हा थंड सावली देईल. सविताबाई, हे औषध वेळेवर घ्या आणि हो, जरा बाहेर जाताना तोंडाला रुमाल बांधत जा. की
0: काय करावं डॉक्टर बाई, घरात लहान मुलगा आणि हे दोघही मागच्या 2 महिन्यापासून खोकतातच आहेत. उन्हाळा संपत आला पण औषध देऊनही गुण येत नाही काय.
3: याचं कारण औषधात नाहीये तर आपल्या आजूबाजूच्या हवेत. उन्हाळ्यात तर धूळ उडतेच, पण हल्ली रोज दवाखान्यामध्ये श्वसनाचे, दम्याचे आणि अलर्जीचे रुग्ण पण वाढत चालले. हवेत एवढा धूर आणि धूळ वाढली ना की शुद्ध ऑक्सिजन मिळणं कठीण झालं. त्यात आपण जे पाणी पितोय त्यात प्लास्टिकचे कण आणि प्रदूषण मिसळले. आपण स्वतःच आजारपणाला आमंत्रण देतो.
0: बापरे, म्हणजे परिस्थिती केवढी गंभीर आहे तर. पण डॉक्टर, आम्ही साध्या बायका काय करू शकतो? फक्त 2-4 झाडं लावून हे सगळं आजार पण थांबेल का?
3: झाडं लावणं ही तर पहिली पायरी आहे सविता. झाडं हवेतली धूळ शोषून घेतात आणि आपल्याला शुद्ध हवा देतात, पण त्यासोबतच घरातून निघणारा कचरा, प्लास्टिकचा बेसुमार वापर यावर पण आपल्याला लगाम लावावा लागेलच. की पाणी जपून वापरावं लागेल.
1: म्हणजे डॉक्टर, पर्यावरण वाचवणं हा काही फक्त फॅन्सी शब्द नाहीये, तर ते थेट आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याशी, आयुष्याशी जोडलेलं आहे. तर
3: अगदी 100% बरोबर आहे पूजा. जर निसर्ग निरोगी राहिला तरच आपण आणि आपली पुढची पिढी निरोगी राहील.
4: वैशालीताई, जून सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. मागच्या वर्षी सोयाबीनचं पीक कसं हातचं गेलं ते आठवून अंगावर काटा येतोय. आधी पाऊस आलाच नाही आणि नंतर जेव्हा आला तेव्हा असा धो धो कोसळला की उभं पीक शेतातच सडून गेलं. निसर्गाचा खेळच कळेनासा झालाय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? कर्ज काढून बी बियांची सोय करतो, रात्रीचा दिवस करून शेतात राबतो. पण या लहरी निसर्गामुळे दरवर्षी कर्ज अंगावर वाढत चालले.

0: तर काय करणार?
1: आजीचं बरोबर आहे. कॉलेजमध्ये आम्हाला हेच शिकवतात, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचं गणित पूर्ण बिघडलंय. म्हणजेच पर्यावरणाचा प्रश्न हा काही फक्त शहरातल्या लोकांचा किंवा जंगलाचा विषय नाहीये, तो तर आपल्या शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा जगण्याचा प्रश्न आहे.
2: खरंय पुरी, आत्ता डोळे उघडले माझे. शेती वाचवायची असेल तर आधी आपल्या शेताच्या बांधावर आणि गावात झाडं जगवावी लागतील.
3: त्या असविता ताई तुमची भाजी आणि ह्या प्लास्टिकची पिशवी त्यात भरून न्या.
4: नको ग बाई, ती प्लास्टिकची पिशवी तुझ्याकडेच ठेव. मी घरून निघताना हे कापडे पिशवी सोबत घेऊन आली. आज 5 जून आहे ना, निदान आजच्या दिवसापासून तरी आपण प्लास्टिकला नाही म्हणायला शिकूया.
5: अरे वा सविता, काय मोठं पर्यावरण प्रेम उफावून आलंय वाटतं तुझं. अगं तू एकटीने प्लास्टिकची पिशवी नाही घेतली तर काय एवढा मोठा फरक पडणार आहे? परतच आहे ना.
1: फरक पडतो, अगदी नक्की फरक पडतो. थेंबे थेंबे तळे साचे. तसंच प्रत्येक एका पिशवीने कचऱ्याचा डोंगर कमी होतो. दरवर्षी लाखो टन प्लास्टिक आपण कचऱ्यातच फेकतो, ते नद्यांमध्ये जातं, समुद्रात जातं आणि तेच प्लास्टिक खाऊन गाई गुरांचे बळी जातात.
6: आणि एवढंच नाही, आपण जे प्लास्टिक जाळतो त्यातून येणारा विषारी धूर थेट आपल्या फुफ्फुसात जातो. म्हणूनच आम्ही ठरवलंय एक व्यक्ती एक कापडी पिशवी. जर आपण स्वतःहूनच सुरुवात नाही केली तर बदल कधीच घडणार नाही.
5: आम्ही एवढा विचारच केला नव्हता कधी. आम्हाला वाटायचं कचरा आहे दिला टाकून, पण हे तर जीवावर भेटते.
3: मलाही पटलंय तुमचं. उद्यापासून मी सुद्धा दुकानावर पाटी लावणार आहे. कापडी पिशवी आणा नाहीतर भाजी मिळणार नाही.
7: गावातील सर्व माता भगिनींनो, आज आपण या 5 जूनच्या विशेष ग्रामसभेत एका महत्वाच्या विषयावर एकत्र आलो आहोत बरं का. आपल्या गावाचा पाण्याचा प्रश्न, उन्हाची तीव्रता आणि आजार पण थांबवायचे असतील तर आपल्याला काही कडक आणि ठोस निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही सगळे साथ द्यायला तयार आहात का?
4: माझा असा प्रस्ताव आहे की आता पावसाळा तर सुरू होईलच, तर ह्या पावसाळ्यात गावातल्या प्रत्येक घरांनी आपापल्या अंगणात किंवा घरासमोर किमान 2 झाडं तर लावलीच पाहिजेत आणि ती जगवण्याची जबाबदारी पण त्याच घराची असेल.
6: आणि मी शिक्षिका म्हणून शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दत्तक दे. झाडांना पाणी घालणं, झाडांची निगा राखणं हे प्रत्येक मुलाचं काम असेल, जेणेकरून लहानपणापासूनच त्यांना निसर्गाची गोडी लागेल.
2: माझ्याकडून एक नियोजन, पाऊस सुरू व्हायच्या आत आपण शेताचे बांध आणि गावातल्या रिकाम्या जागांवर पावसाचे पाणी साठवण्यासाठी छोटे छोटे चर खणूया. हा केवळ कागदावरचा नारा न राहता प्रत्यक्षात आणूया.
8: यासोबतच दर रविवारी आपण गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवूयात. कुठेही कचरा किंवा प्लास्टिक साठून राहणार नाही याची काळजी घेऊयात. साचलेल्या पाण्यांमुळे डास होतात, आपण ते पण थांबूयात. वा माझ्या पोरींनो, आज मन अगदी कसं तृप्त झालंय तुमचं बोलणं ऐकून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडं लावणं सोपं असतं पण ते मूल जन्माला घालून सोडून देण्यासारखं करू नका. लावलेली झाडं जगवणं, त्यांना खत पाणी देणं ही खरी देशसेवा आहे.
1: रेखाताई, सविता काकू, जरा इकडे या आणि बघा तर खरं, आपण त्या 5 जूनला लावलेली कडुनिंबाची आणि गुलमोहराची झाडं बघा किती छान वाढली आहेत, अगदी हिरवीगार झालीत.
4: हो ग पूजा, आणि गावातले रस्ते बघ ना किती स्वच्छ आणि सुंदर दिसतायत. आता कुठेही प्लास्टिकचा कचरा उडताना दिसत नाहीये. गावात पाऊल ठेवलं की मनाला एक वेगळीच शांतता मिळते बघ आता.
2: आणि यंदा आपण जे पाणी जिरवलं ना त्यामुळे विहिरीची पाणी पातळी सुद्धा वाढली. माझ्या शेताला वेळेवर पाणी मिळालं. निसर्गाने आपली मेहनत वाया जाऊ दिली नाही बघा.
8: मला तुमचा अभिमान वाटतोय पोरींनो, तुम्ही या मातीचं ऋण फेडलं. हाच तो खरा विकास आणि हीच ती खरी निसर्गाची सेवा.
9: आम्ही आज ही शपथ घेतो की आम्ही केवळ झाडे लावणार नाही तर ती पोटच्या मुलांसारखी जगू. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरू आणि पाणी जिरू. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून कापडी पिशव्यांचा वापर करू. आपलं घर, आपला परिसर आणि आपला देश स्वच्छ ठेवू. निसर्गाच्या चक्राचा आदर करून त्याचे संरक्षण करू आणि आमच्या भावी पिढ्यांसाठी एक शुद्ध, सुंदर आणि हिरवेगार भविष्य निर्माण करू.

श्रोते हो, आज आहे 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. याच निमित्त रेडिओ नगर 90.4 FM ने सादर केलेली पर्यावरण जनजागृती विषयक विशेष नाटिका हिरवाईची हाक आपण ऐकलीत. यातील पात्र होते सूत्रधार आणि वैशाली आर्जे कोमल यांनी साकारलेलं पात्र सविता कोजागरी जोशी, पूजा साक्षी रासकर, रेखा परिसूर्यवंशी, आजी आणि डॉक्टर सीमा आर्जे ऋतुजा, शालिनी अमृता घोरपडे, नागरिक एक महेश खताळ आणि नागरिक दोन हे पात्र साकारलं अंशुल सब्बन यांनी. लेखन आणि संपादन होतं महेश खताळ यांचं. ही नाटिका कशी वाटली नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतना.
0: विविध रूपातील ही गीत आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंध विभाग. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे, नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयव दान।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये मूळचे आपल्या नगरचेच असणारे मयुरेश देशमुख सर आज आपल्यासोबत आहेत. लँडस्केप आर्किटेक्ट ते आहेत आणि या क्षेत्रामधला त्यांचा प्रवास आणि अनुभव आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत तुमचं.
3: खूप खूप धन्यवाद.
2: नक्कीच, जसं मी आता म्हणाले की सर तुम्ही नगरचे आहात, तर तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं? कारण आपल्या आयुष्यामधले बालपणीचे दिवस आपण कायम लक्षात ठेवत असतो. तुमचं बालपण कुठे गेलं?
3: बालपण बेसिकली जन्म वगैरे माझा नगरचाच, आणि आपलं भाऊसाहेब फिरोदियामध्ये शिक्षण वगैरे झालं. आपलं माध्यमिक शिक्षण भाऊसाहेब फिरोदियामध्ये झालं. नंतर मग आर्किटेक्चर वगैरे साठी मला बाहेरच्या शहरांमध्ये जावं लागलं, परंतु सगळी जडणघडण वगैरे जी काय आहे ती नगर शहरातच झाली.
2: नक्कीच, आताच तुम्ही सांगितलं की भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये तुम्ही होतात आणि शाळेचे दिवस हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याच्या जडणघडणीमधले खूप महत्वाचे दिवस असतात.
3: नक्कीच.
2: तुम्हाला आजही शिक्षक स्मरणात आहेत?
3: आजही
2: कोण आवडते शिक्षक होते किंवा शाळेचा काळ आजही आठवतो का?
3: शाळेचा काळ आजही आठवतो. 9वी 10वीचे दिवस ते आठवतात. एक वेळ कॉलेजमधले दिवस आठवायला वेळ लागतो, परंतु शाळेतले दिवस मात्र वेगवेगळे आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत. नक्कीच
2: नक्कीच सर. तो हा काळ होता की ज्या काळामध्ये तुमचं 10वी पूर्ण झालं, आणि असं म्हणतात की 10वी पूर्ण झाल्यानंतर आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट सुरू होतो. तुम्ही कुठल्या फॅकल्टीला प्रवेश घेणार आहात यावर तुमचं फ्युचर ठरत असतं. सो 10वी नंतर तुम्ही कुठल्या शाखेकडे वळालात आणि तो निर्णय कसा घेतला?
3: 10वीनंतर म्हणजे कल वगैरे जो होता तो सायन्स शाखेकडेच होता, आणि सायन्स शाखेनंतर पुढे नेमकं काय कशा पद्धतीने काय गोष्टी करायच्या असं काही क्लिअरिटी काही नव्हतं. एक्सपोजर काही नगरमध्ये त्यावेळेस नव्हतं, आणि घरचा बॅकग्राऊंडही असं काही विशेष बाकी काही नव्हता. त्याच्यामुळं मग पहिल्यापासून होतं की 11वी 12वी सायन्स करावी, त्याच्यानंतर आपल्याला करिअरचे बरेचसे पर्याय उपलब्ध असतील या हेतूने 11वी 12वी सायन्सला प्रवेश घेतला.
2: आणि त्यानंतर सायन्स 11वी 12वी पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करायचं, पुढे कुठे शिक्षण घ्यायचं, हे काय ठरलं?
3: त्याच्यामध्ये जास्त करून त्यावेळेस इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांचा खूप ओढा असायचा, आणि कॉम्प्युटर इंजिनियर इलेक्ट्रिकल इंजिनियर ह्या शाखांकडे बराचसा ओढा असायचा. परंतु काही कारणामुळे म्हणा किंवा काही आजारपणामुळे वगैरे कॅपचे राऊंड वगैरे जे काही इंजिनिअरिंगचे असतात ते काय मला अटेंड करता नाही आले, आणि त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या करिअरच्या वाटा वेगवेगळ्या आजूबाजूचे लोक असतील किंवा पुणे मुंबईमधले रिलेटिव्ज फ्रेंड्स वगैरे असतील ह्यांच्याकडं चौकशी करण्यात आली, आणि त्याच्यानंतर एक आमचे एक शिक्षक होते ते म्हणे की तू मग आर्किटेक्चरचे अजून राऊंड बाकी आहेत तर तिथं तू का नाही ट्राय करत. आर्किटेक्चर हा शब्द फक्त कानावर पडलेला होता, याच्या व्यतिरिक्त त्या करिअरबद्दल काही माहिती काही विशेष काही नव्हती. मग मी वेगवेगळ्या कॉलेजेसला भेटी वगैरे दिल्या, आणि मग तिथला नेमकं काय असतं आर्किटेक्चर म्हणजे काय ते सगळं समजून घेतलं, आणि मग त्यामध्ये मला इंटरेस्ट वाटला की आर्किटेक्चर हे करिअर म्हणजे एक आर्ट सायन्स आणि टेक्नॉलॉजी ह्याचं एक चांगलं उत्तम मिश्रण आहे. टेक्नॉलॉजीला जर कलेची जोड असेल तर नक्कीच करिअरच्या पुढच्या कालावधीमध्ये त्याचा फायदा होईल, आणि कलेची जोड असेल तर एक मानसिक स्वास्थ्य म्हणा किंवा एक मन रमण्याचं जे हे आहे ते खूप चांगलं गोष्ट होऊ शकते. केवळ टेक्नॉलॉजिकल आणि थॉरॉटिकल बेस असेल तर तोही उपयोग नाही, आणि त्याच्यामुळे मग मी आर्किटेक्चरला ॲडमिशन घेण्याचा निर्णय घेतला.
2: ॲडमिशन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याचा उपयोग किंवा सुरुवात कुठल्या कामापासून झाली?
3: सुरुवातीला आता आर्किटेक्चरमध्ये असताना पहिली सगळी जी काय सुरुवात झाली ती खरंच स्नेहालय संस्थेपासूनच झाली. आमचे जे रिलेटिव्ह आहेत वैभव देशमुख आर्किटेक्ट, त्यांचं मी मार्गदर्शन वगैरे घ्यायचो आणि त्यांनी त्या कालावधीमध्ये आपलं शाळेचं काम चालू होतं आणि त्या शाळेचं काम त्यांच्याकडं असताना तर म्हणे त्यांनी मला सांगितलं की अरे तू ॲज अ एक केस स्टडी बेसिस म्हणून तो एक प्रोजेक्ट घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने त्या सगळ्या कॅम्पसचा वगैरे वातावरणाचा विचार कॅम्पसचं सगळं एन्व्हायरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी स्टडी करून एक आर्किटेक्चरल सोल्युशन प्रपोजल कशा पद्धतीने देऊ शकतो तर अशा पद्धतीने तू बघ. मग त्यावेळेस गिरीश कुलकर्णी सरांची माझी भेट झाली होती. आता साधारणपणे त्याला नाही म्हणलं तरी 13-14 वर्ष झाली असतील आणि त्यांनी मला भरपूर माहिती दिली वगैरे दिलं. त्याच्यानंतर मग त्यांनी मला हिम्मत ग्रामचा प्रकल्प त्यांनी मला ओळख करून दिली. त्याच्यामध्ये मग रिहॅबिलिटेशन सेंटरचं एक काय म्हणू आपण त्यांचं एक विजन होतं तर ते मी त्याचा पूर्णपणे अभ्यास वगैरे केला आणि त्या पद्धतीने आर्किटेक्चरल प्रपोजल वगैरे करून त्यावेळेस थेसिसचा जो प्रोजेक्ट होता तो अकॅडमिक करिअरमध्ये तो पहिला मी प्रपोजल दिलेला होता.
4: कुठलंही घर बांधताना किंवा कुठलीही एक इमारत बांधत असताना त्यामध्ये आर्किटेक्ट किती महत्वाचं असतं तुमच्या दृष्टीने?
3: आर्किटेक्चर आर्किटेक्ट हा खूपच महत्वाचा असतो. म्हणजे तिथल्या असलेल्या भौगोलिक स्थिती त्याच्यानंतर जो क्लायंट असतो तर त्यांचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ह्यांचा विचार करून हे सगळ्या म्हणजे भौगोलिक स्थिती क्लायंटची रिक्वायरमेंट ह्या सगळ्यांचा विचार करून एक डिझाईन प्रपोजल दाखल केलं होतं. जसं की आता मी आर्किटेक्चर लँडस्केप आर्किटेक्चरबरोबर लँडस्केप डेव्हलपमेंट वगैरे करतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस डिझाईन ब्रीफ जे आपण बनवतो ते बऱ्याच क्लिअर नसतं. बरेच क्लायंट असे येतात की ही माझी जागा आहे एवढी आणि मला काहीतरी चांगलं डेव्हलपमेंट करून द्या. मग त्यावेळेस तो चॅलेंजिंग विषय असतो. मग त्यावेळेस निसर्गाचा अभ्यास जिओलॉजी हायड्रोलॉजी बॉटनी स्लोप कंटूर ह्या सगळ्यांचा विचार तिथं मॅनमेड पॅरामीटर नॉन मॅड पॅरामीटर फ्लोरा फोना या सगळ्या नॅचरल पॅरामीटर्स त्याचबरोबर मॅनमेड पॅरामीटर याचा अभ्यास करून एक प्रपोजल दाखल करावं लागतं. त्याच्यामध्ये डिझाईन ब्रीफ बनवणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. मग त्या पद्धतीने त्याची फिजिबिलिटी कशी असेल सुटेबिलिटी कशी असेल त्या कॉन्टेक्स्टमध्ये तो प्रोजेक्ट सूट होईल का तर अशा पद्धतीचं अभ्यास करून जर एखादं प्रपोजल केलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो.
4: काळानुरूप अनेक क्षेत्रामध्ये बदल होतात आणि सध्या आपण पाहतो आहोत की टेक्नॉलॉजीमध्ये बदल होत आहेत. ए आय आपण आता फॉलो करतो आहोत किंवा ए आय तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. याही क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीमुळे काही बदल झाले का किंवा काळानुरूप या तंत्रज्ञानाचा वापर करताना पण काही बदल या क्षेत्राशी केले का?
3: नक्कीच झाला आहे. म्हणजे मी स्वतः सुद्धा आर्किटेक्चरल आणि लँडस्केप डिझाईनची प्रॅक्टिस करत असताना ए आयचा वापर करतो. त्याचा फायदा असा झाला की बऱ्याच जणांना आता सध्या चिंता असं होते की ए आय हे काय रिप्लेस करेल की काय आपल्या ह्युमन रिसोर्सेस किंवा ज्या मनुष्यबळाला तर तसं काही नाही आहे. पण तुमच्याकडं बेसिक तुमचे फंडामेंटल्स जर क्लिअर असेल तर ए आयचा तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो. पण त्यासाठी तुमचे फंडामेंटल्स क्लिअर पाहिजे. जसं की एखादी गोष्ट मला व्हिज्युलायझेशन म्हणा किंवा मी प्लॅनिंग ड्रॉइंग डिझाईनमध्ये करतोय तर एखाद्या नॉन टेक्निकल किंवा क्लायंटला ती इमॅजिन नाही होत तर ते त्या गोष्टीला मला प्रत्यक्षात व्हिज्युअलायझेशन किंवा 3D व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी मला इतर वेळेस मला 4-5 दिवस लागत होते. तीच गोष्ट ती माझी काही मिनिटांवर आलेली आहे. त्याचबरोबर डिझाईन ब्रीफ फॉर्म्युलेशन्स करायचे आहेत कुठं वॉटर कॅल्क्युलेशन करायचे आहेत फिजिबिलिटी रिपोर्ट करायचे आहेत तर एखादं मला त्याच्यासाठी एखादं पुस्तक अख्खंच्या अख्खं वाचायची गरज पडत नाही. मी एक क्वेश्चन्स टाकला आणि त्या ठिकाणी फक्त रेफरन्स दिले की ह्या पुस्तक मला रेफरन्सद्वारे मला ही माहिती द्या तर एक अख्खं पुस्तक नुसार तर मला त्याचा सारांश कळून जातो की मला ते सगळं स्टडी करायला जिथं 4-5 तास लागतील ते मला 2 मिनिटांमध्ये माहिती मिळून जाते. त्याच्यामुळं वेळेची बचत होते आणि जे काही क्लायंट आहेत त्यांना मी जास्तीत जास्त लवकरात लवकर पुढे सर्व्हिस देऊ शकतो. तर अशा पद्धतीने यायचा नक्कीच सुंदरपणे वापर आताच्या काळामध्ये होतोय.
4: एखादं असं चॅलेंजिंग काम तुमच्या प्रॅक्टिसमधलं की जे आजही आठवतंय आणि ते पूर्ण करण्यासाठी खूप काही करावं लागलं?
3: खूप काही काही गोष्टी अशा नकळतपणे घडत गेल्या. जास्त करून लँडस्केप डिझाईन मध्ये हे खूप वेगळे, आतापर्यंत आर्किटेक्चर मध्ये वगैरे जास्त करून ह्युमन बिईंग साठी म्हणजे मनुष्यांसाठी स्पेसेस डिझाईन केलेल्या होत्या. पण एक कोकणामध्ये पालघर या ठिकाणी मी एक गोवर्धन इको विलेज एक प्रोजेक्ट केला होता आणि तिथं पहिल्यांदी मी मनुष्यासाठी किंवा मानवजातीसाठी डिझाईन न करता निसर्गासाठी डिझाईन करत होतो की तिथं ती इकोसिस्टीम जनरेट झाली पाहिजे आणि ते जीवनचक्र डेव्हलप होऊन त्याचा आनंद हा मनुष्याला मिळाला पाहिजे अशा पद्धतीने निसर्गाचा अभ्यास करून फक्त प्लांटिंग प्लॅन आणि निसर्गाचा स्लोपिंग वगैरे कंट्रोल मॅनेजमेंट करून एक इकोसिस्टीम पार्क इको पार्क डेव्हलप केलेलं होतं. त्याचा काही वर्षांनी 2 ते 3 वर्षांनी मी तिथं भेट दिली तर तो अनुभव खूप सुंदर होता की पक्ष्यांनी घरटी बांधलेली आहेत, पूर्ण तिथलं वातावरणामध्ये बदल झालेला आहे. तर तो खरंच अनुभव होता म्हणजे हा विदाऊट जे प्राणीमात्र आहेत त्यांच्यासाठी केलेला हा एक चांगला अनुभव होता.
4: या सगळ्यामध्ये एखाद्या वास्तूशी निगडीत क्लायंटच्या अनेक इमोशन सुद्धा असतात आणि त्या सुद्धा सांभाळणं हे खूप महत्वाचं काम आहे किंवा त्याला कुठेही धक्का न देता काम पूर्ण करणं आणि क्लायंटला ते देणं ही एक जबाबदारी सुद्धा आहे. तर असा एखादा इमोशनल क्षण आहे का?
3: इमोशनल क्षण आहे. असं एक तालुका प्लेसला एक बंगलाचं रिनोव्हेशन डिझाईन करायचं होतं आणि घरा ते नवीन डिझाईन करत असताना फॅमिली वाढत होती, फॅमिली मोठी होती आणि नवीन जी जनरेशन होती त्यांचं असं होतं की आता चला माणसं वाढत आहेत, मुलं बाळ मुलं लग्न होत आहेत आणि आपल्याला तर काही असं वेगळं राहायचं नाही आहे, पण घराची तर रिक्वायरमेंट आहे, स्पेसची तर रिक्वायरमेंट आहे. त्याच्यामुळं आत्ताचं जे घर आहे ते आपण पूर्णपणे डिमॉलिश करायचं आणि नवीन बंगला बांधायचा. पण त्याचबरोबर जुन्या पिढीचं पण एक असं म्हणणं होतं की नाही हे तुम्हाला आत्ता हे सगळ्या गोष्टी दिसत आहेत ते तुम्हाला इतकी इझी वाटतात तेवढे इझी नव्हत्या. ह्याच्यासाठी हे एक एक एक एक खोली बनवण्यासाठी आमच्या 2 ते 3 पिढ्या खर्च झाल्यात. तर त्याला आम्ही हात न लावता तुम्हाला काय करायचं ते करा, परंतु जागेची तो उपलब्धता कमीच होते. पण ती जागा तशीच ठेवून त्याला नवीन आकार देऊन आता तो बंगला नावा रूपाला येतोय. तर त्याच्यामध्ये जी जुनी पिढी आणि नवीन पिढी आहे त्या कुटुंबामधली ती आता खूप चांगली आनंदी सुखी आहे आणि आता काही दिवसातच त्या आनंदाने त्यांच्या घरामध्ये नवीन घरामध्ये गृहप्रवेश करतील. तर तो त्यांचं चेहऱ्यावरचं समाधान वगैरे बघण्यासारखं होतं आणि ते पैशापेक्षा इमोशनली म्हणा किंवा मानसिक समाधान खूप चांगलं लाभून गेलं.
4: नक्कीच. मग अशी जसं आपण बोलत होतो की टेक्निकल काही बदल जे आहेत टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं AIचा बेस घेऊन अनेक बदल होत गेले, पण आज आहे जागतिक पर्यावरण दिवस आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा काही प्रयत्न किंवा काही उपाययोजना किंवा काही गोष्टी केल्या जातात का या क्षेत्रात सुद्धा?
3: नक्कीच केल्या जातात. जसं आता आर्किटेक्चर किंवा सिव्हिल स्थापत्य फील्डमध्ये का असं आहे की हे फील्ड जे आहे बिगेस्ट कन्झ्युमर ऑफ नॅचरल रिसोर्सेस आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा सर्वात जास्त वापर ह्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये केला जातो. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक प्रोफेशनलने आपण काहीतरी निसर्गाकडनं घेतोय तर निसर्गाला आपण देणंही लागतोय ह्याची एक जाणीव ठेवून त्या पद्धतीने काम करणं सगळ्यात महत्वाचं आहे. एखादं घर बांधत असताना जे काही नैसर्गिक साधन संपत्ती लागते जसे की लाकूड लागतंय, प्लायवूड लागतंय, वेगवेगळ्या गोष्टी लागत आहे, ह्याचा ऑप्टिमम युटिलायझेशन जास्तीत जास्त उपयोग कशा पद्धतीने होईल, ते मटेरियल कसं रियुजेबल होईल, लॉंग टर्म कशा पद्धतीने होईल, केवळ सजावट करायची म्हणून जास्तीत जास्त नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करायचा आणि काचेच्या भिंती उभारायच्या किंवा ॲल्युमिनियमचे पार्टिशन्स वगैरे लावायचे, ॲल्युमिनियमचे फसाड लावायचे, तर ते योग्य नाही. जे कन्स्ट्रक्शन किंवा डिझाईन करत असताना निसर्गाचा मान राखूनच नक्कीच ते त्या पद्धतीने बिल्डिंग डिझाईन केल्या पाहिजे की जरुरी नाही की त्याला काचा आणि पूर्णपणे ॲल्युमिनियम पॅनलिंग वगैरे केल्यावरच ती इमारत सुंदर दिसते. अशा अनेक नामांकित आर्किटेक्टच्या बिल्डिंग आहेत की ते आजही अजरामर आहेत आणि त्याला कुठल्याही प्रकारचं काचा ग्लास अॅल्युमिनियम ह्याचा काही जास्त वापर केलेला नाही.
4: नक्कीच या क्षेत्रामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, नक्कीच आहे, कल्पकता खूप महत्वाची आहे या फील्डमध्ये. आणि आपण अशा अनेक वास्तू पाहतो, जसं तुम्ही आता सांगितलं की काही वास्तू अनेक वेगवेगळ्या जुन्या आर्किटेक्टनी केलेल्या आहेत, खूप चांगल्या संकल्पना घेऊन, नवीन डिझाईन्स घेऊन, आणि त्या आज आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटतात बघताना. मग अगदी काही उदाहरणं घ्यायची असतील तर अगदी एखादं नेत्रालयाचं हॉस्पिटल असेल, डोळ्यांचं हॉस्पिटल असेल, तर मग तिथलं डिझाईन वेगळं असतं किंवा त्या त्या संबंधी ती इमारत आपल्याला दाखवत असते की हे काय आहे. तर ही क्रिएटिव्हिटी, ही कल्पकता किती महत्वाची आहे आणि ही लोकांना आवडावी यासाठी काय प्रयत्न केले जातात?
3: नक्कीच ती कल्पकता महत्वाची आहे, त्यामुळेच ते त्या जागेची, त्या वास्तूची व्हॅल्यू होते. ज्या पद्धतीने फंक्शनल नीड जी आहे त्या वास्तूची, ती गोष्ट म्हणजे एखादं नेत्रालय आहे तुम्ही जसं म्हणलं तसं ती फंक्शनल नीड फुलफिल करत असते, त्याचबरोबर ती एखादी गोष्ट फंक्शनल ऍस्पेक्ट बरोबर, ऍस्थेटिक ऍस्पेक्ट बरोबर, एन्व्हायरमेंटल ऍस्पेक्ट पण ती फुलफिल करत असेल तर नक्कीच त्या वास्तूचं महत्व वाढतं. मग त्यामध्ये एखाद्या नैसर्गिक साधन संपत्तीचा कसा कमीत कमी वापर होतो, इवन एखादी वास्तू आहे आणि त्यामध्ये मला क्लायमेटिक कम्फर्ट किती जास्तीत जास्त, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर कमीत कमी करून मला कसा क्लायमेटिक कम्फर्ट मिळतो, केवळ संरचना, त्या वास्तूची संरचनेद्वारे कसा उपयोग होतो, तर त्या पद्धतीने जर चांगलं प्लॅनिंग आणि डिझाईन असेल तरी सुद्धा त्याचा फायदा तेवढा होतो. नक्कीच
4: या क्षेत्रात आव्हानं चॅलेंजेस आहेत का?
3: नक्कीच आहेत आव्हानं चॅलेंजेस आहेत. प्रोफेशनलचं एस्टॅब्लिशमेंट म्हणावं तितकं नाही आहे, लोकांमध्ये अवेअरनेस आता हळूहळू डेव्हलप होत गेलाय, इस्पेशली माझ्या स्पेशलायझेशनमध्ये लँडस्केप आर्किटेक्चरमध्ये, की लँडस्केप आर्किटेक्चरमध्ये लोकांचा समज आहे की केवळ झाडं वगैरे लावणं आणि म्हणजे लँडस्केप डिझाईन, तर ते तसं नाही आहे. लँडस्केप डिझाईन करत असताना संपूर्ण निसर्गाचा मान राखणं, निसर्गाच्या सगळ्या पॅरामीटर्सचा स्टडी करणं, डिझाईन ब्रीफ करत असताना जे क्लायंटचे ब्रीफ आणि निसर्गाचा समतोल ह्या दोघांची सांगड घालून स्पेस प्रपोजल करणं, मग ते पब्लिक स्पेस असतील, प्रायव्हेट स्पेसेस असतील, तर त्याच्यात मग आपल्या प्लांटेशनबरोबरच लाईटिंग, इलेक्ट्रिकल, सिव्हिल वर्क वगैरे या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव वगैरे होतो. आणि एखाद्या पब्लिक स्पेसेसमधलं एक चांगलं लँडस्केप प्रपोजल असेल किंवा डिझाईन प्रपोजल असेल ते नक्कीच एखाद्या शहराची ओळख बदलू शकतं. जसं की आपण देशाभरातल्या किंवा जगभरातल्या कुठल्याही शहराचं जर नाव घेतलं तर लगेच एखादी वास्तू डोळ्यात समोर येते, जसं की सिडनी म्हणलं की ओपेरा हाऊस, मलेशिया म्हणलं की पेट्रोनस टॉवर, न्यूयॉर्क म्हणलं की फ्रीडम फायटरचा तो पुतळा, दुबई म्हणलं की बुर्ज खलिफा, मुंबई म्हणलं की ताज हॉटेल किंवा हे आपलं गेटवे ऑफ इंडिया, तर हे ही ती आयडेंटिटी त्या त्या ठिकाणची ती आर्किटेक्चरद्वारे होत असते, त्याच्यामुळं ती नक्कीच महत्वाची गोष्ट आहे.
4: नक्कीच या फील्डमध्ये करिअर आहे का, किंवा या क्षेत्रामध्ये येणारे अनेक जण आहेत त्यांना तुम्ही या माध्यमातून काय सांगाल?
3: ह्या फील्डमध्ये नक्कीच भविष्य चांगलं आहे, परंतु ह्या फील्डमध्ये पेशन्स मात्र जरा जास्त लागतो. 5 वर्षाचा मिनिमम कोर्स केल्यानंतर कमीत कमी अजून 5 ते 7 वर्षाचा पेशन्स तुमच्यामध्ये हवा, कारण 5 वर्षाचा कोर्स करणं म्हणजे तेवढं शिक्षण हे लिमिटेड नाही आहे, खरी सुरुवात ही 5 वर्षानंतर होते. त्यामुळे पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि कामाचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच या फील्डमध्ये यावं, कारण आपण जे काही क्रिएशन करतो तसं एकमेव क्रिएशन आहे की आपल्या पश्चात सुद्धा ते एक आपली आयडेंटिटी बनून राहतं. आता बरेचसे चांगले चांगले आर्किटेक्ट आहेत तर त्यांच्या ते जरी हयात नसले तरी त्यांच्या वास्तू मात्र दिमाखामध्ये उभ्या आहेत, तर त्याच्यापेक्षा सुंदर एक मानसिक समाधान कुठलंच नाही.
4: आज तुम्ही या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, तर कसं वाटतंय?
3: खूप छान वाटतं, ह्या प्रोफेशनमुळे अनेक लोक जोडली गेली, माणसं जोडली गेली, राजकारणी असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, यांच्याबरोबर खूप चांगल्या पद्धतीने संबंध प्रस्थापित झाले. नुकतीच आता नगर शहरामध्ये सुद्धा आम्ही ग्रीन सिटी क्लीन सिटी 1,00,000 वृक्ष लागवडीची मोहीम आम्ही राबवतोय, आणि त्याबद्दल आपल्या शहराच्या उपमहापौरांनी पण एक सल्लागार म्हणून किंवा कन्सल्टंट म्हणून सुद्धा त्याची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. तर केवळ झाडं लावत असताना शहरामध्ये तर त्या मागचा थॉट पण खूप गरजेचा असतो की एखादं झाड लावतंय तर त्याची वाढ किती होते, ते किती अंतराने लावलं पाहिजे, त्याचे पुढे नंतर वृक्ष तो किती बहरणार आहे, त्या पद्धतीने कोणत्या ठिकाणी ते लावलं पाहिजे, कुठं एखादी बिल्डिंग आहे तर तिथून किती अंतरावर लावलं पाहिजे, त्याची निगा काय राखली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. केवळ मग वृक्ष लागवड कुठलाही विचार न करता त्या पद्धतीने वृक्ष लागवड केली तर मग अनेक अपघातांच्या शक्यता असतात. तर ह्याचा सगळा सारासार विचार करून आता ही मोहीम आता लवकरच नगरमध्ये चालूच होतीये.
4: नक्कीच. सर, या माध्यमातून तुम्ही रेडिओवर कुठलं गीत ऐकाल किंवा कुठलं गीत तुम्हाला ऐकावं असं वाटेल?
3: आता तर मला ते श्रावणामध्ये जे गाणं येतं, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाहे जाते चोई तोई चोईकडे, ते हे नक्कीच ऐकायला आवडेल.
4: नक्कीच सर, श्रावण तर अजून आलेला नाहीये, पण नक्की श्रावण लवकरच अगदी काही महिन्यांवर येणार आहे, आणि हे तुमच्या खूप जवळचं नेहमी तुम्हाला आवडणारं गीत मी या माध्यमातून प्ले करते. आणि सर, वेळात वेळ काढून तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
3: धन्यवाद.
4: थँक्यू. परवाच ग्रीन सिटीचे सगळे आले होते. श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते लँडस्केप आर्किटेक्ट मयुरेश देशमुख सर. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. उद्या पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल. नगरचं अंतरंग शो मध्ये मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं, थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला।
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं।
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात।
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी।
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता। लेखक सुहास मुळे। ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आज नगर डायरी या कार्यक्रमामध्ये दोन व्यक्ती आपल्यासोबत आहेत, आपल्या नगरचेच ते आहेत. एक म्हणजे प्राध्यापक हर्षल आगळे, ज्यांचं मुक्ताई प्रतिष्ठान आहे. मुक्ताई प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून सुद्धा ते अनेक वेगवेगळ्या संस्थांशी जोडले गेले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. समाज कार्य त्यांचं नेहमी सुरू असतं आणि स्नेहालयासोबत सुद्धा त्यांनी याआधी काम केलेलं आहे. शिक्षण, आरोग्य, महिला आणि बालकं या सगळ्याच सामाजिक प्रश्नांवर आणि विषयावर गेल्या 25 वर्षांपासून सातत्यानं ते नगर शहरामध्ये काम पाहतात. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत ॲडव्होकेट इंजिनियर कैलास दिघे सर आहेत, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष. 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आपण एन्जॉयमेंट म्हणून साजरा करतो, पण तो कुठेतरी दारू पिऊन किंवा सेलिब्रेशन करून साजरा करण्यापेक्षा रक्त देऊन, रक्तदान करून साजरा करणं फार महत्त्वाचं आहे. आणि याबाबत गेल्या 10 वर्षांपासून आपल्या समाजामध्ये अवेअरनेस ते करतात. त्याचबरोबर जे काही समाजातील सोशल इश्यू असतील नेहमी त्या प्रत्येक कार्यासाठी ते तत्पर असतात. पण आज हे दोघं जणं एका वेगळ्या कारणासाठी आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे ग्रीन सिटी मोहिमेबद्दल. ग्रीन सिटी मोहीम नेमकी काय आहे, आपल्या शहरामध्ये ती का राबवली जाते, या निमित्तानं आज आपण या दोघांशी सुद्धा नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. तर दोघांचं सुद्धा या स्टुडिओमध्ये आणि कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत सर. नमस्कार सर. सगळ्यात आधी मी हर्षल सर तुमच्याकडे येते की जसं मी आत्ता उल्लेख केला की ग्रीन सिटीबद्दल आज आपण बोलणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये, तर ग्रीन सिटी नेमकं काय आहे, ही संकल्पना काय आहे?
2: प्रथमतः मी आपले धन्यवाद मानतो की एवढ्या चांगल्या मोहिमेसाठी आपण आम्हाला इथे बोलवलं. ग्रीन सिटी मोहीम आपल्या शहराचे उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम अशी ही मोहीम आहे. सध्या आपण बघतोय की तापमान वाढ, प्रदूषण या सर्वच गोष्टीमुळे शहरामध्ये एक वेगळा उपक्रम राबवण्यात यावा अशी संकल्पना ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी मांडली. आणि आम्ही सर्व सहकार्य, आपण मी आता गेली 25 वर्ष या सामाजिक क्षेत्रात आहे, मी लगेच त्यांना होकार दिला की आम्हालाही आवडेल यामध्ये काम करण्यासाठी. मग या क्षेत्रात जे जे काम करतात त्यांची एक समिती निर्माण करण्यात आली, त्याला आपण सुकाणू समिती असं म्हणू शकतो. आणि या समितीमार्फत शहरात कशी झाडांचं रोपण करता येईल, काय करता येईल याविषयी चर्चा चालू झाली. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेटलो आणि 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि शहराचे लाडके आमदार संग्रामभाया जगताप, महापालिका आयुक्त आणि सर्वच मान्यवर आणि एनजीओ प्रतिनिधी यांच्या वतीनं माऊली सभागृहामध्ये या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. 1 मे रोजी या मोहिमेची सुरुवात झालेली आहे.
1: नक्कीच. कैलास सर, मी तुमच्याकडे येते की सरांनी जसं सांगितलं की 1 मे पासून या ग्रीन सिटी मोहिमेला सुरुवात झाली, तुम्ही सुद्धा या मोहिमेचे सुकाणू समितीचे सदस्य आहात, तुम्ही या मोहिमेमध्ये कसे सहभागी झालात?
3: ॲक्च्युली धनंजय भैया जाधव यांचा मला कॉल आला आणि ते म्हटले की आपण असं असं मोहीम राबवतोय, तर तुम्ही याच्यात सहभागी व्हावं असा त्यांचा आग्रह होता. आमच्या जाणीव फाउंडेशनने सहभागी व्हावं म्हणून मग आम्ही, चांगलीच ऍक्टिव्हिटी आहे तर नेहमीच आमच्या चांगल्या कार्यक्रमाला होकार असतो आणि आम्ही तशी तयारी पण करतो. त्या दृष्टीनं मग मी तयार झालो आणि बाकीचे रिलेटेड जे लोक आहेत ज्यांचं कॉमन इंटरेस्ट आहे, ज्यांना ह्या सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट आहे, असे आम्ही काही लोक त्यांना जोडून दिले आणि त्या पद्धतीने ऍक्च्युअली कार्यक्रमाला सुरुवात झाली.
1: नक्कीच. जसं आता सरांनी सांगितलं की अनेक लोक या मोहिमेमध्ये जोडले गेले आहेत, केवळ कमिटी सदस्य किंवा आपल्या शहराचे उपमहापौरच नाही तर काही नगरकर, काही अशा संस्था आणि ज्यांना या कामामध्ये नेहमी सातत्यानं प्रयत्न करायचे आहेत असे अनेक व्यक्ती जोडले गेले आहेत. तर असे कुठल्या शहराचे लोक आहेत की जे या मोहिमेसाठी प्रतिनिधित्व करत आहेत?
2: तसं पाहिलं तर आम्ही टार्गेट एरिया आपलं शहर असं ठरवलं आहे. आपण अनेक वर्षापासून या शहरात राहतो, लहानाचे आपण मोठे पण इथे झालो, शिक्षण इथे झालं, नोकरी इथे करतोय, तर आपली एक सामाजिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे कार्यक्षेत्र आपण महानगरपालिका हद्द असंच ठेवलेलं आहे. आम्हाला बाहेरूनही कॉल येतात, शहराच्या आसपासून खेडेगावातूनही येतात. आम्ही त्या गोष्टीला चांगलं समजतो आणि नकार न देता आम्ही असं सांगतो की पहिली फेज आमची शहरासाठी आहे आणि नंतर आम्ही असा विचार करतोय की ते कॉल आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, सामाजिक वनीकरण असेल किंवा अनेक इतर संस्थाही पाणलोट क्षेत्र विकासात मध्ये काम करतात, तर आम्ही ते कॉल त्यांना नकार न देता ते कॉल आम्ही सध्या डायव्हर्ट करतोय. समजा आपल्या जवळचं एखादं गाव आहे आणि तिथून आम्हाला रिक्वायरमेंट आली, आम्हाला मागणी आली की आम्हाला झाडं लावायची, ती गोष्ट खूप चांगली असल्यामुळे आम्ही त्या भागात जी लोक काम करतात त्यांना तो कॉल डायव्हर्ट करतो आणि त्या ठिकाणी काम छोट्या प्रमाणात आता चालू झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणालात की शहरात आपण कसं जातोय, तर शहरामध्ये आपण व्हॉट्सअप मेसेज, बरेचसे ग्रुप असतात, तर ते ग्रुपवर मेसेज टाकलेला आहे की ज्यांना या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी आपला स्वतःचा जो एरिया आहे आणि संगोपनाची जबाबदारी कोण घेऊ शकेल अशा पद्धतीने दिघे सरांनीच एक फॉर्मॅट केलेला आहे. PDF स्वरूपात आम्ही ते फॉर्मॅट टाकतो. आम्हाला अपेक्षा असते की ते रिटर्नमध्ये लिखित स्वरूपात त्यांनी आम्हाला परत पाठवावं आणि आपण त्यात उल्लेख पण केला की तुम्हाला कोणती झाडं पाहिजे आहे आणि फक्त झाडे न देता आपण माती परीक्षणाची पण जबाबदारी घेतलेली आहे. समजा त्या मातीमध्ये कुठले वृक्ष चांगले जगू शकतात, कुठले वृक्ष चांगले येतील याची खात्री घेऊन आपण माती परीक्षण, त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पोयटा जर लागला पोयटा, खत लागलं तर खत, अशा पद्धतीने सर्व गोष्टी देतोय. JCP मशीनने आपण त्यांना खड्डे खोदूनही देतोय. आपल्याला लोकांकडनं, नागरिकांकडनं एकच अपेक्षा आहे की त्या वृक्षांचं पालन पोषण त्यांनी केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. एकच सोपी अट आपण त्यांना ठेवलेली आहे. मग यासाठी काय करता येईल, तर कोणाचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक वृक्ष आपल्या दारात आपल्या सोसायटीत लावलं पाहिजे, म्हणजे त्यांना ते कायमस्वरूपी आठवण राहील. आपल्या घरातील कुणीतरी व्यक्ती कुठल्याही कारणाने आजारपणात असेल, कुठल्याही कारणाने आपल्याला सोडून गेलेली असते, त्यांच्या स्मरणातही त्यांना त्या ठिकाणी एखादं झाड, एखादं वृक्ष लावता येईल आणि त्याची आठवण राहील. माझे जवळचेच एक नातेवाईक होते, 1 मे नंतर साधारण 8 मे रोजी त्यांचं लग्न झालं, ती मुलगी सासरी गेली, तर आम्ही तिची आठवण राहावी म्हणून त्या दिवशी एक वृक्ष त्यांच्या घराभोवती लावलेला आहे. आणि संकल्पना माझ्या जवळचे नातेवाईक असतील, सभोवतालचे लोक असतील, त्यांनाही खूप आवडले, कारण त्या वृक्षाकडे पाहून, झाडाकडे पाहून अशी आठवण राहील की या दिवशी आपल्या मुलीचं लग्न झालं होतं आणि ती सासरी गेली होती. अशा वेगवेगळ्या खूप गोष्टी आहेत. शाळा चालू झाल्यावर आम्ही अवेअरनेस शाळांमधून करणार आहे की मुलांनी त्याची जबाबदारी घ्यावी, पालन पोषण करावं, त्या संवर्धन करावं आणि पालकांनी मुलांना मदत करावी अशा स्वरूपाने. आणि 5 तारखेला आता जागतिक पर्यावरण दिवस आहे, तर आम्ही न्यू आर्ट्स कॉलेजच्या ग्राउंडवर, रेसिडेन्सी कॉलेजच्या ग्राउंडवर परत वृक्ष लावून ऍक्च्युअल सुरुवात करत आहे. आज मी आपल्याशी बोलतोय पण आम्ही सकाळी रामकृष्ण मिशन म्हणून संस्था आहे त्यांच्या कॅम्पसमध्ये वृक्ष लागवड केली. साधारण 50 ते 55 वृक्ष त्या ठिकाणी आज लावण्यात आली. अशा पद्धतीने रोज आम्हाला मागणी आहे आणि पॅरररी आम्ही खड्डे खोदतोय आणि त्याच स्वरूपात वृक्ष लागवडही करत आहे. आम्हाला पालिकेचंही चांगल्या प्रकारे सहकार्य लाभतंय, सामाजिक ज्या संस्था आहेत त्यांचंही सहकार्य लाभतंय. तुमच्या आजच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी असंच आवाहन करेल की या मोहिमेत प्रत्येक नागरिकानं सामील झालं पाहिजे आणि या मोहिमेला योग्य दिशा दिली पाहिजे.
4: नक्कीच. कैलास सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. सरांनी एक आत्ता उल्लेख केला की तुम्ही एक फॉर्मॅट केला आहे, सोशल मीडिया ही खूप मोठी ताकद आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही चांगली मोहीम किंवा ही एक चांगली संकल्पना अनेक लोकांपर्यंत लवकर स्प्रेड आउट होऊ शकते. तर हा फॉर्मॅट काय आहे, कुठल्या स्वरूपाचा माहिती जी आहे ती नागरिकांकडून घेतली जाणार आहे, त्यामध्ये आलेला रिस्पॉन्ड कसा होता आत्तापर्यंत, कुठल्या झाडांची सगळ्यात जास्त मागणी होती?
3: ॲक्च्युली फॉर्मॅट असा आहे की आपल्याकडे जागा कशी उपलब्ध आहे, म्हणजे ओपन स्पेस असेल, एखादी शाळा असेल, मंदिर असेल, रस्त्याच्या कडेला दुतर्फ काही जागा असेल तर तिथे आपल्याला लावता येतील का, म्हणजे ते आपल्याला आता ॲक्च्युली आमची कमिटी जरी असली तरी आम्ही कुठे कुठे पोहोचू शकतो याला मर्यादा आहेत. तर ही माहिती आपल्याला नागरिकांकडनं त्यांच्या वार्डातून किंवा त्यांची मागणी म्हणून मिळावी, म्हणजे त्याचं जबाबदारी त्यांच्या ते घेतील. अदरवाईज काय होईल की आता समजा आम्ही राहतो सावेडीत, आणि केडगावमधलं काही आलं तर आम्ही केडगावपर्यंत पोहोचणं कितपत प्रॅक्टिकल आहेत, म्हणून त्या त्या वार्डातल्या लोकांनी जर इंटरेस्ट घेऊन याच्यात इन्वॉल्व्ह झालं तर अजून त्याचं मोठं स्वरूप येऊ शकतं. म्हणजे आम्ही वार्डवाईज कमिटी पण फॉर्म करणार आहोत की त्यात वेगवेगळ्या कमिट्या आहेत. एक आहे संवर्धन समिती आहे, प्रत्यक्ष अंमलबजावणी समिती आहे, प्रचार प्रसार समिती आहे, ऑडिट समिती आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या करतोय. याच्यात नागरिकांनी सहभाग द्यावा, वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी जे नागरिक आहेत त्यांनी त्यात इन्वॉल्व्ह व्हावं आणि आपण ते वार्डापुरती करणार आहोत त्याच्यामध्ये त्यांनाही जास्त दूर फिरावं लागणार नाही किंवा खूप वेळ द्यावा लागणार नाही. रुटीन कामामध्ये त्यांना रस्त्याने जाता येताना सुद्धा त्यांना काही गोष्टी समजणार आहेत, लक्षात येणार आहेत, मग त्या आमच्यापर्यंत अपडेट होतील आणि पुढे मग ते अजून ते इफेक्टिव्ह होईल असं एक अपेक्षित आहे. त्याच्यामुळे आमचं सर्वसामान्य नगर शहरातल्या नागरिकांना वृक्षप्रेमींना आव्हान आहे की त्यांनी समितीमध्ये सुद्धा सहभागासाठी आम्हाला अप्रोच करावा. आम्ही नंबर्स शेअर केलेले आहेत, व्हॉट्सअपला पण शेअर केलेला आहे, तर त्याच्यात डिटेल्स आहेत. त्यांनी त्यांची माहिती थोडक्यात द्यावी की त्यांना अनुभव आहे, काय काम करतात ते, सोशल कॉन्टॅक्ट त्यांचं कसं आहे, ही थोडीशी माहिती आली म्हणजे आम्हालाही थोडंसं आयडिया येते की त्या पद्धतीने आम्हाला कुठल्या समितीत घेता येईल, किंवा त्यांनी स्वतः डिक्लेअर केलं की आम्हाला ह्या संवर्धन समितीत यायचं आहे किंवा प्रचार प्रसार समितीत यायचं आहे, तर त्या पद्धतीने आम्ही त्यांना तसं अकोमोडेट करायचा प्रयत्न करू. आणि एक ही समिती प्रत्येक वाढवायची, एक 8-10 लोकांची समिती असावी असा एक आमचा आग्रह आहे. त्यानिमित्तानं इन्व्हॉल्वमेंट वाढेल आणि ही चळवळ मोठ्या प्रमाणात लोकचळवळ व्हावी असा एक उद्देश याच्यातून आहे.
4: नक्कीच. या सगळ्या मोहिमेमध्ये सर मोठी झाडं आहेत आणि काही उंचीची असणारी ही झाडं आहेत, तर कुठल्या स्वरूपाची झाडं आहेत आणि ही कुठून मिळवलेली आहेत किंवा याचं कलेक्शन तुम्ही कसं केलं?
2: थोडक्यात जसं आता दिगे सरांनी उल्लेख केला की यात लोकसहभाग अतिशय महत्वाचा आहे, तर आपण यामध्ये शक्यतो देशी वान आपण ज्याला म्हणू शकतो जी प्रजाती आहे, नीम असेल, आपल्याला माहिती आहे त्यातून ऑक्सिजन जास्त निर्माण होतो, जुनं झाड आहे आणि त्याला विशेष महत्व आहे, पिंपळ आहे, वड आहे, करंज अर्जुन म्हणून झाड आहे, बहावा, आणि नंतर फळझाडं तर सगळ्यांनाच आवडतात, परंतु ओपन पेसला लावल्यानंतर वाद होऊ नये, काही गोष्टी होऊ नये म्हणून ती एक खबरदारी घेतोय आम्ही. नाहीतर आंबा, जांभूळ ही झाडं पण आम्ही देणार आहोत जशी मागणी होईल, कारण झाडं तर आम्ही टप्प्याटप्प्याने घेत आहोत, खासगी नर्सरीतून घेत आहोत, सामाजिक वनीकरणाची जी नर्सरी आहे तिथून घेतोय. फॉरेस्ट नर्सरीला आम्ही साधारण दोघे जण अकोल्यामध्ये भेट देऊन आलो. अकोला तालुक्यातल्या जेवढ्या नर्सरी आहेत आमच्याकडे डाटा हेड ऑफिस मधून आला होता, तर आम्ही तिथे प्रत्यक्ष गेलो साधारण एवढ्या किलोमीटर मध्ये. त्या लोकांनाही आश्चर्य वाटलं की आमच्यापर्यंत सहसा कुणी येत नाही, तुम्ही आलात, तुमचं स्वागत. आणि आम्ही ऍक्च्युअल पाहिलं की प्रत्येक नर्सरीत जून महिना आहे त्यामुळे झाडी आहेत, तर ती झाडी आम्हाला कशा स्वरूपात मिळतील. आपला कन्सर्न 7-8 फूट आपण मुद्दाम झाड देतोय, कारण त्याला मग ज्या शेळ्या असतील किंवा जी जनावरं असतील ती खात नाहीत, ते उंचीवर गेलेलं असतं आणि साधारण काही महिन्यातच ते जास्त रुजलं तर ते झाड सक्सेस रेशो त्याचा वाढणार आहे. त्याच्यामुळे साधारण 7-8 फूट उंचीचं असं आम्ही प्रामुख्याने म्हणतोय. परंतु एखाद्या कॉलनीमधून, आता काही कॉलन्यांमध्ये घरांची वसाहत आहे, बंगल्यांची वसाहत आहे, आम्हाला जे बचत गट असतील त्यामधले किंवा काही भिशी ग्रुप असतील, आनंदाची गोष्ट आहे की महिलाही यात खूप चांगल्या ऍक्टिव्हली सहभागी होत आहेत आणि त्या आम्हाला मागणी करतायत की तुम्ही आम्हाला झाडं द्या. काही म्हणतायत आम्हाला फुल झाडं द्या, आम्ही घराभोवती लावतो आणि त्याची संगोपनाची आम्ही जबाबदारी घेऊ. तर अशा पद्धतीने आम्ही जसजसे टप्पे आमचे वाढत जातील, जशी मागणी येईल त्याच्यामध्ये आम्ही बदल करण्यात तयार आहोत, कारण शेवटी हरित नगर व्हावं हाच आमचा सगळ्यांचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पाऊल टाकत आहोत.
4: नक्कीच. इथे माती परीक्षणाचा मगाशी उल्लेख निघाला होता आणि ते सुद्धा खूप महत्वाचं आहे एखाद्या वृक्षाची लागवड करण्याआधी, तर हे कसं फॉलो केलं जातंय, कसं पाळलं जातंय किंवा याचाही विचार कसा केला जातोय?
3: माती परीक्षण खरं तर खूप आवश्यक आहे, कारण कुठल्या जागेत कुठलं झाड येणार याचं अंदाज बांधणं सर्वसामान्य नागरिकांना मुश्किल होऊन जातं. तर आम्ही इथे एक राजेंद्र पवारांची सॉइल टेस्टिंग लॅब आहे, तर त्यांनी ती जबाबदारी घेतली आहे, तर तिथे जिथे आपण खड्डे घेतोय तिथून सॅम्पल कलेक्ट केले जातात आणि मग त्याचा रिपोर्ट जनरेट होतो आणि त्यानुसार मग कुठली प्रजाती लावता येईल किंवा त्याला कुठलं खत घातलं पाहिजे त्या संदर्भातला आपल्याला डेटा मिळून जातो. आणि हे खूप आवश्यक आहे. नॉर्मली रँडमली झाडं लावली जातात दरवर्षी, पण झाडं नुसतंच वृक्षारोपण होतं पण संवर्धन होत नाही, तर ते संवर्धनावर पण खूप आमचा फोकस खरं तर संवर्धनावरच आहे की नुसते झाडं लावून किंवा ज्याच्या ज्याला इच्छा नाही त्याच्या दारात झाड नेऊन लावण्यात काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे म्हणून आम्ही प्रत्येकाकडनं, नागरिकांकडनं किंवा संघटना असतील जे मागणी करतात त्यांच्याकडनं शपथपत्र पण घेतो की ह्या झाडं तुम्ही देताय आम्हाला पण आम्ही त्याचं संवर्धन करू, अदरवाईज मग त्यात जबाबदारी कोणी घेतली नाही तर ते सर्वे होणार नाही. तर असा उद्देश त्याच्यामागे आहे. आणि सरांनी मागाशी बोललं तसं जे शाळेत जाणारी मुलं आहे तर त्यांना झाडांचं पालकत्व देणार आहोत, म्हणजे त्यांना कुतूहल असेल की मी लावलेलं झाड म्हणजे भले कुणी काय लावेना पण माझं झाड आहे ते, म्हणून तो दररोज आठवड्यातून चार वेळा जाऊन बघून येईल त्याची प्रगती कशी होते, ग्रोथ कधी होते, त्याचं थोडंसं सायन्सचा अभ्यास वाढेल, प्लस त्याला त्याच्याविषयी एक अटॅचमेंट होईल. आणि समजा दुर्दैवाने त्याने दुर्लक्ष केलं तर त्याच्या पालकांना पण वाटेल की अरे आपल्या मुलाचं झाड त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर ह्या पद्धतीनं अजून त्याच्यात रिटेन्शन जो आहे संवर्धनचं प्रमाण वाढेल असं माझं तरी मत आहे. आणि याला आपण जिओ टॅगिंग पण करायचा प्रयत्न आहे की जिओ टॅगिंगमुळे होणार काय आहे की भविष्यात आम्हाला ऑफिसमध्ये बसून ते कंट्रोल लक्षात येईल की कुठल्या झाडाची काय प्रगती आहे, काय प्रॉब्लेम आहे, कुठं वाढतंय, कुठं काय लक्षात येतंय. म्हणजे तुमच्या समित्यांमधून तर इन्फॉर्मेशन येईलच पण ही सिस्टम थ्रू पण इन्फॉर्मेशन येईल असा प्रयत्न आहे. जर जिओ टॅगिंग आमचं सक्सेस झालं तर कदाचित काम खूप सोपं होणार आहे.
2: याला जोडूनच मी सांगेल की राष्ट्रीय सेवा योजना, जसं आता तुम्ही पण कॉलेजमध्ये सहभाग घेतला असेल, मी स्वतः घेतला होता, एनएसएस ज्याला आपण म्हणतो, एनसीसी असेल, स्काउट अँड गाईड असेल, तर यांचाही आपण ऍक्टिव्हली सहभाग घेणार आहोत. आता सुट्ट्यांचे दिवस आहेत, आमचा पत्रव्यवहार झालेला आहे, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी यांच्या मदतीने आपण श्रमदान काही ठिकाणी घेणार आहोत, जिथे मोठा पेस आहे, साधारण एखाद्या ठिकाणी अर्धा एकरचा पण पेस भेटू शकतो. सिना नदीचं सुशोभीकरण चालू आहे, त्या ठिकाणी आम्ही या सर्व ग्रुपला कॉलेजेसला इन्व्हाइट करून श्रमदान घेऊन त्या ठिकाणी आपण सिना नदी कशी डेव्हलप करता येईल, कशी विकसित करता येईल, सुशोभीकरण कसं करता येईल, म्हणजे बाहेरून जरी एखादा व्यक्ती पुण्याहून नगरकडे येतोय किंवा दुसऱ्या शहरातून येतोय, आपल्या शहराचं जसं नाव बदललंय ते खरोखरच आहिल्या नगर म्हणून कसं स्पष्ट होईल, सगळीकडे जाईल, हा विचार आम्ही सर्वजण करत आहोत.
4: नक्कीच सर, कुठलंही काम करत असताना अनेक आव्हानं येतात, अनेक चॅलेंजेस येतात, अनेक अडचणी सुद्धा येऊ शकतात, तर अशी कुठली आव्हानं या कामासमोर आली होती?
3: आव्हानं अर्थातच आहे. लोकांचं मानसिकता कशी आहे की माझ्या दारात झाडाचं खोड नको, झाडाचा कचरा नको, फक्त मला झाडाची सावली पाहिजे, तर ते तसं शक्यच नसतं. कोणाच्या तरी दारात खोड येणार आहे, दारात म्हणजे आम्ही अर्थात दारात नाही लावणार, थोडं बाजूला लावू, पण खोड थोडीशी तोशीश प्रत्येकाला घ्यावीच लागणार आहे. कारण आपल्याला आता आपण ह्या वर्षाची हीट अनुभवली आहे, तर कदाचित ह्या मोहिमेचं पुढच्या वर्षी लगेच इफेक्ट येणार नाही, पण काही वर्षानंतर 100% येणार आहे. त्याच्यामुळे थोडासा त्रास प्रत्येकाला सहन करावाच लागणार आहे, तरच आपल्याला पुढचं आपला भविष्यकाळ सुसह्य होईल. आणि आपल्या पिढीचं जाऊ द्या, पुढच्या पिढीसाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे हे छोटे छोटे चॅलेंजेस येणार आहेत, तर ते आपल्याला फेस करण्याशिवाय पर्याय नाही. पण ह्या निमित्तानं मी सर्व लोकांना असं आवाहन करेल नगरकरांना की आपले गणेश मंडळ असतील, युवक मंडळ असतील, महिला मंडळ असतील, बचत गट असतील, काही संघटना असतील, एनजीओज असतील, शाळा कॉलेजेस असतील, मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील, मोठे मोठे आस्थापना असतील, तर यांनी ह्या मोहिमेत सहभागी व्हावं. म्हणजे त्यांनी नुसती मागणी न करता आर्थिक काही तोशिश म्हणजे काही सहकार्य केलं, आर्थिक म्हणण्यापेक्षा आम्हाला वस्तू स्वरूपात सहकार्य केलं तर अधिक चांगलं आहे. म्हणजे कोणी ट्रीगार्ड देऊ शकतं, आता ट्रीगार्डची आम्हाला खूप मागणी आहे, पण आमच्याकडे ट्रीगार्डची अजून अरेंजमेंट नाही आहे, तर कोणी त्या संदर्भातली मदत करू शकलं तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी त्यांचं नाव छापून द्यावं, चांगली गोष्ट आहे, त्यांचंही थोडंसं ब्रँड होऊन जाईल, ब्रँडिंग होऊन जाईल, प्लस ही सोय होऊन जाईल. तर असं कोणी सहकार्य करत असेल, कोणी वृक्ष देत असतील, कोणी ट्रीगार्ड देत असतील, कोणी खतगोणे देत असेल, कोणी पोयटा उपलब्ध करत असेल, किंवा पाण्याचा टँकर कोणी उपलब्ध करून देऊ शकत असेल, तर त्यांचं आमच्याकडे स्वागतच आहे.
4: नक्कीच. त्याचबरोबर झाडांचं जगण्याचं प्रमाण वाढावं यासाठी अजून काय प्रयत्न भविष्यात यासाठी व्हायला हवेत, किंवा असे काही विचार आहेत का?
2: आपण बघतो की दरवर्षी आपण स्वतःही तो प्रयोग केलेला आहे की अनेक झाडी लावली जातात, त्याचा संख्येचाही उल्लेख होतो, परंतु ऍक्च्युअली ते किती जगतात किंवा त्याचं किती संवर्धन होतं, किती राहतात, हा चर्चेचा विषय आहे, आणि त्याचं प्रमाण खरोखर खूप कमी आहे. त्याच्यामुळे आम्ही पहिली अट तर ही ठेवलेली आहे की मोठं झाड आम्ही घेतोय, त्याची किंमत पण जास्त आहे, परंतु ते आम्ही घेतोय की त्याचं सर्वायल रेट, त्याचं संवर्धन होणं, ते जगणं सोपं आहे, म्हणून एक तर पहिलं मोठं झाड आम्ही लावतोय. सरांनी जसं उल्लेख केला, ओपन जागा असेल, जसं रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच जणांची मागणी आहे की झाडी लावली पाहिजे, तर त्याला आम्ही पॅरलली एखादे जे व्यावसायिक असतील, ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना जाहिरातीची गरज आहे आणि सामाजिक योगदान पण करायचं आहे, तर त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही त्यावर ट्री गार्डला त्याची जाहिरात करू शकता, तुमच्या फर्मची जे काही व्यवसाय असेल तुम्ही आम्हाला ट्री गार्ड द्या, म्हणजे ते झाड जे आपण लावणार आहे त्याचं जनावरांपासून आणि इतर गोष्टींपासून निश्चितच संवर्धन होणार आहे. तर ट्री गार्डची एक आपण मागणी करतोय. त्यानंतर सरांनी जसं उल्लेख केला की आपण एक शपथपत्र स्वरूपात म्हणजे ते साध्या कागदावरच आहे आपण जबाबदारी निश्चित करतोय की मुख्य नाव या या व्यक्तीचं त्यांचा हा मोबाईल नंबर आणि इतर लोकही मध्ये आधी आमची जी समिती आहे जी उपसमिती आहे त्या त्या वार्डातलं जसं सरांनी उल्लेख केला त्यामध्ये स्थानिक नगरसेवकही असणार आहे कारण ही मोहीम एकट्या साई दौरकर ट्रस्ट किंवा आम्ही ज्या सहभागी संस्था आहे किंवा अहिल्यानगर महानगरपालिका यात आहे यांची नसून प्रत्येक वार्डातले नगरसेवक त्यातले नागरिक या सर्वांचीच आहे त्याच्यामुळे आपण जबाबदारी निश्चित करणार आहोत त्या त्या भागातल्या लोकांची आणि निश्चितच प्रत्येक झाड येईल प्रत्येक झाड वाचेल अशा पद्धतीने आम्ही पुढे काम करत आहोत.
3: संवर्धनासंदर्भात मी असं सांगेल की आम्ही मागच्या वर्षी एक प्रयोग केला तर मागच्या वर्षी पण ही अशा प्रकारची एक मोहीम झाली खरं तर दुर्दैवानं सक्सेस नाही झाली. तर महानगरपालिकेने आम्हाला काही झाडं देणार सांगितलं होतं पण दुर्दैवाने काही त्यांचे टेक्निकल इश्यू असतील तर आमच्या वार्डाचे एक नंबर वार्डाचे नगरसेवक माननीय संपतदादा बारसकर यांनी आम्हाला 25 झाडं दिली मोठी 8-8 10-10 फूट उंचीची आणि ती आम्ही लावली त्याला ट्रीगार्ड लावले आणि 25-27 झाडं होती 27-27 झाडं आम्ही टिकवली आणि ती बऱ्यापैकी वाढली म्हणजे कदाचित ह्या सीझन नंतर आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायची पण गरज नाही अशा पद्धतीनं ते डेव्हलप झालं म्हणजे एक थोडंसं मॉडेल म्हणता येईल याचंच कॉपी करून आता आपली ही पुढे मोठी सगळी स्कीम योजना आपल्याला यशस्वी करता येऊ शकते. मग तिथे पण आम्ही आमच्या कॉलनीतल्या मुलांना जबाबदारी दिली आमची बंधन लॉनला लागून द्वारिका हाऊसिंग कॉलनी आहे तर तिथे म्हणजे अजूनही बरेच प्लॉट रिकामे आहेत तरी पण आम्ही ते सगळ्यांनी जबाबदारी घेतली की मुलं मग ते संध्याकाळी खेळताना बघतात झाडांचं काय काय नाही किंवा नागरिक सुद्धा स्वतः पाईपने पाणी देतात त्याला लक्ष देतात अशा पद्धतीनं ते व्यवस्थित सगळेचे सगळे आम्ही चांगल्या पद्धतीने जगवली आहे.
4: नक्कीच बऱ्याच वेळा काय होतं की वृक्ष लागवड करत असताना काही चुका होतात आणि या चुका भविष्यासाठी खरं तर काय म्हणतात ना संवर्धनाच्या दृष्टीनं कदाचित त्या खूप महत्त्वाच्या असतात त्या चुका आणि त्या टाळणं फार गरजेचं असतं. तर वृक्ष लागवड करताना काय करायला हवं किंवा कशा पद्धतीने तुम्ही सांगितलं की खड्डासुद्धा JCB सहाय्यानं खोदून दिला जाणार आहे पण काय अजूनही काळजी घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं?
3: काळजी मुळात अशी घ्यायला पाहिजे की आता आपल्याकडे MSCB जे तारा आहेत ते ओपन आहे ओव्हरहेड लाईन्स आहेत तर त्या बऱ्याच वेळा आम्हाला ह्या मोहिमेमध्ये अडचण ठरतात आणि ड्रेनेज सिस्टम आहे किंवा पाण्याची पाईपलाईन असते तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच अडचणीच्या पण ते थोडंसं काळजीपूर्वक करावं लागतं. मग जिथे तारा आहे तिथे सरळ वाढणारी झाडं लावावी लागतात पसरणारी नको अदरवाईज मग ते लोक त्याला छाटून टाकणार. तर ह्या अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी तिथलं सिच्युएशन बघून ते आपल्याला डिसिजन घ्यावं लागतं किंवा काही घरासमोर कोणाचा तुमचं वडाचं झाड नको आहे कोणाला उमराचं झाड नको असतं काही अशा रिक्वायरमेंट्स असतात तर मग ते पण आपल्याला ते थोडंसं लक्ष देऊन बघावं लागतं. मग वडाच्या झाडाला ॲक्च्युली जागा मोठी लागते तर मग त्याला ओपन स्पेस असेल तर तिथंच लावलेलं बरं. म्हणून आपण आपल्या ह्या समितीमध्ये काही तज्ज्ञ लोक पण घेतलेले आहेत जे कृषी विद्यापीठातून कोणी रिटायर झालेले आहेत किंवा आता त्या वनस्पतीशास्त्राशी संबंधित आहे एन्व्हायरमेंटशी संबंधित आहे किंवा एखादं वनविभागातूनच रिटायर झालेले आहेत मग त्यांना त्या झाडांचं बारकावे माहिती आहेत. तर मी स्वतः इंजिनियर आहे त्याच्यामुळे मला याच्यातलं काही जास्त माहिती नाही मला बरेच झाडं ओळखायला पण येत नाहीत तर ते तज्ज्ञ लोक असल्यामुळे मग त्यांच्याकडनं आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन मिळतं. आणि हे खड्डे घेण्याची प्रोसेस सुद्धा अशी आहे की आता आपण खड्डा घेतला तर खड्ड्यामध्ये काही जीवजंतू असू शकतात किडे असू शकतात ते झाडाला हानिकारक होऊ शकतात तर ते आता खड्डे घेतले आणि त्याला थोडंसं उन्हाने शेकवलं तर ते मरून जातात आणि मग झाड लावलं तर ते टिकतं. अदरवाईज खड्डा खोदला आणि लगेच झाड लावलं तर कदाचित ते सर्वाईव्ह होईलच याची शाश्वती नाही.
4: नक्कीच. यासाठी शहरातले कुठले भाग निश्चित करण्यात आलेले आहेत?
2: यामध्ये पूर्ण महानगरपालिका हद्द असंच आपण म्हणतोय आणि भाग म्हटलं तर आपण वार्डनुसार सुरुवात करत आहोत. आपण आव्हान केल्यानंतर जसजसे आपल्याकडे मागणी येत आहे तसे आपण ग्रुपवर टाकतो. तुम्ही जसं पाहिलं तुम्हाला जो मेसेज आला होता समजा त्यानुसार असंच आपण म्हणतोय आणि भाग म्हटलं तर आपण वार्डनुसार सुरुवात करत आहोत. आपण आव्हान केल्यानंतर जसजसे आपल्याकडे मागणी येत आहे तसे आपण ग्रुपवर टाकतो. तुम्ही जसं पाहिलं तुम्हाला जो मेसेज आला होता समजा त्यानुसार तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला तर त्यामध्ये जो मेसेज येतो आमची जी कमिटी आहे ग्रीन सिटी कमिटी त्यावर तो प्रत्येकजण मेसेज फॉरवर्ड करतो आणि त्याला उत्तर दिलं जातं त्यांना की तुमच्याकडे आम्ही या दिवशी JCP पाठवू तुमची उपलब्धता कधी आहे या पद्धतीने आमचं काम चालू आहे. आणि वार्डनुसार आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स येत आहे. जसजसं मागणी होते त्यानुसार लोक एकमेकालाही सांगत आहेत की आमच्या एक नंबर वार्डमध्ये असं असं काम चालू आहे त्यांचे कोणी नातेवाईक 5 नंबर वार्डमध्ये असतील तर तसे संपर्क नाही, आम्हाला फोन्स येतात, मेसेज येतो. आणि मला सांगायला आवडेल की तरुण पिढी जी आहे, जे गणेश मंडळ स्थापन करून गणपती उत्सव करतात किंवा इतर सामाजिक उत्सव केली जातात, त्यांचाही खूप सहभाग चांगला आहे. कल्याण रोडला समजा शिक्षक कॉलनी आहे, तिथले खूप तरुण मुलं 35-40 मुलं ते आम्हाला म्हणतात की आम्ही आमच्या भागात काम करूच, पण व्हॉलंटरी आम्हाला तुमचा विषय खूप चांगला आहे, आम्हाला काम करायला आवडेल. तर असे आम्हाला स्वतःहून व्हॉलंटियर काम करणारी लोक येतात. चांदबिबी महालाजवळ काही लोक पर्यावरण प्रेमी वृक्षांची लागवड करत आहेत आणि संवर्धन करत आहेत. तर त्यांच्यापैकी आपण जेव्हा त्यांना म्हटलं की आमचे महानगरपालिका हद्दीत उपक्रम चालू आहे, तर कालच मग त्यांनी तपोवन रोडला 1 नंबर वार्डमध्ये ओपन स्पेसमध्ये या मोहिमेचे जे जनक आहेत उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव आणि मी स्वतः आमच्या हस्ते एक वडाचं झाड लावून त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे. म्हणजे याला आम्ही सर्वांना सहभागी करून घेतोय. त्या तरुणांचा उद्देश आहे की त्यांना वडाची जास्त झाडं लावायची आहे,

तर आम्ही त्यांना सांगितलं की आपण दोन्ही संस्था मिळून ही जी ग्रीन सिटी मोहीम आहे तुमची संस्था आहे असं मिळून आपण ते काम निश्चित करू. तर अशा पद्धतीने शहरामध्ये प्रत्येक भागातून आम्हाला रिस्पॉन्स आहे. आपण उपनगराचा विचार केला तर सावडीमधून सर्वात जास्त रिस्पॉन्स आहे असं म्हणता येईल. सावडी, केडगाव, कल्याण रोड, दौंड रोड, जिथपर्यंत महानगरपालिका हद्द आहे आम्हाला ते सांगायला थोडंसं कठीण जातं,

0: फोन येत आहेत की आम्हाला असं काम करायचं आहे, कसं करता येईल. तर अशा पद्धतीने ही जी चळवळ आहे अतिशय कमी वेळेत, या एक मे पासूनच या मोहिमेला सुरुवात झालेली आहे. परंतु मी निश्चित म्हणेल, जसं पर्यावरणामध्ये प्रथमतः राळेगण सिद्धीचं नाव घेतलं जायचं, नंतर हिवरे बाजारचं नाव घेतलं जातं, अशाच पद्धतीने निश्चितच एक वर्षामध्ये अहिल्यानगरचं नाव निश्चित घेतलं जाईल.
1: नक्कीच. यामध्ये वेगवेगळे उद्योग आहेत, संस्था आहेत, काही सामाजिक संघटना सुद्धा काम करतात, मदत करतात. आणि त्याचबरोबर तरुणाईचा या ठिकाणी जर खूप चांगला उपयोग झाला तर नक्कीच, जसं सरांनी सांगितलं की आपलं शहर पुन्हा पुढच्या वर्षापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर नक्की असेल. तर यासाठी अजून काय प्रयत्न व्हायला हवेत आणि या माध्यमातून काय आवाहन कराल?
2: ह्या आत्ता तर आपण काय केलंय की सध्या खड्डे खोदण्याचं जी प्रोसेस सुरू झाली आहे त्याच्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरुवातीला घेतलंय, जे आता आयुष रुग्णालयच्या जागेमध्ये आहे. तर तिथे आपण खड्डे खोदलेत, न्यू आर्ट्सला घेतलेत, सारडा कॉलेजला पण आहे ड्राईव्ह, आणि बोलेगाव फाटा, नंतर तुमचं फुलसौंदरमळा, आता आजचा जो कार्यक्रम झाला रामकृष्ण मिशन. तर असं ज्या ज्याकडनं डिमांड आली त्या पद्धतीने आपण खड्डे घेतलेत आणि लगेचच लागलीच आपण त्याला वृक्षारोपणाला सुरुवातही करतो आहोत. म्हणजे आपण पर्यावरण दिनाची वाट न पाहता, पर्यावरण दिनाच्या दिवशी तर आपण करणारच आहोत मोठ्या प्रमाणावर, पण त्याची वाट न पाहता आपण सुरू करून दिलेले काम. कारण नंतर मग काय होईल की आपल्याला हे आव्हान खूप मोठं आहे आणि ते वेळ कमी आहे, त्या वेळात आपल्याला कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला थोडं स्पीड आपण सुरू करून दिलेले काम या पद्धतीने आपण केलंय आणि चांगले वृक्ष देऊन आपण हे बऱ्यापैकी चांगलं करूया.
0: तुमचा जो प्रश्न होता त्याला जोडून आम्ही फक्त वृक्ष लागवड न ठेवता सोशल मीडिया, आपण सोशल मीडियाचे इफेक्ट बघतोय, तरुणाई पूर्णपणे त्यामध्ये गुंतलेली आहे, किंवा आपल्याला स्वतःलाही अगदी थोडा वेळ जरी मोबाईल साईडला गेला तरी थोडस आपल्याला हे होतं, तर सोशल मीडियाचा कसा वापर करता येईल तर आम्ही त्याच्यावर विचार करतोय. काही रील्सच्या स्पर्धा ठेवता येतील का, किंवा जे इन्फ्लुएन्सर असतात ज्यांना लोक मानतात, तरुण पिढी मानती, त्यांच्यामध्ये काही कॉम्पिटिशन ठेवता येईल का, स्पर्धा ठेवता येईल का, अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. शाळा सुरू होताना, कॉलेजेस शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये चित्रकला स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, अशा स्पर्धा ठेवून मुलांमध्ये ही जागृती केली जाईल आणि त्यांना बक्षीस रूपानं त्यांचं प्रोत्साहन वाढवता येईल. तर तरुणाईंचा जो तुम्ही विषय काढला यामध्ये अशा स्वरूपाच्या स्पर्धा घेऊन त्यांचा ऍक्टिव्ह सहभाग घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
1: नक्कीच सर. आज सर तुम्ही दोघं सुद्धा रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक नगरपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय. तर या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून नगरकरांना, लोकांना काय आवाहन कराल?
2: राधाकृष्ण माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, ग्रीन सिटी मोहीम जी आहे ह्या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे युवक मंडळ, महिला मंडळ, बचत गट, तुमचे संघटना, मोठ्या मोठ्या आस्थापना असतील, हॉस्पिटल असतील, हॉटेल्स असतील, इंडस्ट्रीज असतील. आता मी इंडस्ट्री क्षेत्रात काम करतो तर इंडस्ट्रीला माझं आव्हान आहे की आपला CSR फंड असतो तो त्यातलं काही शेअर आपण जर ह्या ऍक्टिव्हिटीसाठी देऊ शकला तर, कारण आपले कामगार असतील, कर्मचारी असतील, ते बऱ्यापैकी शहरात राहतात, शहराला लागून राहतात, तर त्यांचं वेलफेअर म्हणून जरी आपण काही मदत करू शकला, ह्या मोहिमेला सहभागी होऊ शकला तर आनंदच आहे. आणि सर्वांना आव्हान हेच आहे की सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, सहभाग देऊन लोक चळवळ कशी होईल, ही मोहीम फक्त मोहीम न राहता लोक चळवळ कशी होईल असा प्रयत्न करावा, असं आवाहन मी करतो. धन्यवाद.
0: आपण पाहिलंय की आताच मे महिना संपतोय आणि आपण प्रत्येक जणांनी जी हीट आहे, जी उष्णता आहे, जे तापमान आहे ते सहन केलेलं आहे. तर या तापमानातून, या उष्णतेतून मुक्ती पाहिजे असेल तर आमच्याकडे त्याचं औषध आहे. औषध म्हणण्यापेक्षा त्याचा इलाज आहे. तर ते वृक्ष आम्ही द्यायला तयार आहोत. तर शहरातील प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक मुलाने, प्रत्येक महिलेने या मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा अशीच विनंती आपल्या माध्यमातून मी करतो.
1: नक्कीच. मी सुद्धा या माध्यमातून अनेक श्रोत्यांना, जे नगरकर ऐकतात त्या सगळ्या लिस्नर्सला हेच आवाहन करेल की आपलं शहर, ज्या शहरामध्ये आपण जन्म घेतलेला असतो, आपलं शिक्षण झालेलं असतं, आपली वाढ झालेली असते आणि आपलं भविष्य ज्या शहरामध्ये आहे त्या शहरावर आपलं नक्कीच प्रेम आहे. आणि नुकताच काही दिवसांपूर्वी आपण शहराचा वर्धापन दिन साजरा केलेला आहे. आपल्या नगरकरांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की असं एकमेव हे शहर आहे की ज्याला स्थापना तारीख आहे. आणि त्यामुळे आय लव्ह नगर आपण सगळेजण असं म्हणतोच. आणि नगरवर प्रेम असेल तर ते ग्रीन नगर बघायला कोणाला आवडणार नाही. तर नक्कीच या ग्रीन सिटी मोहिमेमध्ये सहभागी व्हा आणि नक्कीच

0: सगळ्यात जास्त वृक्ष लागवड करणारं, संवर्धन करणारं आपलं शहर बनवा. तुम्ही दोघंही या स्टुडिओमध्ये आलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
1: थँक्यू.
0: थँक्यू. श्रोतेहो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते आपल्या अहिल्यानगर शहरातील प्राध्यापक हर्षल आगळे आणि ॲडव्होकेट इंजिनियर कैलास दिघे सर. साई द्वारका सेवा ट्रस्ट व अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम सध्या आपल्या शहरामध्ये सुरू आहे. स्वच्छ, सुंदर आणि हिरवंगार अहिल्यानगर, एका वर्षामध्ये 1,00,000 वृक्ष लागवड हा खरं तर या मोहिमेचा उद्देश आहे. यामध्ये देशी झाडं, खड्डे खोदून माती परीक्षण, खत, पोयटा आणि वृक्षारोपण. आपलं नगर शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित असावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं साई द्वारका सेवा ट्रस्ट आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं हा ग्रीन सिटी मोहिमेचा उपक्रम केला जातोय. आज नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण ही मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे,
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110275.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. चिरंतन गाणी हा कार्यक्रम सुरू झालाय आणि मंडळी पद्मभूषण पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात त्यांच्याच या गाण्याच्या कार्यक्रमातून. सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मित्रांनो, शब्दांच्या गाभ्यातला अर्थ, त्या अर्थाला बिलगून असलेल्या समस्त भावभावना आपल्या अत्यंत मधुर नितळ आवाजाच्या सहाय्याने संगीत रसिकांच्या हृदयापर्यंत अलवारपणे पोचवण्याची विलक्षण क्षमता राखणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर नुकत्याच निवर्तल्या. मराठी भावसंगीतातील आणखी एक महत्वाचा मधुर स्वर हरपला. सांज वेळ झाली आता पैल माझे गाव रे, असं म्हणणारी ही गायिका आईल तीर सोडून पैल तिरीच्या गावी निघून गेली आणि संगीत प्रेमींच्या मनात पिंगा घालत राहिली ती त्यांनी गायलेली असंख्य मधुर गाणी. आज याच मधुर गाण्यांच्या मखमली टोपलीतून काही सुंदर मोती वेचून आपल्यासाठी आणली आहेत. रसिक हो, सूरसम्राज्ञी पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या काही विशेष रचनांच्या द्वारे त्यांना सांगीतिक आदरांजली वाहण्याच्या आजच्या चिरंतन गाणी या कार्यक्रमाअंतर्गत सुमन गीतांजली या विशेष कार्यक्रमात मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, आज स्वरानंद घेऊया सुमनताई यांच्या काही विशेष उत्तमोत्तम रचनांचा. काही आवाज लहानपणापासूनच आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेले असतात. सुमन कल्याणपूर हा त्याच प्रकाराच्या आवाजातला एक प्रमुख आवाज. सुमनताईंच्या याच स्वरांनी भोपाळी म्हणत जाग केलं आणि अंगाई गीत म्हणत बाळाला जोजवलं सुद्धा. 28 जानेवारी 1937 रोजी ढाका येथे सुमनताई यांचा जन्म झाला. त्यांचं माहेरचं नाव होतं सुमन शंकर हेमाडी. संगीताचा कोणताही प्रकार आत्मसात करण्यासाठी शास्त्रीय संगीताची बैठक असावी लागते याची जाणीव असणाऱ्या पालकांच्या पोटी जन्म ही सुमनताईंच्या यशाची पहिली पायरी. मास्टर नवरंग नागपूरकर, उस्ताद अब्दुल रहमान खान साहेब यांच्याकडे शास्त्रीय उपशास्त्रीय, तर केशवराव भोळे यशवंत देव यांच्याकडे सुगम संगीताची तालीम सुमनताई यांना मिळाली. संगीतकार यशवंत देव यांची एक आठवण म्हणजे त्यांनी 1952 मध्ये 15 वर्षाच्या सुमनताईकडून शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटासाठी एक गाणं गाऊन घेतलं होतं, परंतु दुर्दैवानं ते सिनेमातून वगळलं गेलं. मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट या नामांकित संस्थेमध्ये कलेचे शिक्षण घेत असताना एका कल्चरल प्रोग्राममध्ये प्रसिद्ध गायक तलत मेहमूद यांनी सुमनताई यांचं गाणं ऐकलं. त्यांच्या गाण्यातला गोडवा ऐकून तलत मेहमूद यांनी सुमनताई यांची शिफारस केली आणि संगीतकार शफी यांच्याकडे 1954 मंगू या हिंदी सिनेमातील सुमनताई यांनी वयाच्या केवळ 17 वर्षी गायलेलं कोई पुकारे धीरे से मुझे हे सुमनताईंचं पहिलं हिंदी चित्रपट गीत ठरलं. एक कृतार्थ जीवन त्या जगल्या. त्यांनी गायलेली सगळी गीतं म्हणजे त्या आणि रसिक श्रोते यांच्यामधील प्रेमाचा धागा म्हणजे बीसतंतू आहे. याच बीसतंतूने त्या रसिकांशी बांधल्या गेल्या कालागणिक हे नातं दृढ होत गेलं आणि आता त्या आपल्यात नसतानाही त्यांच्या मधुर गाण्यांच्या या बीसतंतूने सुमनताई यापुढेही रसिकांच्या हृदयात कायम राहतील। श्रोते हो, आजच्या विशेष कार्यक्रमाचा प्रारंभ करूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सर्वांग सुंदर अशा गणेश स्तवनाने। संत तुकारामांनी ओंकारला तिन्ही देवांचं जन्मस्थान मानलं आहे, कारण त्यांना अभिप्रेत असलेलं ओंकार स्वरूप हे ती जी अद्वैत शक्ती हे विश्व व्यापून आहे, निर्गुण निराकार आहे, तिच्यातून नाद उमटतो तो ओम, आणि त्याला वंदन करत त्यांनी ही रचना केली आहे। ही शक्ती ज्याच्यात सामावली आहे तो गणेश, गणांचा ईश म्हणजे देवांचा देव असा शब्दप्रयोग ते इथं करतात। ओंकारात आकार, उकार आणि मकार सामावला आहे। हे नाद त्रिदेवांच्या उत्पत्तीचं स्थान आहे, आणि मग त्या तिन्ही देवांच्या ठाई असलेले गुण ज्याच्यात आहेत त्याचा उल्लेख करून ते श्री गजाननाला वंदन करतात। संत तुकाराम महाराज संदर्भ देताना म्हणतात, ऋषी मुनींनी हे सगळं वेद वाङ्मयात आधीच लिहून ठेवलं आहे, यास्तव व्यासांनी लिहिलेली पुराणे वाचावीत। रसिक हो, अशा गणाधिपती गजाननाला आपणही वंदन करूया आणि ऐकूया संगीतकार कमलाकर भागवत यांनी राग भूप मध्ये स्वरबद्ध केलेलं संत तुकाराम महाराज यांचं सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातलं हे अत्यंत मधुर असं गणेश स्तवन। या अभंगातील गोडवा सुमनताई यांच्या स्वरामध्ये अधिकच मधुर होतो। बासरीच्या मधुर सुरावटीनं सुरू होणारा हा अभंग आणि दोन कडव्यांच्या मध्ये सतार आणि बासरीचा केलेला सुंदर वापर अभंगाचं सौंदर्य वाढवतं।

सुमनताई यांनी अनेक सुंदर बालगीतं गायली आहेत. यानंतर ऐकूया मित्रांनो इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकातील एक बालगीत जे लिहिलं आहे सिद्धहस्त साहित्यिक वी वा शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांनी. कवितेमध्ये प्रतीत होणारा भाव कमलाकर भागवतांचे स्वर आणि चाल घेऊन आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात रसिकाच्या मनाला चिंब भिजवून जातो. याचा प्रत्यय घेऊया या पुढील कवितेच्या गाण्यातून. मंडळी, चिवताई सगळ्या बालगोपाळांची खास लाडकी. बालपणी पहिली ओळख हिच्यासोबतच होते आणि आयुष्यभर आपल्याला ही मोहक चिवताई चिमणी म्हणून नाही तर चिवताई म्हणूनच लक्षात राहते. ही आहे लहानग्या चिवताईची भूपाळी. सारीकडं उजाडलं असूनही सूर्यकिरणांचे सोनेरी दूत घरट्यापाशी आलेले असूनही आपल्या चिवताईचे मिटलेले डोळे अजूनही काही केल्या उघडे ना. ऐकूया मंडळी लहान मुलांना आवडणारी आणि मोठ्यांना भावणारी ही कविता आणि त्या कवितेचं सुंदर गाणं. संगीत कमलाकर भागवत, कवी कुसुमाग्रज, आवाज सुमन कल्याणपूर.

रसिक हो, यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेली 1961 या वर्षीच्या मानिनी या चित्रपटातली खानदेशच्या प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची राग पिल्लू मध्ये स्वरबद्ध केलेली एक अतिशय सुंदर रचना. प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काही भावगर्भ कवितांना मानिनी या चित्रपटात चित्रपट गीत म्हणून प्रथमच स्वरसाज चढवण्याचं भाग्य वसंत पवार यांना मिळालं. या चित्रपटातली बहिणाबाई यांची गाणी विशेष गाजली. बहिणाबाईंच्या अतिशय गाजलेल्या या गाण्यासाठी गायिका सुमन कल्याणपूर यांना उत्कृष्ट गायिकेच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. संसार म्हणजे चुलीवरचा तवा जो गरम असतो तो दोन गोष्टी शिकवतो. एक, सदा सर्वदा कार्य तत्पर राहावं. दुसरं, गरम तवा प्रतीक ठरतो जीवनाला आकार देण्याचं. बहिणाबाई यांना गरम तवा हा संसाराचं प्रतीक वाटतो. हाताला चटके बसणं म्हणजे संसारात जे अवमान अवहेलना सहन कराव्या लागतात ते. कष्ट करत अवमानाचे चटके सहन करत जेव्हा आपण पुढे सरकतो तेव्हाच आपल्याला यशरूपी भाकर मिळत असते. पुढे संसाराची रसाळ गोडी पटवताना वरून तुरट आणि आत गोड असलेल्या काकडीचे, गोडंबीचे आणि सुबक सागरी गोट्यांचे उदाहरण बहिणाबाई रसिकांपुढे ठेवतात. संसार म्हणजे परमेश्वरासोबत केलेला सौदा आहे, दैवाचं देणं आहे, ते निभावलं तर ते आधार देणारं ठरतं. याचा अर्थ संसार हा आपण स्वीकारलेला सौदा असल्यानं तो भांडण तंटे टाळत खुबीने मार्ग काढत जगायला हवा, हेच त्यांना सुचवायचं असावं या गाण्यातून. ही संपूर्ण कविता जणू एक संसार गीताच आहे जी सुमनताई यांच्या स्वरातून रसिकांच्या हृदयात अलगद पाझरते. ऐकूया रसिक हो, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, असं म्हणत संसाराचे तत्वज्ञान उलगडणारी सुमनताई यांच्या आवाजातली ही एक संसार गीता.

यानंतर ऐकूया अजून एक चित्रपट गीत. सुमन कल्याणपूर यांनी गायलेले हे गीत अत्यंत हळुवार लाजऱ्या गोजिऱ्या भावविश्वाचं दर्शन घडवतं. सुमन कल्याणपूर यांच्या मृदू स्वच्छ आणि भावपूर्ण आवाजामुळे या गीतातली लाजरी कोवळी भावना अधिक प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचते. त्यांच्या गायकीच्या साधेपणातून भावनांची तीव्रता व्यक्त होते, त्यामुळे हे गीत आजही तितकंच ताजं वाटतं. हे केवळ प्रेमगीत नाही तर आयुष्यातील नव्या नात्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या स्त्रीच्या मनातील संकोच, आनंद, स्वप्न आणि उत्कंठा यांचं अत्यंत सुंदर काव्यमय चित्रण आहे. नववधूच्या किंवा प्रियकराच्या प्रथम आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या स्त्रीचं कोमल मन या गीतात व्यक्त झालं आहे. नायिकेची नैसर्गिक लाज, प्रिय व्यक्तीसमोर कसं वागावं याविषयीची घालमेल व्यक्त होते. एका नायिकेच्या मनातली ही सगळी स्पंदनं सुमन कल्याणपूर यांच्या कोमल, गोड आणि तरल आवाजात या गाण्यात मूर्तिमंत प्रतीत होतात. ऐकूया 1970 या वर्षी प्रदर्शित झालेल्या राजा ठाकूर दिग्दर्शित मुंबईचा जावई या चित्रपटातलं ग दिमा यांनी लिहिलेलं, बाबूजी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, सुमनताई यांनी अप्रतिम गायलेलं हे लोकप्रिय सुंदर गीत.

मित्रांनो, स्वरातील विविधता दर्शवणाऱ्या अनेक रचना सुमनताई यांनी गायल्या आहेत. ठुमरी हा उपशास्त्रीय गायन प्रकार देखील त्यांनी समर्थपणे हाताळला. त्यांचे गुरु उस्ताद अब्दुल रहमान खान साहेब यांनी सांगितल्यावरून सुमनताई HMV साठी 2 ठुमरी गायल्या, साजन की बात निराली आणि छाई घटा घनघोर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। आजच्या चिरंतन गाणी या कार्यक्रमांतर्गत सुमन गीतांजली या विशेष कार्यक्रमात आपण ऐकत आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या काही निवडक रचना। आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी। मित्रांनो, सुमन कल्याणपूर यांचा आवाज लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साधर्म्य साधत असे, त्यामुळे सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अनेक मराठी तसेच हिंदी गाणी लता मंगेशकर यांनीच गायली असल्याचा अनेकांचा गैरसमज होतो। पण एक अनोखी गोष्ट अशी की लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर या दोघी दिग्गज गायिकांकडून एकत्र असे एक युगुलगीत गाऊन घेण्याचा अगदी दुर्मिळातला दुर्मिळ योग संगीतकार हेमंत कुमार यांनी रसिकांना मिळवून दिला आहे। 1959 या वर्षी प्रदर्शित झालेल्या चांद या हिंदी चित्रपटातलं गीतकार शैलेंद्र यांचं संगीतकार हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर सुमन कल्याणपूर यांनी एकत्र गायलेलं हे गीत एकमेव आहे। बघा रसिक हो, या गाण्यातला दोघींचा आवाज ओळखता येतो का? ऐकूया तर हे दुर्मिळातलं दुर्मिळ गीत, कभी आज कभी कल कभी परसों।

रसिक हो, साधारण 1970 सुमारास सुमन कल्याणपूर यांच्याकडे पेटी वादक म्हणून अशोक पत्की त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झाले. हार्मोनियम वादन, गाण्यांचे नोटेशन तयार करणे, गाणी गुणगुणणे या त्यांच्या सवयी माहिती झाल्यावर सुमनताई यांचे सेक्रेटरी शरू बर्वे यांनी अशोक पत्की यांना स्वतंत्र संगीतकार व्हावं म्हणून सुचवलं. अशोक पत्की यांच्या सारखेच त्या काळी नवखे असलेले संभाजीनगरचे कवी अशोकजी परांजपे यांनी आपली 4 गाणी त्यांना स्वरबद्ध करायला दिली. त्या गाण्यांना अशोक पत्की यांनी चाली लावल्या आणि ती गाणी ते गुणगुणताना सुमन कल्याणपूर यांनी एकदा ऐकलं. त्यांना ही 4 गाणी इतकी आवडली की सुमनताई यांनी ही सगळी गाणी HMV अधिकारी कामेरकर यांना सांगून स्वतः गाऊन ध्वनिमुद्रित करून घेतली. काय सांगू मित्रांनो, ही 4 गाणी इतकी अप्रतिम होती की ती सर्वच्या सर्व गाणी अतिशय गाजली आणि आजही या 4 भावगीतांचं गारूड आपल्या मनावर आहे. ऐकूया या 4 गाण्यांमधलं बागेश्री या रागावर आधारित एक अतिशय लोकप्रिय सुरेख भावगीत. सुमनताई यांच्या या गाण्यातलं वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं गाताना अंत्य अक्षरावर अर्धतान घेऊन स्वर किंचित लांबवणे, तसेच शब्दातील भावार्थ ध्यानात घेऊन विशिष्ट शब्दांवर थोडं वजन देऊन तोच शब्दार्थ अधिक खोल भावव्याप्तीने दर्शवणे, अशी काही वैशिष्ट्य सांगता येतील त्यांच्या या गायनाची. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर.

सुमन कल्याणपूर, अशोक जी परांजपे, अशोक पत्की याच त्रयीचं 1975 या वर्षीच्या श्रावण गीत या अल्बममधील एक सुंदर भावगीत यानंतर ऐकूया. सुमन कल्याणपूर यांनी हे भावगीत आपल्या अत्यंत मुलायम आणि भावगर्भ आवाजात गायलं आहे. दारी पाऊस पडतो, रानी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळ्या गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा. श्रावण महिन्यातल्या अलवार निसर्गाचं वर्णन करणारं हे गाणं सुमनताई इतक्या नजाकतीनं गायले आहेत की ते कधीही ऐकताना आपल्या आजूबाजूला जणू श्रावणाचा भास व्हावा. सुमनताईंच्या आवाजात हे गाणं ऐकताना आजही हिरव्या कंच निसर्गात चिंब चिंब भिजल्यासारखं वाटतं. ही सुमनताईंच्या आवाजातली जादू आहे, तो सुमन कल्लोळ आहे. ऐकूया स्वरांच्या मृदगंधानं दरवळणारं हे मधुर गीत.

रसिक हो, सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी संगीतकार म्हणून सुमनताईंच्या गोड आवाजाचा मोठ्या खुबीनं वापर केला आहे. उदाहरणच द्यायचं तर जगदीश खेबूडकर यांचं धाकटी बहीण चित्रपटातलं धागा जुळला जीव फुलला वेड्या बहिणीला भाऊ मिळाला आणि मुंबईचा जावई या चित्रपटातलं ग दी मा यांचं आत्ताच आपण ऐकलेलं कशी करू स्वागता ही गाणी तर आहेतच, पण 1968 या वर्षीच्या एकटी या चित्रपटातलं ग दी मा यांचं सुलोचना दीदी यांच्यावर चित्रित झालेलं एका आईच्या वत्सलमायेनं चिंब भिजलेलं हे गाणं याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या गाण्यातलं असशी दूर लांब तू या ओळीमधलं दूर या शब्दाचा बाबूजींना अपेक्षित असलेला दीर्घ उच्चार सुमनताई यांनी किती सुयोग्य केला आहे बघा. ऐकूया हे सुंदर गाणं.

भावगीतं, चित्रपट गीतं, बालगीतं, अभंग याबरोबरच सुमन कल्याणपूर यांनी अनेक सुंदर भक्तिगीतं देखील गायली आहेत. रसिक हो, 1955 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी सुमनताईंची मराठीतली पहिली ध्वनिमुद्रिका HMV वर निघाली. यामध्ये संगीतकार दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेली दोन गाणी होती. एक होतं योगेश्वर अभ्यंकर यांचं नंदा घरी नंदन वन फुलले आणि दुसरं होतं रा ना पवार यांचं राग मिश्र पिलू या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं हे गीत. मित्रांनो, डोळे बंद करून एक चित्तानं हे गीत ऐकलं तर अक्षरशः देहभान विसरल्यासारखं होतं. इतकी ताकद आहे या गाण्याच्या शब्दात, चालीत आणि सुमनताई यांच्या स्वरात. मनःपटलावर पंढरीचा तो सावळा साक्षात प्रकट होतो. ऐकूया रसिक हो हे नितांत सुंदर भक्तिगीत.

रसिक हो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरस्मृतींना मनोमन वंदन करून त्यांना सुमन गीतांजली अर्पण करून त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या आजच्या विशेष कार्यक्रमाची सांगता करूया एका भैरवीनं. एक गाव बारा भानगडी हा 1968 या वर्षी प्रदर्शित झालेला आणि अतिशय लोकप्रिय झालेला जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक अभिनीत अनंत माने दिग्दर्शित एक तमाशापट. या चित्रपटातलं कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुमनताईंच्या गोड आवाजातलं भैरवी रागातलं हे गीत ऐकूया. अगदी सुरुवातीलाच सुमनताई यांची सुंदर तान आणि पुढे तबल्याच्या सुरेख साथीनं हे गाणं रसिकांच्या मनाचा ठाव घेतं आणि गाण्याच्या सुराबरोबर रसिक आपोआप डोलू लागतो. शांताबाई यांचे सुरेख शब्द, त्यावर राम कदम यांची अतिशय मधुर अशी चाल संगीत रचना आणि त्यावर कळस म्हणजे सुमनताई यांचा अतिशय गोड आवाज, या सर्वांमुळे ही गवळण आज 58 वर्षानंतर सुद्धा रसिकांच्या गळ्यातला ताईत बनली आहे. ऐकूया मित्रांनो.

0: मंडळी, आजच्या चिरंतनघानी या कार्यक्रमांतर्गत सुमन गीतांजली या कार्यक्रमाच्या विशेष भागात आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या काही सुरेख अवीट रचनांचा आस्वाद घेतला. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला जरूर कळवा रसिक हो. मोबाईल नंबर आहे 99 22 50 70 23. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया लवकरच अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला रेडिओ नगरवर. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नमस्कार.
1: श्रोते हो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकत होता पद्मभूषण पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी सादर केलेला सुमन गीतांजली हा कार्यक्रम. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरीला सफरीला।
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं।
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात।
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी।
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता लेखक सुहास मुळे। ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज।